229 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. आज शुक्रवार भारतीय सौरतिथी 17 आश्विन शके 1948 म्हणजे 9 ऑक्टोंबर 2026. आमच्या प्रथम प्रसारण सभेमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, पहाटेचे 5:57 झाली आहेत. प्रथम प्रसारण सभेला सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग ललित आपण ऐकला. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार श्रोते हो. ठेवेले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, हा संत तुकाराम महाराजांचा वंदनीय असा अभंग. मग हे समाधान येते कुठून? कुठून येते हे चित्ताचे समाधान? यशाने, धनाने का कीर्तीने? येतही असेल, पण मग ते किती काळ टिकून राहते? ते चिरंतन, चिरकाल टिकणारे असते का? तर नाही. हे असे समाधान हे क्षणिक असते. मानवी मनाचा अभ्यास केला, मानवी वृत्तीचा, त्याच्या स्वभावाचा विचार केला, अभ्यास केला तर असे दिसून येते की मानलं तर छोट्या छोट्या गोष्टीत पण सुख आहे, समाधान आहे. आणि नाहीच मानलं तर तुम्ही कितीही धावपळ करा, सुख समाधान तुमच्यापासून दूरच जात राहते. बघा, एखाद्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला आधी काम मिळाले पाहिजे असे वाटते, बरोबर ना? मग काम मिळाले की तो खुश होतो, समाधानी होतो, मग पुढच्या पदावर जाण्यासाठी धडपड करू लागतो. म्हणजे आहे त्या समाधानी न राहता अजून जास्त कसे मिळवता येईल याचा विचार डोक्यात सुरू होतो. डोक्यात असे विचार घेऊन खरंच समाधानी राहता येते का, हा प्रश्न पडतो. तसेच अजून एक साधे उदाहरण घेता येईल. पायी चालणाऱ्या माणसाला वाटत असते की आपल्याजवळ सायकल असावी. सायकल आल्यावर असे वाटते, अरे आपण मोटरसायकल घ्यायला हवी. मग त्याच्या मनात हा विचार सुरू होतो, मोटरसायकल आल्यानंतर मग फोर व्हीलरचा, मग त्यात कार तरी असावी, अशी एखादी गाडी आपण घ्यायला हवी, असा विचार त्याच्या मनात येऊ लागतो. मग या वस्तू घेऊ नयेत का, किंवा त्या मिळवण्यासाठी प्रयत्न करू नयेत का, असा प्रश्न पडत असेल. तर नाही असे अजिबात नाही, या व अशा वस्तू घ्याव्यात, त्या मिळवण्यासाठी माणसाने प्रयत्नशील असावे, पण मनात असंतोष ठेवून नव्हे तर समाधान संतोष ठेवून घ्याव्यात. पण मनुष्य स्वभावानुसार असे होत नाही. ती वस्तू मिळेपर्यंत तो सतत बेचैन असतो, अस्वस्थ राहू लागतो. आणि यामुळे काय होते तर आपल्या जवळ सध्या जे काही आहे त्याचे अपरूप असे राहत नाही. त्या छोट्या छोट्या गोष्टीतून जे समाधान, जो आनंद मिळतो, तो कुठेतरी नाहीसा होतो. छोट्या छोट्या गोष्टीतून सुखाचे कण व्यस्त आले पाहिजे असे सांगावे वाटते. मग असे असेल तर तुकाराम महाराजांनी अभंगात

जे काय म्हटले आहे. मग असे असेल तर तुकाराम महाराजांनी अभंगात असे का म्हटले असेल हा वेगळाच प्रश्न उपस्थित राहतो. ईश्वराचे एकरूप व्हायचे असेल तर त्याने जसे ठेवले आहे तसे राहण्याची वृत्ती म्हणजे समाधानी वृत्ती असे या अभंगात म्हटले आहे. थोडक्यात काय तर आशावादी प्रयत्नवादी राहण्या इतके समाधानी राहणे ज्यात आपल्याला समाधान मिळते ते शोधणे महत्त्वाचे आहे. आपल्या स्वभावातील संस्कारातील उणीव कमतरता कुणी पाहू शकला नाही तरी आपल्याला तरी ती दिसते ती कळते. म्हणूनच परिपूर्णतेचा ध्यास घेतला पाहिजे त्याने आपोआप संतुष्टता येईल. माणसाची सर्व आभूषणे मौल्यवान आणि शोभिवंत असतात तरीही राजमुकुट परिधान करणं हे परमोच्च भाग्याचे चिन्ह मानलं जातं. तसंच समाधानाचेही आहे. सर्व गुणांमधला तो मुकुटमणी मानला जातो. समाधानाने माणसाची वृत्ती अनासक्त असते. कबीरजी म्हणतात चाह गई चिंता मिटी मनवा बेपरवाह जाखो कछून चाहिये ओ शहान का शाह. समाधान ही खरी तर आत्म्याची शालीनता आहे. या नश्वर जगात खरं तर सर्वसुखी असा कोण असतं पण आहे त्यातही समाधानी राहणारा मनुष्य सुखी होतो. समाधानाची अनुभूती होण्याचं स्थान म्हणजे आपलं मन. समाधान ही जीवनातील सर्वोच्च प्राप्ती आहे. म्हणतात ना समाधान हे सर्वात मोठं धन. एखादी व्यक्ती सर्व बाबतीत संपन्न असूनही जर तिला समाधान नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. जो स्वतः संतुष्ट समाधानी असतो तो इतरांच्या नशिबाशी इतरांना होणाऱ्या आनंदाशी कधीच तुलना करत नाही. जो आपल्या वाट्याला आलं त्यातच सदैव राजी राहतो. नाराज कधीही होत नाही. खरा समाधानी माणूस इतरांच्या प्रगतीने चलबिचल होत नाही. समाधान हा घेण्यात नाही तर देण्यात आहे तेही निरीच्छ मनाने. कोणी आपल्याला चांगले म्हणावे कोणी आभार मानावेत ही भावना ठेवून केलेली मदत कधी समाधान देऊ शकत नाही. समोरच्याने आभार मानले तर अहंकाराला खतपाणी घातले जाते आणि आभार मानले नाही तर क्रोधाला हातभार लागतो. म्हणून निष्काम मनाने मदत करावी आणि परोपकाराचा भाव विसरून जावा. देवदयेने सगळे मिळत आहे हे लक्षात घेऊन त्याचे आभार मानावेत यातच खरे समाधान आहे. धन्यवाद.

विचारशलाका या कार्यक्रमामध्ये समाधान याविषयी माधवी दिवाळकर यांचे विचार आपण ऐकले. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 6:11 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मंगल प्रभात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये संत नारायण स्वामी यांची ही भक्तिरचना, संगीतबद्ध केली आहे बाळ बर्वे यांनी.

सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये संत नारायण स्वामी यांची ही भक्तिरचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती बाळ बर्वे यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत तुकाराम महाराज यांची ही भक्तिरचना. गायली आहे लता मंगेशकर यांनी आणि संगीतबद्ध केली आहे श्रीनिवास खळे यांनी.

लता मंगेशकर यांनी गायलेले संत तुकाराम महाराज यांची ही भक्तिरचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती श्रीनिवास खळे यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजामध्ये संत तुकाराम महाराज यांची ही भक्तिरचना.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली संत तुकाराम महाराज यांची ही भक्तिरचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती श्रीनिवास खळे यांनी. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बुद्धगीत.

समूह स्वरामध्ये देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकली. मंगलप्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये नारायण अग्रवाल यांची ही गीतरचना, संगीतबद्ध केली आहे पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी.

0: सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये नारायण अग्रवाल यांची ही हिंदी भक्ती रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी. आणि या गीतासोबतच आजचा मंगलप्रभात हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळचे 6:40 झाली आहेत.
1: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
2: वाव,
1: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसं दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
3: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
1: तुमचा सायबर रक्षक.
0: सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा प्रायोजित कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमामध्ये जनावरातील मुतखडा याविषयी डॉक्टर संजू पिटलावार यांनी दिलेली माहिती आता प्रसारित करत आहोत.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत प्रधानमंत्री जनऔषधी मेडिकल पाथरी. प्रधानमंत्री जनऔषधी मेडिकल बाबा टावर पाथरी येथे सर्व प्रकारच्या माणसांची आणि जनावरांची औषधे उपलब्ध आहेत. 20% ते 60% डिस्काउंट मध्ये मिळतील. 81 77 84 88 88 या नंबरवर.
1: नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर संजीव पिटलावार, सहयोगी प्राध्यापक, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर येथे शल्य चिकित्सा व क्षकिरण विभागामध्ये कार्यरत आहे. शेतकरी बांधवांनो, या वर्षी शासनाने आपल्या भागात दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली आहे. पाण्याची कमतरता हे केवळ शेतीपुरता मर्यादित नसून जनावरांच्या आरोग्यावरही तिचा गंभीर परिणाम होत असतो. आज आपण अशाच एका महत्वाच्या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. या आजाराचे नाव आहे युरोलिथियासिस किंवा मूत्रमार्गातील खडे तयार होणे. जनावरांच्या मूत्राशयात किंवा मूत्रमार्गात विविध खनिजांचे स्फटिक जमा होऊन खडे तयार होतात. हे खडे मूत्रमार्गात अडकले तर जनावराला लघवी करता येत नाही. ही अवस्था अत्यंत

0: वेदनादायक असून वेळेवर न उपचार केल्यास जनावराचा मृत्यू देखील होऊ शकतो. यालाच सामान्य भाषेत मुतखडा असेही म्हणतात. दुष्काळाच्या काळात पाण्याची उपलब्धता कमी होते. अनेक वेळा जनावरांना पुरेसे स्वच्छ पाणी मिळत नाही. पाणी कमी प्याल्यामुळे मूत्राचे प्रमाण कमी होते आणि मूत्र अधिक घनरूपी अथवा दाट बनते. अशा परिस्थितीत मूत्रामधील क्षार व खनिजे एकत्र येऊन स्फटिक आणि नंतर खडे तयार होण्याची शक्यता वाढते. कमी पाणी पिणे हे युरिलिथेसिसचे एक महत्वाचे कारण मानले जाते. हा आजार सर्व रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये म्हणजेच गाय, म्हैस, बैल, वासरे, बोकड, शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये आढळू शकतो. मात्र नर जनावरांमध्ये विशेषतः वासरे, खोंड, बोकड, करडे आणि मेंढे यांच्यामध्ये मूत्रमार्ग अर्थ असल्यामुळे अडथळा निर्माण होण्याचा धोका जास्त असतो. वयाच्या दृष्टीने पाहिले तर वाढता वयातील वासरे 6 महिन्यांपासून 3 वर्षापर्यंतची नर जनावरे, फॅटनिंगसाठी ठेवलेले बैल तसेच वाढीच्या अवस्थेतील बोकडे व मेंढे यांच्यामध्ये हा आजार अधिक प्रमाणात दिसून येतो. तथापि कोणत्याही वयातील जनावरांना हा आजार होऊ शकतो. तर या आजाराची लक्षणे समजून घेऊया. जनावर वारंवार लघवी करण्याचा प्रयत्न करते परंतु लघवी होत नाही किंवा थेंबथेंब होते. जनावर शेपूट हलवत राहते, वारंवार उठते बसते, पोटाकडे लात मारते, अस्वस्थ दिसते आणि वेदनांनी कणते. भूक कमी होते, रवंथ बंद होते आणि पोट फुगल्यासारखे दिसून येते. काही वेळा लघवींमध्ये रक्त दिसून येऊ शकते. रोग वाढल्यास मूत्राशय फुटू शकते आणि पोटाखाली सूज येऊ शकते. ही अत्यंत गंभीर अवस्था असते. शेतकरी बांधवांनो, या रोगापासून बचाव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सर्वप्रथम जनावरांना दिवसातून अनेक वेळा स्वच्छ आणि थंडगार नसलेले पाणी उपलब्ध करून द्या. दुष्काळी परिस्थितीतही पाण्याची कमतरता भासू देऊ नका. चारा आणि खाद्यांमध्ये योग्य समतोल राखा. फक्त धान्यधारिता खाद्य देण्याऐवजी भरपूर हिरवा चारा आणि वाळलेला चारा द्यावा. संतुलित खनिज मिश्रणांचा वापर करावा. पशुवैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार मीठ आणि आवश्यक खनिज पूरकांचा वापर केल्यास जनावरे अधिक पाणी पितात आणि मूत्रातील खनिजांचे स्फटिक जमा होऊन खडे तयार होण्याचे प्रमाण संतुलित राहते. जर जनावरांना लघवी करताना त्रास होत असल्याचे दिसल्यास, वारंवार जोर लावत असेल किंवा लघवी बंद झाली असेल तर कोणतेही घरगुती उपाय करण्याऐवजी तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. कारण हा एक आपत्कालीन आजार आहे आणि वेळेवर उपचार मिळाल्यास जनावराचे प्राण वाचू शकतात. शेवटी एवढे सांगू इच्छितो की दुष्काळी परिस्थितीत जनावरांना पुरेसे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे हेच युरिलिथेसिस प्रतिबंधाचे सर्वात प्रभावी साधन आहे. पाणी वाचवा, जनावरे वाचवा हा संदेश प्रत्येक पशुपालकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. धन्यवाद.
1: प्रधानमंत्री जनऔषधी मेडिकल बाबा टावर पाथरी येथे सर्व प्रकारच्या माणसांची आणि जनावरांची औषधे उपलब्ध आहेत. 20% ते 60% डिस्काउंट मध्ये मिळतील. 81 77 84 88 88 या नंबरवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते प्रधानमंत्री जनऔषधी मेडिकल पाथरी.

कृषीवाणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. आजच्या कार्यक्रमामध्ये जनावरातील मुतखडा याविषयी डॉक्टर संजीव पिटलावार यांनी दिलेली माहिती आपण ऐकली. सकाळचे 6:45 होत आहेत. यानंतर आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी नागपुर प्रसारित करीता होत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा। श्रोते हो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध दंत चिकित्सक आणि रूट कॅनल स्पेशलिस्ट डॉक्टर दीपिका चंडोक। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार
0: डॉक्टर। आता लहान मुलांमधील दंत समस्या म्हटलं तर कुठल्या कुठल्या समस्या लहान मुलांमध्ये आढळून येत असतात, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
1: तर लहान मुलांमध्ये म्हटलं तर स्पेसिफिकली सगळ्यात जास्ती जे आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे आपण ज्याला डेंटल केरीज म्हणतो, म्हणजे दात किडणे, जे दात असे पिवळे होतात आधी, मग ब्राऊन होतात आणि मग ब्लॅक होऊन जातात। दातामध्ये कीड लागणे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे लहान मुलांमध्ये। त्या व्यतिरिक्त आपल्याला ज्याला

0: पण डेंटल लँग्वेजमध्ये म्हणतो क्राऊडिंग, म्हणजे तिरपे तारपे दात येणे, त्यानंतर दात कधी कधी खूप पुढे येऊन जातात किंवा खूप असे मागे असतात, असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला लहान मुलांमध्ये दिसतात. आणि या प्रॉब्लेम्सचे कारणं खूप सारे आहेत, पण ह्याचा एक हेरिडेटरी पण कॉम्पोनंट असतो. जेव्हा आपण क्राऊडिंग म्हणतो की जर आई वडिलांचे दात थोडे तिरपे तारपे असले तर असं बघण्यात येतं की मुलांचे पण दात तिरपे तारपे किंवा थोडे पुढे येतात. आणि कीड लागण्याचे पण पुष्कळशे कारणं आहेत जे आपण पुढे बोलूयाच.
1: डॉक्टर, आता कारणांकडेच आपण वळणार आहोत, तर दोन मुख्य समस्या आपण सांगितल्या, एक म्हणजे क्राऊडिंग आणि कीड लागणे ही एक मुख्य समस्या असते. तर सगळ्यात आधी आपण कीड लागण्यामागची कारणं जाणून घेऊया, यामागे काय कारण असतात.
0: तर कीड लागणे हे आपण सगळ्यात आधी जाणून घेऊ की हे दात यायच्या आधीपासूनच ही प्रोसेस स्टार्ट होते. आपण लहानपणी जेव्हा बाळांना दूध पाजतो तर पुष्कळदा ब्रेस्ट फीडिंग आपण करतोच पहिल्या 6 महिने ते 1 वर्ष, आणि या केसेसमध्ये खूपदा मुलं जे आहेत ते दूध पिऊन झोपतात, दूध पिता पिता झोपतात, आणि त्यामुळे बॅक्टेरियल काउंट उन्नटला वाढतो. आणि हळूहळू जेव्हा दात येणं चालू होतं तेव्हा पण हीच सवय मुलांना असते, म्हणजे बॉटल घेऊन बाळ झोपतं किंवा जरी ग्लासमधनं पिलं तरी ते मुलं विदाऊट ब्रशिंग किंवा विदाऊट चूळ न भरता ते झोपतात, आणि त्यामुळे बॅक्टेरियल काउंट वाढतो आणि हे दात आल्या आल्या किडनं चालू होतात.
1: आणि क्राऊडिंग मागचं कारण काय असतं?
0: क्राऊडिंग म्हणजे बेसिकली पुढे मागे दात, ठीक आहे. आणि काही काही दात आपण जेव्हा पुढे मागे म्हणतो तर काही काही एक दात पुढे दुसरा दात मागे, ह्याचं कारण हे असतं की जॉचा साईज छोटा असतो आणि दातांचा साईज मोठा असतो. ह्याचा एक मेन कॉम्पोनंट म्हणजे हेरिडिटरी, म्हणजे पेरेंट्सचा जर जॉचा साईज एक स्पेसिफिक आहे आणि दातांचा साईज एका पेरेंट्सचा मोठा आहे तर तेवढा जॉ त्या दातांना अकॉमोडेट करू शकत नाही आणि त्यामुळे हे क्राऊडिंग होतं. आणि दुसरं म्हणजे काही हॅबिट्स असतात, फॉर एक्झाम्पल अंगठा चोकणे, ज्याला आपण थंब सकिंग हॅबिट म्हणतो. जर लहान मुलांना अंगठा चोकायची सवय असेल तर त्यांचे दात हळूहळू त्या अंगठा चोकण्याच्या सवयीमुळे पुढे पुढे येत राहतात, समोरचे दात, स्पेसिफिकली वरचे दात. आणि एक हॅबिट आहे ज्याला टंग थ्रस्टिंग आपण म्हणतो, म्हणजे जीभ परत परत समोरच्या दातांना अशी थ्रस्ट करायची, म्हणजे अशी ढकलायचे समोरचे दात, अशी काही लहान मुलांना सवय असते आणि त्यामुळे पण वरचे समोरचे दात असे तिरपे तारपे येतात. तर थंब सकिंग आणि टंग थ्रस्टिंग या दोन मेन सवयींमुळे आपल्याला आढळून येतं की खूप मुलांचे असे स्पेसिफिकली वरचे समोरचे दात असे पुढे येऊन जातात.
1: डॉक्टर, एकंदरीतच लहान मुलांमधील मुख्य दोन दंत समस्या आणि त्याची कारणं आपण आमच्या सर्व श्रोत्यांना सांगितली. डॉक्टर दीपिका चंढोक आपण इथे आलात आणि लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आम्हाला मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोतेहो, लहान मुलांमधील दंत समस्या या विषयावर सुप्रसिद्ध दंतरोग तज्ज्ञ आणि रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर।
1: श्रोतेहो नमस्कार। परिसर या कार्यक्रमात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। श्रोतेहो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला।

अलीकडे तर आपण त्यांना आद्य पर्यावरण तज्ज्ञ म्हणून म्हणू शकतो. आपला आहार तसेच आपल्या आरोग्याविषयी, व्यायाम, निद्रा यांच्याविषयी ते सतत प्रयोग करीत असत. निसर्गोपचार, जलोपचार आणि मृदा चिकित्सा याद्वारे स्वतःवर लहानसान प्रयोग करत आणि त्यातून प्राप्त झालेले नवनवीन गोष्टी, ज्ञान आपल्या आश्रमातील अनुयायांसमोर तसेच लोकांसमोर मांडत त्यांचे काय फायदे होऊ शकतात ते समजावत, जेणेकरून असे अनुभव फक्त एका व्यक्तीपुरते सीमित न राहता सामूहिक पातळीवर जातील आणि विज्ञानाच्या बाबतीतही तसंच आपल्याला खरं म्हणता येईल. पर्यावरण हा शब्द त्यावेळी रूढ झाला नसल्याने केवळ मानवोपयोगी विज्ञान किंवा प्रयोग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असे. परंतु आता असं म्हणता येईल की यातील बहुतेक प्रयोग हे पर्यावरणाचेच प्रयोग आहेत. गांधीजींचे अनुयायी आचार्य विनोबाभाई म्हणतात की सामूहिक पुरुषार्थाशिवाय विज्ञानाचा खरा लाभ आपल्याला मिळू शकणार नाही, म्हणजेच पर्यावरणाचा सामाजिक लाभ आपल्याला मिळणार नाही. व्यक्तिगत पुरुषार्थासाठी विज्ञानाची गरज नाही, तर सामूहिक पुरुषार्थासाठीच विज्ञानाची, नवनव्या अवजारांची, जगणं सुकर करणाऱ्या कमीत कमी यंत्रांची गरज आपल्याला आहे. आणि म्हणूनच हे सामूहिक चिंतन व सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत, जे पर्यावरणाच्या बाबतीत अगदी खरं आहे. पर्यावरणाच्या बाबतीत तर सतत चिंतन आणि सामूहिक चर्चा होणं आवश्यकच आहे. ही सामूहिक चर्चा अगदी मोजक्या मित्रमंडळीतून स्थानिक पातळी, पुढे सामुदायिक म्हणजे राज्य, राष्ट्र ते वैश्विक पातळीपर्यंत गेली पाहिजे. याचं कारण म्हणजे हा प्रश्न शेवटी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा आणि त्याच्या अस्तित्वाचा म्हणून आज आपल्यासमोर उभा ठाकला आहे. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन्स अशा आंतरराष्ट्रीय संस्थांची तसेच प्रत्येक राष्ट्राची, तेथील सरकारची या सगळ्यांमध्ये महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. प्राचीन काळी ऋषीमुनी व्यक्तिगत साधना करीत, पण आजच्या विज्ञान युगात सामूहिक साधना म्हणजेच खऱ्या अर्थाने परस्पर सामंजस्य वाढवून वैश्विक समाधानाचा तोडगा आपल्याला या पर्यावरणासाठी काढावा लागेल. विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम हा सर्वोदयाकडे घेऊन जाणार आहे. पर्यावरण ही काही फक्त शाळा, महाविद्यालय किंवा प्रयोगशाळेत अभ्यासाची तसेच केवळ तज्ज्ञ मंडळींनी मतप्रदर्शन करण्याची व इशारे देण्याची बाब राहिलेली नाही, तर प्रत्येक जबाबदार नागरिकाने त्यात सहभागी होऊन आपला खारीचा वाटा उचलण्याची वेळ आलेली आहे. तसं झालं तर अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आणि पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तो मैलाचा दगड ठरू शकेल. थोडक्यात काय तर पर्यावरणाचे ठेवूया भान, तेव्हाच बनेल देश महान. आता हे कसं साध्य होणार हे पुढील भागात पाहूया.

नमस्कार. नुकतीच 2 ऑक्टोबरला आपण गांधी जयंती साजरी केली. गांधीजी हे केवळ एक स्वातंत्र्य सेनानी किंवा अहिंसेचे पुजारीच नव्हते, तर ते एक प्रयोगशील असे वैज्ञानिक देखील होते, असं जर म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.

0: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. ऐकूया संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
2: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचिका रचा झा. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य नवदिल्ल्यां महिला बाल विकास विभागीय शिखर सम्मेलनस्य समापन सत्रे सहभागं करिष्यति. ह्यः आरब्धे अस्मिन् द्विदिवसीय सम्मेलने सर्वेषां राज्यानां महिला बाल विकास क्षेत्रैः सम्बद्धानां राजनीतिक नेतृणां अधिकारिणाञ्च सहभागिता भवति. प्रधानमन्त्रिणा परिकल्पितानां विभागीय शिखर सम्मेलनानां शिखायाः इदं द्वितीयं सम्मेलनमस्ति. अस्य सम्मेलनस्य उद्देश्यं सहकारी संघव्यवस्थायाः सुदृढीकरणं, राष्ट्रिय प्राथमिकतानां पूर्तये सामूहिक दायित्व भावनायाः प्रवर्धनं तथा केन्द्र राज्ययोः परस्पर सहकारेण कार्य परिणामानां त्वरित साधनमस्ति. सम्मेलने चतुर्षु प्रमुख विषयेषु ध्यानं केन्द्रितमस्ति: पोषणं, प्रारम्भिक शिक्षा,

या रूपरेषेनंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 प्रायोजित कार्यक्रम मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त सोमॅटिक सिम्पटम डिसऑर्डर याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांची सिमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल 7:40.

सकाळी 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 9 प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:10 सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम लखलख चंदेरी आपण ऐकू शकाल. 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10 प्रायोजित कार्यक्रम सॉफ्ट वॉलची दुनिया भाग पहिला आपण ऐकू शकाल, निर्मिती संकल्पना सिमंतिनी कुंडीकर यांची. 10:15 एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमामध्ये आन मिलो सजना या चित्रपटातील काही गीतं आपण ऐकू शकाल, गीतकार आनंद बक्षी आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

ही झलक आपण ऐकली 9:10 प्रसारित होणाऱ्या लखलख चंदेरी या कार्यक्रमाची. सकाळी 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:05 आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रोत्यांच्या पत्र पसंतीवर आधारित मराठी गाणी आपण ऐकू शकणार आहात. सकाळी 11:40 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये साहित्यिक सहयोगी प्राध्यापक पत्रकार विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर राजपाल सिंह सत्यजित चिखलीकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल.

आमच्या सायंकालीन प्रसारण सभेमध्ये सायंकाळी 7:30 माझा आभार माझं शिवार राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकन यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. दरम्यान रात्री 8:30 भावगीत, 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम आपण दिल्ली आणि मुंबई केंद्रावरून ऐकू शकाल.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: आपल्या शुभेच्छांना मिळते आकाशवाणीची खास साथ. वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा सण उत्सवाचा आनंदाचा क्षण असो, आपल्या आप्तस्वकीयांना, मित्रमैत्रिणींना आणि प्रियजनांना द्या आकाशवाणी परभणी केंद्रावरून मनपूर्वक शुभेच्छा. नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा असोत, दिवाळीच्या दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा असोत किंवा आयुष्यातील एखादा खास दिवस, आपल्या भावना आपल्या शब्दात पोहोचवा आपल्या माणसांपर्यंत.

नव्या जगाचं नवं चित्र, आता छतावर असलेल्या टीव्ही अँटेनाला करा गुड बाय कायमसाठी, वेळेनुसार बदला, पुढे चला. आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं, डीडी फ्री डिश. मेरे हम झोली

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साचपडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. दुष्काळी परिस्थिती पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक राज्यात दाखल, प्रशासनाकडून सविस्तर सादरीकरण. केंद्रीय पथक आज छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातल्या गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार. दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येकास मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे निर्देश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार रविवारी विशेष नोंदणी शिबिर. आणि राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमात धाराशिव जिल्हा राज्यात अव्वल. आता सविस्तर बातम्या. दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं आंतर मंत्रालयीन पथक काल महाराष्ट्राच्या दौऱ्यावर दाखल झालं. राज्य सरकारकडून काल मुंबईत या पथकासमोर दुष्काळी स्थितीचं सविस्तर सादरीकरण करण्यात आलं. पाणी टंचाई, टँकर्सची आवश्यकता, शेतमजूर तसंच जमीनधारकांचे प्रश्न, मजुरांच्या स्थलांतराची शक्यता आदी बाबींकडे केंद्रीय

0: पथकाचं लक्ष वेधण्यात आलं. या पथकाकडून प्रत्यक्ष पाहणीला आजपासून सुरुवात होत असून मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना तसंच बीड जिल्ह्यातल्या गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी करण्यात येणार आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं दाखल झालेल्या पथकाला विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी सविस्तर सादरीकरण केलं. यावेळी पर्जन्यमान, पावसातील खंड, खरीप पिकांची स्थिती, पिकांचं नुकसान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, धरणातला पाणीसाठा, चारा तसंच उपग्रहाधारित पीकस्थिती निर्देशांकांची माहिती देण्यात आली. विभागातल्या धरणांमध्ये सध्या केवळ 30.7% इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी साठा राखून ठेवण्याची आवश्यकता असल्यानं यंदाच्या रब्बी हंगामातल्या पेरणीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. जालना, धाराशिव तसंच लातूर या जिल्ह्यांमध्ये भूजल पातळी मागील 5 वर्षांच्या सरासरीपेक्षा 4 ते 5 मीटरनं खाली गेल्याची माहिती यावेळी देण्यात आली. राज्याकडून सादर करण्यात आलेल्या माहितीची प्रत्यक्ष पडताळणी करून त्याआधारे अहवाल सादर करण्यात येणार असल्याचं पथकाचे प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी सांगितलं. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्या नागरिकांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळणार आहे. शिधापत्रिका असलेल्या परंतु स्थलांतर केलेल्या कुटुंबांना जवळच्या स्वस्त धान्य दुकानातल्या ई पॉस यंत्राद्वारे अन्नधान्य द्यायचे आदेशही सरकारनं दिले आहेत. चाऱ्याची आवश्यकता असलेल्या गावांची तातडीनं पाहणी करून गरजू शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी गावातच येत्या 12 तारखेपर्यंत चारा उपलब्ध करून द्यावा अशी सूचना विधान परिषद सदस्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाला केली आहे. लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातल्या करडखेल, दिग्रज आणि सताळा इथं दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर त्या काल बोलत होत्या. 25 सप्टेंबर रोजी दुष्काळी उपाययोजनांबाबत शासन निर्णय जारी झाल्यानंतरही गंभीर दुष्काळग्रस्त भागात आवश्यक पाहणी झालेली दिसत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर टंचाई निवारणाच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले आहेत. काल जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. शेतकरी अडचणीत येऊ नये हाच आपला प्रयत्न असल्याचं शिरसाट यांनी बैठकीनंतर सांगितलं. ते म्हणाले,
1: या सर्व परिस्थितीचा सामना करण्यासाठी एक टीमवर्क म्हणून सर्व विभागाचे अधिकारी आणि आम्ही एक मोहीम राबवत आहोत. या मोहिमेमध्ये सर्वांचा सहभाग तर जरुरी आहेच आहे. काही एनजीओ जे आहेत त्यांचाही समावेश करतोय. या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही ठिकाणी अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम सुद्धा आम्हाला घ्यायचा आहे. त्यासाठी CSR फंडमधून काय मदत मिळते याच्यावर सुद्धा चर्चा झालेली आहे. या दुष्काळामध्ये शेतकरी कुठेही आणखीन अडचणीत येऊ नये हा आमचा प्रयत्न राहणार आहे.
0: जालना जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातल्या 954 गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती असून आतापर्यंत सुमारे 60% गावांमध्ये पंचनामे पूर्ण झाले आहेत. आठवडाभरात पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाकडे पाठवावा आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचं उद्दिष्ट ठेवावं अशा सूचना मुंडे यांनी दिल्या. लातूर जिल्ह्यात पाणी आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी दिल्या. मांजरा धरणातली पाणी चोरी आणि विविध जलप्रकल्पांमधला अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी कठोर कारवाईचे निर्देशही त्यांनी दिले. बीड इथं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली काल नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची बैठक झाली. पाणी टंचाईग्रस्त भागात सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक निधीचे प्रस्ताव तातडीनं जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. वस्तू आणि सेवा कर GST परिषदेनं कर अधिकाऱ्यांचे अटक करण्याचे अधिकार रद्द केले आहेत. काल नवी दिल्लीत GST परिषदेच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली. पात्र असलेल्या 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात कर परतावा देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. परिषदेनं खटला चालवण्यासाठीची आर्थिक मर्यादा 1 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे. विवरणपत्रासंबंधीच्या चुकांसाठी करावर व्याज आकारणी तसंच दंडाशिवाय कारवाई होणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी

0: साठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. अंतराळ विकासासाठी इनस्पेस संस्थेची स्थापना हा याच कार्यवाहीचा भाग आहे. आज या संस्थेविषयी जाणून घेऊ.
1: देशाच्या अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं 24 जून 2020 रोजी अंतराळ क्षेत्रातील व्यापक सुधारणांना मंजुरी दिली. या सुधारणांमुळे अंतराळ क्षेत्रातील संशोधन, उत्पादन, प्रक्षेपण आणि सेवांमध्ये खासगी उद्योग आणि स्टार्टअपच्या सहभागाचा मार्ग मोकळा झाला. या सुधारणांतर्गत इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर अर्थात इनस्पेस या संस्थेची स्थापना करण्यात आली. खासगी कंपन्यांना भारतीय अंतराळ पायाभूत सुविधांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि आवश्यक अधिकृतता देण्याची जबाबदारी इनस्पेस कडे सोपवण्यात आली.
2: भारत का युवा आज उन क्षेत्रों में काम कर रहा है जिनकी कुछ साल पहले कल्पना भी संभव नहीं. भारत का प्राइवेट स्पेस टैलेंट पूरी दुनिया में अपनी अलग पहचान बना रहा है. आज ग्लोबल इन्वेस्टर्स के लिए भारत का स्पेस सेक्टर एक अट्रैक्टिव डेस्टिनेशन बन रहा है.
1: या सुधारणांमुळे देशाच्या अंतराळ क्षेत्रात खासगी सार्वजनिक भागीदारीला संस्थात्मक रूप मिळालं असून देशाच्या अंतराळ व्यवस्थेच्या विस्तारासाठी नवी दालनं खुली झाली आहेत.
0: विशेष पुनरीक्षण दरम्यान प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी उद्या शनिवारी आणि परवा रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. याशिवाय 12 ऑक्टोबरपूर्वी मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि बीएलओकडेही अर्ज सादर करता येतील. याशिवाय voters.eci.gov.in या वेबसाईटवर किंवा ECI नेट ऍपवरही मतदार अर्ज भरू शकतात. युवा मतदारांची मोठ्या संख्येनं नोंदणी व्हावी यासाठी राज्यातल्या सर्व महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये विशेष शिबिरं आयोजित करण्यात येत आहेत. ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मंत्री, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सर्वपक्षीय नेते आणि चाहते मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. नाना पाटेकर यांचं पार्थिव विमानानं पुण्यात आणण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. पाटेकर यांचं काल पहाटे गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमात धाराशिव जिल्हा राज्यात अव्वल आला आहे. जिल्ह्यातल्या 78 आयुष्मान आरोग्यवर्धिनी उपकेंद्र आणि 23 प्राथमिक आरोग्य केंद्र अशा 101 आरोग्य संस्थांचं राज्यस्तरीय तसंच राष्ट्रीय स्तरावरील पथकाद्वारे मूल्यांकन होऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र प्राप्त झाली आहेत. अशी कामगिरी करणारा धाराशिव हा राज्यातला एकमेव जिल्हा ठरला आहे. सेवा संकल्प अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमातून 0 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांची आरोग्य तपासणी केली जात आहे. तसंच या अभियानांतर्गत धाराशिव इथं काल सायकल आणि ई बाईक रॅली काढण्यात आली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. दुष्काळी परिस्थिती पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक राज्यात दाखल, प्रशासनाकडून सविस्तर सादरीकरण. केंद्रीय पथक आज छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातल्या गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार. आणि दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येकास मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
3: दोनशे 229 अर्थात 13.5 kHz आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूया काही संदेश.
4: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
5: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम.

0: तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम। तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून। प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात। त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा।
1: सकारात्मक विचार मनुष्याचे जीवन सुंदर बनवतात, जगण्याची नवीन ऊर्जा देतात। श्रोते हो, अशाच विचारांनी परिपूर्ण असलेला कार्यक्रम विचारशलाका जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 परभणी आकाशवाणी केंद्रावरून।
2: आपल्या शुभेच्छांना मिळते आकाशवाणीची खास साथ। वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा सण उत्सवाचा आनंदाचा क्षण असो, आपल्या आप्तस्वकीयांना, मित्रमैत्रिणींना आणि प्रियजनांना द्या आकाशवाणी परभणी केंद्रावरून मनपूर्वक शुभेच्छा। नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा असोत, दिवाळीच्या दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा असोत किंवा आयुष्यातील एखादा खास दिवस, आपल्या भावना आपल्या शब्दात पोहोचवा आपल्या माणसांपर्यंत आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून। आकाशवाणी परभणी केंद्र, यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आकाशवाणी परभणी केंद्र।
3: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात। निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची, तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। यानंतर ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: या संधीचे रूपांतर सक्षम उद्योजकांमध्ये होऊ शकते. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय श्री रवींद्र साठे सर आपल्या सोबत आहेत. सर, आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
2: आपण अनेक योजनांबद्दल सांगितलं की प्रधानमंत्री योजना किंवा आणखीन अनेक योजना आहेत, तर यांचा समन्वय कसा नेमका साधता येईल आणि ह्या योजना ज्या ग्रामीण भागातले लोक आहेत त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी सरकार काय करत आहे?
1: नाही, एक तर असं आहे की या सगळ्या योजनांचं आपण या सगळ्या योजना आहेत यांचा समन्वय कसा करता येईल असा आपण एक प्रयत्न करतोय. जसं आपण मधाचं एक उदाहरण घेऊ की महाराष्ट्रात अनेक शासकीय संस्था या मधनिर्मितीच्या किंवा मधपालन व्यवसाय वाढण्यासाठी करतात, तर आम्ही या सगळ्यांचा समन्वय समिती आम्ही नेमण्याची आमची कल्पना आहे आणि त्याच्यात खादी मंडळाच्या वतीने पुढाकार घेऊन आम्ही सर्व समन्वय साधू, म्हणजे सगळ्यां एक समन्वित धोरण त्यातनं एक निर्माण होईल आणि काही ठिकाणी ज्याला सबसिडी म्हणतो ती जास्त आहे, काही ठिकाणी कमी आहे, तर याच्यात एकसूत्रता आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. मधाबद्दलचं तसंच खादीबद्दलचं म्हणलं की सल्लागार समिती करून त्याचंही एक धोरण आम्ही ठरवलेलं आहे. या सगळ्या विशेष तज्ज्ञांच्या मदतीने त्यांच्या मार्गदर्शनाने आपण ते करू. आता बाकीच्या ज्या योजना आहेत, या योजना म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की आपल्या देशात आकांक्षित जिल्हे अशी एक कल्पना आहे, ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट, तर महाराष्ट्रात सुद्धा असे काही आकांक्षित जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमध्ये या सगळ्या योजनांची कार्यवाही कशी होईल आणि त्याच्यात मधा आता आमचं मधाचं गाव समजा हे आहे, मधाचं गाव हे आकांक्षित जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांमध्ये आहे, त्या जिल्ह्यांमध्ये या सगळ्या योजनांचा समन्वय आणि ते अधिकाधिक चांगल्या पद्धतीत कशा त्या योजना होतील याच्यासाठी आम्ही आमच्या स्तरावर समन्वय समिती अशी आम्ही केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून या योजनांची कार्यवाही होईल आणि प्रत्येक वेळी त्या योजनेचा आपण एक गोषवारा म्हणा किंवा त्याचं एक सिंहावलोकन आपण करत असतो की योजना झाली की कुठे अडचणी आल्या, आपण लक्ष्यांक का नाही पूर्ण केला, की त्याची कारण मीमांसा आम्ही करतो, त्यातनंही मार्ग शोधून काढतो आणि मग त्यावर उपाय आपण करतो. नंतर आणखीन एक महत्वाचं आहे की आमच्या खादी मंडळाच्या अनेक ठिकाणी जागा आहेत, म्हणजे बक्षीस पात्र दिलेले आहेत. त्या खादीच्या त्या स्वदेशीच्या सगळ्या आंदोलनात खादी हा लोकांचा खूप आवडता विषय होता, त्यामुळे आम्हाला काही जणांनी बक्षीस पात्र जमिनी दिलेल्या आहेत, तर या जमिनींचा उपयोग त्या त्या ठिकाणी आपण उद्योगधंदे विकसित करण्यासाठीचा हा जमिनीचा वापर करावा असं अशासाठी लोकांनी दिलेलं आहे. त्यामुळे तिथे कॉमन फॅसिलिटी सेंटर सामायिक केंद्र उद्योगासाठीचं असं उभारण्यासाठी आपण त्या जमिनीचा उपयोग करू अशी काही ठिकाणी एक दोन चार ठिकाणी मी निर्माण केलेली आहेत आणि जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात अशी आमची आमच्या जमिनी आहेत. या जमिनीवर ही सामायिक ज्याला आपण म्हणू ही कशी केंद्र उभी करता येतील जी ग्रामीण उद्योजकांना त्याचा उपयोग होईल, त्यामुळे अशा प्रकारे आणि मी मगाशी म्हटलं योजनांचा अधिकाधिक प्रचार प्रसार ची माहिती जसं आज आपण आज हे माध्यम वापरतोय अशी अनेक ठिकाणी योजनांची माहिती देणं मुळात लोकांचं प्रबोधन करणं की या योजनेत सहभागी व्हा की जेवढे अधिकाधिक सहभागी होतील तेवढं मग त्याला चांगला प्रतिसाद मिळेल.
2: या योजनांबद्दल अधिकाधिक लोकांपर्यंत आपण पोहोचवतोच आहोत, त्यातच महिला बचत गट असतील, युवा काही लोक असतील की जी कारीगर आहेत त्यांना काही व्यवसाय करायचा आहे आणि त्यांना डिजिटल मार्केटिंग ई कॉमर्सवर आपली उत्पादनं विकणं वगैरे या तंत्रज्ञानाची माहिती आपण कशी पोहोचवतो आणि त्याचा ते उपयोग कसा करू शकतात?
1: नाही, आता मी म्हटलं की या सगळ्या योजनांच्या जे लाभार्थी आहेत
2: बरोबर,
1: या लाभार्थींची ठिकठिकाणी क्लस्टर्स, या लाभार्थींची ठिकठिकाणी एकत्रीकरण संघटना असं मी नाही म्हणणार त्यांना, पण त्यांना एकत्र करून त्यांना या विषयीचं एक मार्गदर्शन करण्याची आमची कल्पना आहे. अशा अनेक संस्था खासगी आमच्याकडे आलेल्या आहेत की ते करू इच्छित आहेत की उद्योगधंदा सुरू केला पण उद्योगधंद्याला व्यावसायिक दृष्टिकोन कसा आणायचा हे बऱ्याच जणांना माहिती असतं ग्रामीण भागातल्या, त्यामुळे किंवा नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करायचा, डिजिटल मार्केटिंग तुम्ही याचा उल्लेख केला की हे कसं करायचं, तर अशा प्रकारचं आम्ही एमएसएमईच्या सहकार्याने आपण हे सगळं करतोय. एक दुसरं असं की आमचा स्वतःचा महाखादी नावाचा एक ब्रँड आहे, म्हणजे आमच्या योजनेत जो लाभार्थी असतो त्याचं जे उत्पादन असतं हे एकदा उत्पादन झालं की आम्ही त्याला महाखादीच्या सांगतो, तर महाखादी ब्रँड हा आणखीन कसा मोठा करता येईल, विकसित करता येईल, हा एक म्हणजे त्याला एका अर्थाने त्याचं मार्केटिंग आपण ज्याला म्हणतो या मार्केटिंगसाठी विपणनासाठी त्याला त्याचा उपयोग होईल. ठिकठिकाणी आम्ही प्रदर्शनं भरवतो. आता जो हा लाभार्थी आहे या लाभार्थी

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी अवंती विनोद देसाई आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोते हो, ग्रामीण आणि शहरी भागातील युवक, महिला तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्या नवउद्योजकांसाठी खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन, आर्थिक सहाय्य आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यास

जे उत्पादन आहे हे उत्पादन घेऊन आमच्या प्रदर्शनामध्ये तो येतो, म्हणजे त्याची विक्री होते. त्यामुळे असं एक एक अशा छोट्या गोष्टींचा उपयोग करून आपण त्या सर्वांना आपण मदत करतोय. आणि ज्याला ई कॉमर्स किंवा ज्याला ई पोर्टल आपण ज्याला म्हणू, की अशी अनेक खाजगी चालवणारे ई पोर्टल्स आहेत, जसं समग्र सुविधा नावाचं आत्ताच आमच्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे जेवढे उद्योजक आहेत त्या सर्वांची नावं आणि त्यांची उत्पादनं आम्हाला द्या, आमच्या पोर्टलवर आम्ही त्यांना हे करू आणि त्यांना एक संधी मिळेल.

0: आले होते आणि त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे जेवढे उद्योजक आहेत त्या सर्वांची नावं आणि त्यांची उत्पादनं आम्हाला द्या, आमच्या पोर्टलवर आम्ही त्यांना हे करू आणि त्यांना एक संधी मिळेल. तसंच आमच्या पोर्टलवर, आमचं स्वतःचं महाखादी आमचं मंडळाचं पोर्टल आहे, त्या पोर्टलवर सुद्धा आम्ही जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांना त्यांची उत्पादनं आणि त्यांचे जे दर आहेत, दर पत्रका म्हणजे म्हणून असंही आम्ही ते टाकतो. त्यामुळे सरकारला सुद्धा ज्या गोष्टींचा पुरवठा करायला लागतो अशा उद्योजकांना संधी मिळेल तेव्हा अशा प्रकारे आपण याचा प्रचार करतो.
1: सर आत्ता आपण ई कॉमर्स मार्केटिंग बद्दल बोलतोय, पण आपला पारंपरिक ग्रामोद्योग, आपली हस्तकला आणि आधुनिक ह्या सगळ्या गोष्टी, ह्यांचा नक्की समन्वय किंवा बॅलन्स आपण कसा साधतोय आणि मंडळ त्या दृष्टीने काय पावलं
0: नाही,
1: उचलतंय?
0: अगदी चांगला प्रश्न आहे की जो पारंपरिक ज्याला हस्तकला म्हणू किंवा जो कारागीर आहे
1: बरोबर,
0: याचं कौशल्य महत्वाचंच आहे.
1: हो
0: ते कौशल्य आपण नाकारणार नाही कारण त्याच्यासाठी ती विश्वकर्मा कौशल्य योजना आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी जाहीर केलेली आहे, ज्या 4 वर्षांपासून सुरू आहे. मला त्याच्यातही सांगावं वाटतं की आपला महाराष्ट्र संपूर्ण देशात या योजनेत 3रा क्रमांकावर आहे. हे सगळे कारागीर ग्रामीण भागातले आपण बलुतेदार संस्था आपण म्हणतो किंवा आपण लोहारकाम सुतारकाम या सगळ्या कला आहेत, तर या सगळ्यांचं आपण समन्वय करतो या योजनांच्या माध्यमातून. त्या त्यांची जी कारागिरी आहे ते कौशल्य ते महत्वाचंच आहे, त्याला नाकार नाही. पण एका बाजूला ते असताना आपल्याला नव्या युगाची या नव्या साधनांची सुद्धा त्याला जोड कशी देता येईल, नवीन यंत्र सामग्री त्याला कशी देता येईल, हेही आपण आपल्या योजनांच्या माध्यमातून त्याचा आपण विचार करतोय. खादीचा विचार केला तर आज खादीची पारंपरिक वस्त्र आहेत आणि आज आपल्याला यंत्राच्या माध्यमातून झालेली जी वस्त्र आहेत त्या दोघांचं मिलन करून आपल्याला एक ज्याला इंग्रजीत फ्युजन म्हणतात तसं फ्युजन सुद्धा कसं करता येईल, एक नवं वस्त्र निर्मिती ज्याला कसं करता येईल असा एक विचार चालू आहे. काही ठिकाणी काही खासगी प्रयत्न झाले आहेत पण हा एक त्याला एक सुधारण्याचा किंवा नव्या युगाकडे बघण्याचा हा एक दृष्टिकोन आहे. किंवा आणखीन एक उदाहरण मला द्यायचं आलं की सिल्कचं देता येईल.
1: बरोबर,
0: आज आपल्या आता पुन्हा त्याच्यात मगाशी मी जसं सौर ऊर्जेबद्दल सांगितलं तसं या सिल्क बद्दल सुद्धा वैचारिक मतभेद आहेत. कारण तो रेशमाचा किडा मारल्यानंतर ते रेशीम आपल्याला मिळतं, त्यामुळे ती हिंसावाद एका अर्थाने. तर आता एक नवीन एक कल्पना पुढे आली आहे की अहिंसाकारी सिल्क अशी एक कल्पना पुढे आली, म्हणजे रेशमाच्या किड्याने तो कोष निर्माण केला, तो रेशमाचा किडा बाहेर आला की मग ते उरतं ते आपण वापरतो, अशी सिल्कची निर्मिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे अहिंसा खादी सुद्धा इथे महाराष्ट्रात निर्माण होते, विशेष करून विदर्भात याचा अधिक हे आहे. त्यामुळे मगाशी जो सौर ऊर्जेचा विषय निघाला तो या बाबतीत सुद्धा आहे. त्यामुळे ज्याला आपण टसर खादी म्हणतो किंवा मलबेरी म्हणतो की अशा या खादी म्हणजे सिल्क या सिल्कची सुद्धा 2 उत्पादनं ही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ही होत आहेत. त्यामुळे नवा दृष्टिकोन आहे, नव्या सगळ्या कल्पना आहेत, नवं तंत्रज्ञान आहे, ह्याची ओळख आपल्या सगळ्या कारागिरांना व्हावी असे आपले प्रयत्न आहेत. आत्ता आपण या सगळ्या विश्वकर्मा कौशल्य योजनेत आपण 1,66,000 जणांना टूलकिट वाटप केलेले आहेत. ही अत्याधुनिक केंद्र अत्याधुनिक साधनच आहेत, त्यांना टूलकिट देणं म्हणजे त्यांच्या व्यवसायाला अधिक बळकटी आणण्यासाठी. हा एक मार्ग. दुसरा मार्ग असा आहे की आज 12 बलुतेदार संस्था किंवा बलुतेदार संस्था महाराष्ट्रात 311 आहेत, ज्या आमच्या मंडळाच्या छायाछत्राखाली एकेकाळी सुरू होत्या की ज्याच्याच माध्यमातून कारागीर रोजगार हमी योजना सुरू होती. आता या बलुतेदार मंडळांना या सगळ्या संस्थांसुद्धा पुनर्जीवित करण्याचं एक आव्हान आमच्या पुढे, आम्ही ते प्रयत्न करतोय. सरकारपुढे प्रस्ताव दिलेला आहे, याच्यात सहकार खातं सुद्धा महत्वाचं आहे, उद्योग खातंही महत्वाचं आहे आणि खादी मंडळाच्या छायाछत्राखाली हे सगळं बलुतेदार संस्था सुरू होत्या. त्यामुळे ह्या सगळ्या कारागिरांना पुन्हा एकदा संस्थाचं ज्याला आपण म्हणू की पुनरुज्जीवन झालं तर सगळ्या कारागिरांना पुन्हा एकत्र आणता येईल आणि त्यांना नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना एक कमी व्याज कर्जदरात त्यांना कर्ज पुरवून त्यांना कसं आणखीन सबळ करता येईल असाही प्रस्ताव आमच्या डोळ्यापुढे आहे.
1: श्रोते हो, आजच्या भागात प्रधानमंत्री रोजगार निर्मितीसह केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ तसेच महिला युवक आणि नवउद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या संधी याविषयी आपण जाणून घेतले. पुढील आणि अंतिम भागात आपण खादी उत्पादनांचे आधुनिक ब्रँडिंग, डिजिटल विक्री, पारंपरिक ग्रामोद्योगांचे संवर्धन, पर्यावरणपूरक उत्पादन पद्धती आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी याविषयी जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मी अवंती विनोद तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा दिलखुलास.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: 229° अर्थात 1305 kHz वर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:38 झाली आहेत.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: सकारात्मक विचार मनुष्याचे जीवन सुंदर बनवतात, जगण्याची नवीन ऊर्जा देतात. श्रोते हो, अशाच विचारांनी परिपूर्ण असलेला कार्यक्रम विचारशलाका जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 परभणी आकाशवाणी केंद्रावरून. साहित्य ही उत्कृष्ट विचार कल्पना किंवा काल्पनिक लेखन करण्याची कला आहे. अशाच साहित्याशी नाळ जुळलेल्या लेखक कवी यांचा सहभाग असणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका दर मंगळवारी सकाळी 11:35 आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:40 झाली आहेत. ऐकूया काही संदेश.

0: ते देखील ऍपने
1: फसला अनोळख्या पासून बचाव करा.
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
3: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
4: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
5: बस हेच विचारा वाय.
6: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
3: नेहमी विचारा WHY वाय. सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
7: तुमचा सायबर रक्षक.
8: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोतेहो, सकाळचे 7:42 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम मानसिक आरोग्य सप्ताह. या अंतर्गत सोमॅटिक सिम्पटम डिसऑर्डर याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करत आहोत.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मनशांती हॉस्पिटल, पाथरी रोड, परभणी.

0: आपलं मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी, मनोविकारांपासून दूर राहण्यासाठी सदैव आपल्या सेवेत मनशांती हॉस्पिटल, डेंटल कॉलेज जवळ पाथरी रोड, परभणी. मनोविकार तज्ञ डॉक्टर सुभाष काळे आणि मनोविकार तज्ञ डॉक्टर मेघा काळे गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांच्या सेवेत. आपण अधिक माहितीसाठी 88 30 93 13 88 या क्रमांकावर संपर्क करू शकता. नमस्कार श्रोते हो, मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त विशेष प्रायोजित मालिकेमध्ये सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. श्रोते हो, आज आपण सोमॅटिक सिम्पटम डिसऑर्डर अर्थातच शारीरिक लक्षणांचा मानसिक आजार या आजाराविषयी जाणून घेणार आहोत. आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांना. डॉक्टर, सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार श्रोते हो.
0: डॉक्टर, काय सांगाल की जसं सुरुवातीला मी म्हणाल की शारीरिक लक्षणांचा मानसिक आजार म्हणजे अर्थातच शारीरिक काही व्याधी ज्या असतात त्या वारंवार आल्याने हा आजार होतो असं थोडक्यात आपल्याला सांगता येईल, परंतु आपण सोप्या भाषेमध्ये आमच्या अनेक श्रोत्यांना काय सांगाल की सोमॅटिक सिम्पटम डिसऑर्डर म्हणजे नेमकं काय आहे?
1: या आजारामध्ये व्यक्तीला 6 महिने किंवा त्याहून जास्त काळ स्वतःला एखादा मोठा आजार झाला आहे अशी लक्षणे निर्माण होतात.
0: बर,
1: त्याला शरीरातील एखादे साधे आजाराचे लक्षणं देखील मोठ्या आजाराप्रमाणे वाटायला लागते. ह्याच्यामध्ये समजा आपण नेहमी जेवण करतो, तर आता कधी एखाद्या वेळेस आपलं जेवण थोडं जास्त झालं किंवा एखादा गोड पदार्थ आहे किंवा पाहुण्याकडे गेलो, थोडा आग्रह केला आणि पोटात जास्त जेवण केल्यानंतर थोडं पोट हेवी झालं, तर कधी कधी ह्या आजाराच्या लक्षणाचा रुग्ण त्या पोटामध्ये कसं मला जडच वाटतं किंवा काहीतरी प्रॉब्लेमच आहे आणि मग असा स्ट्रेस घेतला की मग त्याचं थोडं ते डायजेशन व्हायला वेळ लागतो, तर मग माझं कसं लवकर डायजेशनच होत नाही, मला हा त्रासच होतो. तर तसंच एखाद्या वेळेस आपण एखाद्या वेळेस हार्डवर्क करावं लागतं, कधी काम करतो, कधी पाठ दुखते, कधी काही होते. म्हणजे साधं लक्षण समजायच्याऐवजी साधी जरी पाठ दुखली तर माझी पाठच दुखली, काहीतरी मोठा आजार आहे असं त्याला वाटायला लागतं. आणि त्याच्यानुसार मग असं एखादं छोटं मोठं लक्षण आहे तरीही एका मोठ्या आजाराचंच लक्षण आहे किंवा कॅन्सरचं तर लक्षण नाही किंवा काही असं समजून तो मग डॉक्टरांकडे जातो. पण डॉक्टरांकडे गेल्यानंतर सुरुवातीला डॉक्टर रुटीन तपासण्या करतात. समजा त्याला जर काही पाठ दुखत असेल तर एक्स रे काढतात किंवा काही समजा पोट दुखत असेल तर जास्तीत जास्त त्यांना रिक्वेस्ट केली तर सोनोग्राफी करतात, नाही रिक्वेस्ट केली तर पोट तपासतात आणि गोळ्या हे देतात, त्याचे लक्षणं विचारून घेतात. पण रुग्णाला ते काय होतं वारंवार असे कोणते ना कोणते तरी लक्षणे निर्माण होतात. आणि एका रुग्णामध्ये एकच लक्षण वारंवार निर्माण पण होत नाही, कधी कधी लक्षणं पण बदलतात. कधी कुणाला चक्करच येते, कधी कुणाला दुसरेच काही लक्षण निर्माण होतात असे. तर मग याच्यामध्ये रुग्ण काय करतो की त्या डॉक्टरांकडे वारंवार जातो, स्वतः डॉक्टरांना तपासण्यांची रिक्वेस्ट करतो की ह्या तपासण्या करून घ्या, त्या तपासण्या करून घ्या, आणि नातेवाईकांना पण सांगतो की मला एक गंभीर आजार आहे, मोठा आजार आहे, याच्यावर काही उपाय डॉक्टर सांगत नाहीत. आणि त्याच्यानंतर मग तपासण्यामध्ये नॉर्मल रिपोर्ट येतात. नॉर्मल रिपोर्ट आले तरी मग त्याचा रिपोर्टवर विश्वास नसतो, तो म्हणतो रिपोर्ट नॉर्मल आहे पण मला एवढा मोठा आजार आहे, मला हे त्रास होतो, मग रिपोर्ट नॉर्मल येऊन काय करायचं? तर मग तो नेहमी चिंतेत राहतो, नेहमी उदासीनमध्ये राहतो आणि मग तो नेहमी नातेवाईकांना म्हणतो. तर बऱ्याच वेळेस आमच्याकडे येणारे जे रुग्ण असतात त्यांच्याकडे फार मोठी मोठी फाईल झालेली असते, असे वेगवेगळे रिपोर्ट, काही काही जण अनेक डॉक्टरांकडे रिपोर्ट तेच रिपोर्ट करतात अनेक डॉक्टरांकडे जाऊन. त्याला काही काही जण डॉक्टर शॉपिंग पण म्हणतात की पुन्हा डॉक्टरांकडे जाणं, रिपोर्ट करणं, हे करणं असं. तर त्याच्यामध्ये हा सोमॅटिक सिम्पटम आजार असतो. तर बेसिकली याच्यामध्ये कसं आहे की तुमचं जर समजा मायग्रेन सारखं डोकं दुखत असेल किंवा तुमची पाठ दुखत असेल वारंवार किंवा तुम्हाला वारंवार ऍसिडिटी होते, सगळे रिपोर्ट तुमचे नॉर्मल आले तर आणि तुम्ही स्ट्रेस घेता, त्याच्यामुळे तुम्ही काम करत नाहीत, तुमच्या कामावर परिणाम होतो, झोपेवर परिणाम होतो, तुमच्या जीवनावर परिणाम होतो, त्याच्यामुळे ते कोणत्या एखाद्या कार्यक्रम पण अटेंड करत नाहीत की मी आजारी आहे मी आजारी आहे. तर असा जर जीवनावर परिणाम होत असेल तर त्याला सायकेट्रिस्टकडे येऊन ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये आम्ही काही त्याला पेन किलर किंवा वेदनाशामक गोळ्या असं काही देत नाहीत. आम्ही त्याला सायकेट्रीची जी मेडिसिन असतात ज्याच्यामधून त्याच्या ब्रेनमध्ये जे सोमॅटिक सिम्पटम डिसऑर्डर होण्यासाठी जे रसायन कारणीभूत असतात बदल झालेले, तर त्याच्यावर आम्ही मेडिसिन देतो. मग ते मेडिसिन दिल्यानंतर बरेच जणांना मग बरं वाटतं. तर बरेच जण एवढे खुश होतात की आम्ही 5 वर्षापासून एवढी मोठी फाईल मी 10 डॉक्टरांना दाखवलं, तर काही काही सांगतात मी इथं मुंबईमध्ये हिंदुजामध्ये दाखवलं, तर कुठं सांगतात लीलावतीमध्ये दाखवलं असे, किंवा हैदराबादला जाऊन दाखवलं, आम्ही एवढ्या तपासण्या केल्या, पोटात नळी टाकली, सिटी स्कॅन काढले, MRI केले, पण तुम्ही या दोनच गोळ्या दिल्या आणि आम्हाला खूप फरक पडला असं ते सांगतात.

0: तर असं जेव्हा सांगतात तेव्हा आम्ही त्यांना एवढं सांगतात की तुमचा आजारच छोटा आहे, पण ऍक्च्युअली तुम्हाला कळालं नव्हतं.
1: हा
0: बऱ्याच वेळेस जे फिजिशियन आणि ऑर्थोपेडिशियन सर्जन हे डॉक्टर सुद्धा रुग्णास सांगतात की तुम्ही सायकेट्रिस्टकडे जा म्हणून, पण रुग्ण म्हणतो की मी वारंवार यायलो म्हणून डॉक्टर कंटाळलेत मला आणि
1: हा
0: मला वेड्याच्या डॉक्टरकडे पाठवतात. म्हणून कधी कधी रुग्ण पण आमच्याकडे यायला तयार होत नाही.
1: अच्छा
0: बऱ्याच वेळेस रुग्णांना असे रिक्वेस्ट करून घरचे लोक आणतात आणि त्यांना सांगतात की एकदा यांना सांगा, यांच्याकडून काही गोळ्या घेऊन पाहूत आपण. तर अशा
1: अच्छा
0: पद्धतीने हा आजार असतो.
1: बरं, लक्षणं सांगितलीत आणि आपण त्याच्यावरचे कारणं पण सांगितलीत, त्याच्यावर उपचार पद्धती पण आत्ता खूप छान पद्धतीने सांगितलं आणि एक नवीन शब्द ऐकायला मिळाला आम्हाला की डॉक्टर्स शॉपिंग. खूपच छान, अतिशय हलक्या फुलक्या आणि आपल्या श्रोत्यांना समजेल अशा भाषेमध्ये आज आपण सोमॅटिक सिमटम डिसऑर्डर या आजाराविषयी उपयुक्त माहिती सांगितली डॉक्टर. डॉक्टर, आज आपण आणि आपल्या श्रोत्यांना उपयुक्त अशी माहिती दिलीत त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
0: धन्यवाद श्रोते हो.
1: आपलं मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी, मनोविकारांपासून दूर राहण्यासाठी सदैव आपल्या सेवेत मनशांती हॉस्पिटल, डेंटल कॉलेज जवळ, पाथरी रोड, परभणी. मनोविकार तज्ञ डॉक्टर सुभाष काळे आणि मनोविकार तज्ञ डॉक्टर मेघा काळे गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांच्या सेवेत. आपण अधिक माहितीसाठी 88 30 93 13 88 या क्रमांकावर संपर्क करू शकता. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मनशांती हॉस्पिटल, पाथरी रोड, परभणी.
2: प्रायोजित कार्यक्रम मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात सोमॅटिक सिमटम डिसऑर्डर याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांची सिमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसं दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
4: नेहमी विचारा WHY Y, सांगतोय कॅप्टन Y ऑफ SBI,
3: तुमचा सायबर रक्षक.
2: सकाळचे 7:50 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये मंगेश पाडगावकर यांची ही रचना, संगीतबद्ध केली आहे शांक नील यांनी.

0: सुरेश वाडकर यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची ही रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती शांक नील यांनी.
1: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
2: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
3: बस हेच विचारा, वाय?
4: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
1: नेहमी विचारा WHY, वाय? सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
3: तुमचा सायबर रक्षक.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजामध्ये मंगेश पाडगावकर यांची ही रचना.

कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची ही रचना आपण ऐकली आणि या गीतासोबतच आजचा भावधारा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा वस्तू आणि सेवा कर परिषदेचा निर्णय. केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे कर्करोगावरील औषधं स्वस्त होण्याची अपेक्षा. 8 प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांसाठी रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेला अमेरिकेची स्थगिती. यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडातल्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आता सविस्तर बातम्या. वस्तू आणि सेवा कराच्या अंतर्गत पात्र असलेल्या 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा मिळेल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केली. जीएसटी परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयांविषयी माहिती देताना त्या काल नवी दिल्लीत बोलत होत्या. जीएसटी परिषदेनं जीएसटीच्या अंतर्गत अधिकाऱ्यांना असलेले अटक करण्याचे अधिकार काढून घेतले असून खटला चालवण्यासाठीची आर्थिक मर्यादा 1 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. शिक्षेचं स्वरूप ठरवण्याचा अधिकार न्यायालयाकडे असेल.

वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या 57व्या बैठकीत करांच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून कररचनेला अंतिम स्वरूप देण्यात आलं असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. प्राप्तिकराप्रमाणे जीएसटीमध्येही करदात्यांच्या तक्रारी शंकांचं ऑनलाईन निवारण केलं जाईल अशी प्रणाली सरकार आणणार आहे. 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या प्रकरणांसाठी नोटिसा जारी केल्या जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. जीएसटीच्या नोंदणीतले नेहमीचे बदल आपोआप मंजूर करण्याच्या प्रणालीला परिषदेनं मंजुरी दिली. याशिवाय आणखी काही सेवां

व्हिसा जारी केल्या जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. जीएसटीच्या नोंदणीतले नेहमीचे बदल आपोआप मंजूर करण्याच्या प्रणालीला परिषदेनं मंजुरी दिली. याशिवाय आणखी काही सेवांवर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे, तसंच यापूर्वीच्या नोटिसा मागे घेतल्या जाणार आहेत. या बैठकीत झालेल्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षात होणार आहे. या सर्व निर्णयांमुळे व्यवसाय सुलभतेच्या मार्गातले 99% अडथळे दूर झाले असून नव्या जीएसटी प्रणालीची ही सुरुवात असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी सुधारणांच्या नवीन टप्प्याचं स्वागत केलं आहे. जीएसटी परिषदेनं केलेल्या शिफारशींचा अत्यंत सकारात्मक परिणाम होईल असं आपल्या समाज माध्यमावरील संदेशात त्यांनी म्हटलं आहे. कर्करोगावरची जी औषधं शेड्यूल यादीत नाहीत अशा औषधांच्या पुरवठा आणि विक्रीवर आकारल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या औषधांवरच्या नफ्याची कमाल मर्यादा किरकोळ विक्री मूल्याच्या 30% इतकी निश्चित करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. यामुळे औषधाच्या किमती 70% कमी होतील आणि कर्करोग रुग्णांची वार्षिक 2500 कोटी रुपयांची बचत होईल अशी अपेक्षा रसायन आणि खत मंत्रालयानं व्यक्त केली आहे. या नवीन मर्यादेमुळे नफेखोरीला आळा बसेल आणि रुग्णांना वाजवी दरात औषधं मिळणं शक्य होईल असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं महिला आणि बालविकास विभागाच्या परिषदेच्या समारोप सत्रात सहभागी होणार आहेत. काल सुरू झालेल्या या 2 दिवसांच्या परिषदेत सर्व राज्यांमधील महिला आणि बालविकास क्षेत्राशी संबंधित नेते आणि अधिकारी सहभागी झाले आहेत. पोषण, शिक्षण, बालसंरक्षण, महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरण या 4 प्रमुख विषयांवर या परिषदेत भर दिला जात असून केंद्र आणि राज्य सरकारांमधील संबंधित घटक एका व्यासपीठावर आल्यानं या क्षेत्रातील प्राधान्यक्रमांवर चर्चा करणं, चांगल्या कार्यपद्धतींची देवाणघेवाण करणं शक्य होईल असा विश्वास व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीतील यशोभूमी इथं 10व्या इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन केलं. भारताच्या दूरसंचार क्षेत्रातील प्रगतीत या व्यासपीठानं महत्वाची भूमिका बजावली आहे असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. दूरसंचार क्षेत्राचा अमर्याद विस्तार ही यावर्षीच्या परिषदेची संकल्पना आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काल उच्चस्तरीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज परिषदेत सहभाग घेतला. देशातील विस्तारणारी डिजिटल परिसंस्था आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि आर्थिक विकास यांच्यासाठी एक मूलभूत आधार म्हणून दूरसंचार क्षेत्राची वाढती भूमिका यावर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. वेगानं बदलणाऱ्या दूरसंचार मूल्य साखळीवर विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड कम्प्युटिंग, प्रगत संपर्क क्षमता आणि दळणवळण तंत्रज्ञान अशा विविध घटकांवर या बैठकीत चर्चा झाली. तामिळनाडू, पुदुचेरी आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा मतदारसंघांच्या तसंच आसाममधील 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. या सर्व ठिकाणी मंगळवारी मतदान झालं. तामिळनाडूतील मदुरांतकम आणि धारापुरम, पुदुचेरीतील थट्टांचावडी तसंच पश्चिम बंगालमधील रेजीनगर आणि नंदीग्राम या विधानसभेच्या जागांसाठी तर आसाममधील नागाव इथं लोकसभेच्या 1 जागेसाठी मतदान झालं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इन्फोसिस, टीसीएस, विप्रो आणि एचसीएल यासारख्या भारतीय कंपन्यांसह कॉग्निझंट, कॅपजेमिनी, मायक्रोसॉफ्ट आणि अॅडोब अशा 8 प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांसाठी रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड मिळवण्याच्या पर्म या महत्वाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची घोषणा अमेरिकेनं केली आहे. या कंपन्या अमेरिकन कामगारांच्या जागी कमी वेतन घेणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यासाठी पर्म या सुविधेचा गैरवापर करत आहेत असा आरोप उपराष्ट्राध्यक्ष जे डी वान्स यांनी केला आहे. याबाबत या कंपन्यांची चौकशी सुरू असल्यानं ही स्थगिती देण्यात आल्याचं कामगार मंत्री कीथ सॉन्डरलिंग यांनी सांगितलं. मात्र यामुळे विद्यमान H-1B व्हिसा किंवा ग्रीन कार्ड आपोआप रद्द होत नाहीत असंही प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान मायक्रोसॉफ्टनं हे आरोप फेटाळून लावले आहेत. रियादमधल्या अभा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळांवर गेल्या काही दिवसात झालेल्या हल्ल्यांचा भारतानं निषेध केला आहे. या हल्ल्यांमध्ये काही नागरिकांचा बळी गेला असून काही जण जखमी झाले आहेत. नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणं हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडाच्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर झाला आहे. अॅनी कार्सन

0: सन या अभिजात ग्रीक साहित्याच्या अभ्यासक आणि अनुवादक आहेत. प्राचीन अभिजात साहित्य परंपरेशी संवाद साधत समकालीन साहित्यात नवीन रूप निर्माण करणाऱ्या त्यांच्या साहित्यकृतींसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचं हा पुरस्कार देणाऱ्या स्वीडिश अकॅडमीनं म्हटलं आहे. ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर काल पुण्यातील डोणजे इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी डोणजे इथं नागरिक तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मराठी रंगभूमी तसंच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नाना पाटेकर यांनी आपल्या प्रभावी अभिनयानं स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या 5 क्रिकेट सामन्यांच्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना आज रांची इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 हा सामना सुरू होईल. याआधीचा पहिला सामना जिंकून भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. देशातल्या ग्रामीण भागातल्या क्रिकेटपटू आणि गायकांचा शोध घेणारी किसान क्रिकेट लीग सुरू करण्याची घोषणा प्रसार भारती आणि इन डॉट स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी काल केली. या लीगचं आयोजन पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये करण्यात येणार असून सहभागासाठी नोंदणी पुढच्या 2-3 आठवड्यात सुरू होईल. फिनलंडमधील वांता इथं सुरू असलेल्या आर्क्टिक खुल्या सुपर 500 स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं जपानच्या रिको गुंजीचा पराभव करून महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. सिंधूनं दुसऱ्या फेरीत गुंजीवर 21-15 असा विजय मिळवला. सिंधूचा पुढील सामना थायलंडची माजी विश्वविजेती रच्चानोक इंथानोन हिच्याशी होईल. हवामान विभागानं महाराष्ट्रासाठी मान्सूननंतरचा पहिला उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. आज मुंबई आणि रायगडमधील काही भागांमध्ये उन्हाच्या तीव्र झळा जाणवतील असा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा वस्तू आणि सेवा कर परिषदेचा निर्णय. केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे कर्करोगावरील औषधं स्वस्त होण्याची अपेक्षा. 8 प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांसाठी रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेला अमेरिकेची स्थगिती. यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडातल्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .229 अर्थात 1305 kHz आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजामध्ये. राजेश मुजुमदार यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली आहे राम लक्ष्मण यांनी.

आपली माणसं या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं राजेश मुजुमदार यांचंही गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं राम लक्ष्मण यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया स्वप्नील बांदोडकर, जान्हवी आणि प्रभू अरोरा यांच्या आवाजामध्ये अश्विनी शेंडे यांचंही गीत संगीतबद्ध केले आहे निलेश मोहरीर यांनी.

स्वप्नील बांदोडकर, जान्हवी आणि प्रभू अरोरा यांच्या आवाजामध्ये हे गीत आपण ऐकलं. गीत होतं अश्विनी शेंडे यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं निलेश मोहरीर यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सैराट या चित्रपटातील अजय गोगावले यांनी गायलेलं हे गीत, संगीतबद्ध केलं आहे अजय अतुल यांनी.

सैराट या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गायक होते अजय गोगावले आणि संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील सोनू निगम आणि सहकारींनी गायलेलं हे गीत.

सोनू निगम आणि सहकारी यांच्या आवाजामध्ये माझा नवरा माफ करा नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं आणि या गीतासोबतच आजचा मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. यानंतर ठीक 9 वाजता प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. तोपर्यंत आस्वाद घ्या या गीताचा.

0: ते देखील आपने
1: फसला अनोळख्या पासून बचाव करा
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.

0: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईटवर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ॲप डाउनलोड करा.
1: सकाळचे 9:12 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लखलख चंदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपटगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अनपड या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये अनपळ या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं मदन मोहन यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये राजेंद्र कृष्ण यांची ही रचना,

लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये राजेंद्र कृष्ण यांची ही रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती सी रामचंद्र आणि चित्रपट होता अनारकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये आनंद बक्षी यांची ही रचना संगीतबद्ध केली आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि चित्रपट आहे अवतार.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये अवतार या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं. लखलख चंदेरी या कार्यक्रमात शेवटी ऐकूया अमृत या चित्रपटातील मनहर आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजामध्ये लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेली आनंद बक्षी यांची ही रचना आहे.

मनवर आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजामध्ये अमृत या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं. आणि या गीतासोबतच आजचा लखलख चंदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
1: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
2: बस हेच विचारा, वाय?
3: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
0: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
2: तुमचा सायबर रक्षक.
4: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
5: सकारात्मक विचार मनुष्याचे जीवन सुंदर बनवतात, जगण्याची नवीन ऊर्जा देतात. श्रोते हो, अशाच विचारांनी परिपूर्ण असलेला कार्यक्रम

0: विचारशाळा का जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 परभणी आकाशवाणी केंद्रावरून।
1: आपल्या शुभेच्छांना मिळू दे आकाशवाणीची खास साथ। वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा सण उत्सवाचा आनंदाचा क्षण असो, आपल्या आप्तस्वकीयांना, मित्रमैत्रिणींना आणि प्रियजनांना द्या आकाशवाणी परभणी केंद्रावरून मनपूर्वक शुभेच्छा। नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा असोत, दिवाळीच्या दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा असोत किंवा आयुष्यातील एखादा खास दिवस, आपल्या भावना आपल्या शब्दात पोहोचवा आपल्या माणसांपर्यंत आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून आकाशवाणी परभणी केंद्र। यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आकाशवाणी परभणी केंद्र।
2: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम। तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम। तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून। प्रभावी परवड

0: आमच्याशी संपर्क करा. आकाशवाणी परभणी केंद्र.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
2: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर ठीक 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

أتعشرف من أبرار رزقي عندكم.

सुखन सुखन।

0: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
1: अरे वा, माझे इतके पॉइंट कसे आले?
2: बस हेच विचारा वाय.
3: रिवॉर्ड पॉइंट च्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
0: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
2: तुमचा सायबर रक्षक.
4: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 10:01 झालंय. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम सॉफ्टबॉलची दुनिया. या कार्यक्रमाचा भाग पहिला आज प्रसारित करत आहोत. निर्मिती आणि संकल्पना सिमंतिनी कुंडीकर यांची.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत परभणी जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन परभणी. नमस्कार यशोदे हो. खेळ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर क्रिकेट, कबड्डी, खो खो यांसारखे लोकप्रिय खेळ येतात, पण याचबरोबर वेग, चपळता, अचूकता आणि संघभावना यांचा सुंदर मिलाफ असलेला एक खेळ म्हणजे सॉफ्टबॉल. सॉफ्टबॉल या बेसबॉलशी साधर्म्य असलेला, मात्र स्वतःची वेगळी ओळख आणि वैशिष्ट्य असलेला हा खेळ आहे. या खेळात फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि धावण्याचं कौशल्य अत्यंत महत्त्वाचं असतं. तर श्रोते हो, या खेळाची सुरुवात कशी झाली, सॉफ्टबॉलचे नियम काय आहेत, मैदानाची रचना कशी असते आणि हा खेळ खेळण्यासाठी कोणती कौशल्य आवश्यक आहेत, यात सॉफ्टबॉल खेळाची ओळख करून देणाऱ्या आपल्या विशेष मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. चला तर मग जाणून घेऊया सॉफ्टबॉल खेळाविषयी. आपण ऐकत आहात आकाशवाणीची विशेष मालिका सॉफ्टबॉलची दुनिया. आणि श्रोते हो, आजच्या पहिल्याच भागात आपण जाणून घेणार आहोत सॉफ्टबॉल खेळाची ओळख आणि त्यांची विशेष अशी माहिती. चला तर सुरू करूयात सॉफ्टबॉलची दुनिया. नमस्कार श्रोते हो, आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये अनेक खेळाडू सध्या मी एक उत्कृष्ट खेळाडू व्हावं या दृष्टीने प्रयत्न करत आहेत आणि आपण बघतोय की स्टेडियमवर अनेक शालेय विद्यार्थी करिअर घडवण्यासाठी

0: साठी होय स्पोर्ट्समध्ये करिअर घडवण्यासाठी मेहनत करत आहेत आणि त्यांना प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक देखील आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत. तर अनेक खेळांपैकी सॉफ्टबॉल हा एक खेळ प्रकार. या खेळाला देखील खूप छानसं भविष्य सध्या आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे, कारण अनेक खेळाडू या सॉफ्टबॉल खेळासाठी जिल्हास्तरावर, राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर देखील स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत. तर या सॉफ्टबॉल खेळ प्रकाराविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी आपण आज ही विशेष मुलाखत आज प्रसारित करतो आहोत. यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर प्रसेनजीत बनसोडे यांना. बनसोडे सर, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम, तुम्ही जे मला इथे बोलवलं त्याबद्दल मी तुमचे सुरुवातीला आभार मानतो.
0: आपण सॉफ्टबॉल या खेळ प्रकाराविषयी आपल्या श्रोत्यांना आज माहिती सांगणार आहोत. सर, श्रोते हो, या खेळाविषयी माहिती तर करून घेऊच, परंतु तत्पूर्वी आपण डॉक्टर प्रसेनजीत बनसोडे यांचा परिचय आपल्याला थोडक्यात करून देते. परभणी जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनचे ते सचिव म्हणून सध्या कार्यरत आहेत. गेल्या 15 वर्षांपासून आपल्या परभणी शहरात अनेक शालेय विद्यार्थ्यांना कोच म्हणून ते काम पाहत आहेत. राष्ट्रीय खेळाडू म्हणूनही त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. या स्पर्धांमधून सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल प्राप्त असे अनुभवी प्रशिक्षक आज सॉफ्टबॉल या खेळाविषयी आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओत उपलब्ध आहेत. तर सर, आपला अनुभव आणि आपलं कोच म्हणून शालेय विद्यार्थ्यांना घडवण्याचा अनुभव आज आपल्याला सॉफ्टबॉल या खेळाडूविषयी छान माहिती देईल आणि नक्कीच मला वाटतं या खेळ प्रकाराविषयी श्रोत्यांच्या मनात तितकीच उत्सुकताही निर्माण करेल. तर काय सांगाल की सॉफ्टबॉल हा खेळ प्रकार नेमका कसा आहे, काय आहे?
1: सॉफ्टबॉल या खेळाचा जो जन्म आहे तर तो आपलं आहे ते शिकागोमध्ये झालेला आहे. तर तिथं जे आहे की आपलं फुटबॉलचा मॅच हेल हॉवर्ड युनिव्हर्सिटी येथे आहे, ते आपलं फुटबॉलचा निकाल बघण्यासाठी काही 4-5 खेळाडू हे थांबले असताना तर तो वेळ लागत असताना इथे त्यांनी इथं आपलं जे बॉक्सिंगचा ग्लो आहे तर बॉक्सिंगचा ग्लो घेऊन आणि झाडूचा दांडा हा हातामध्ये घेऊन त्यांनी इथे आपलं एकाने फेकणे आणि याने इथे मारणे हे अशा पद्धतीने इथे सॉफ्टबॉलचा उगम झालेला आहे. तर सुरुवातीच्या काळामध्ये हा जो गेम आहे तो हिवाळ्यामध्येच खेळला जात होता.
0: बरोबर.
1: हां, नंतर मग कालांतराने परत हा गेम इथं फक्त इनडोअरमध्ये खेळला जात होता. आणि अमेरिकेचा जो राष्ट्रीय खेळ आहे तर बेसबॉल हा फक्त मुलांकरता होता. तर मग मुलींकरता वगैरे सॉफ्टबॉल ह्या गेमचा उगम झालेला आहे. तर मग तो पद्धत खेळण्याची वगैरे पद्धत, तर त्याच्यामध्ये मग 2 टीम वगैरे केल्या. मग 2 टीम वगैरे झाल्या नंतर त्यानंतर मग याची म्हणजे गमतीशीर आहे ते. गमतीशीर कसं म्हणता येईल की जॉन सॉन यांना म्हणजे कल्पना आली आणि शिकागोच्या इथे आपलं त्यांनी मॅचेस वगैरे आपलं 9 प्लेयर आपलं हे केले. 9 प्लेयर करून त्यांनी आपलं एकाने बॉल फेकायचा आणि त्यानुसार येते बॅट्समन जो आहे त्याला आम्ही बॅटर म्हणतो त्यांनी मारायचं आणि बेसबॉल टाईप आपलं डायमंड तयार करून त्यांनी जे आहे तर याचं जे अंतर आहे बेसबॉलचं जे अंतर आहे ते 90x90 डायमंड असतं, तर याच्यामध्ये 60x60 डायमंड केलं आणि अशा प्रकारे ते याचा उगम होऊन म्हणजे क्रिकेटमध्ये जर एखादा जर बॅटर आउट झाला तर त्याला नंतर खेळायचा चान्स नसतो त्या मॅचमध्ये. हा जो गेम आहे तर एकूण 7 इनिंग आणि 9 इनिंग हे अशा पद्धतीने खेळला जातो. 3 प्लेयर आउट झाले की हा 1 इनिंग संपली जाते. तर पहिला जरी बॅटर आउट झाला खेळण्यासाठी त्याला परत येतं आपला चान्स येत होता. त्यामुळं हा जो गेम आहे तो एवढा लोकप्रिय झाला की भारतामध्ये म्हणा तर भारतामध्ये जर आपलं 1944-45 साली आपलं डॉक्टर दशरथमल मेहता जोधपूर हा यांना येते सॉफ्टबॉलचे जनक आपल्या भारतामध्ये मानल्या जातं.
0: अच्छा.
1: मग त्यांनी जो आहे ते 1945 साली जे आहे तर म्हणजे सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडिया याची इथे त्यांनी स्थापना केली.
0: सॉफ्टबॉल या खेळाविषयीचा इतिहास तर मोठा रंजक आहे सर, आणि भारतामध्ये त्याचं जेव्हा आगमन झालं तर आपल्या सध्या भारतामधून परभणी जिल्ह्यामध्ये या खेळाचं सुरुवात झालेली आहे आणि आपणही याचे प्रशिक्षक म्हणून अनेक वर्षांपासून खेळाडूंनाही प्रोत्साहन देत आहात. पण आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल सर की तुम्ही या खेळाकडे कसे वळले?
1: मी सुरुवातीला मॅडम म्हणजे व्हॉलीबॉल खेळत होतो. माझे वडील वगैरे हे म्हणजे शिक्षक होते तर ते आहे ते व्हॉलीबॉलचे खेळाडू होते.
0: अच्छा, म्हणजे घरातूनच स्पोर्ट्समॅनशिप तुम्हाला मिळालेली आहे? तर
1: हो.
0: बरं,
1: तर मग आम्ही त्यांच्यासोबत कसं त्यांचा मॅच वगैरे खेळायला ज्यावेळेस ते आपलं खेळायचे तर त्यावेळेस मॅच वगैरे बघायला जायचो. चांगला प्लेअर आहे, मी लिफ्टर म्हणून खेळत होतो आणि माझ्या भावाला पण व्हॉलीबॉलचं होतं, पण तो ज्यावेळेस पुण्यामध्ये गेला शिकण्यासाठी तर त्यावेळेस हा जो गेम

0: आहे सॉफ्टबॉल, याविषयी त्याला माहिती मिळाली आणि त्याच्याकडे जे आहे ते आपलं परभणी जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे म्हणजे ऍज अ सेक्रेटरी म्हणून म्हणजे सचिव म्हणून त्याच्याकडे आपलं ते पदभार देण्यात आला की परभणी जिल्ह्यामध्ये, कारण हा गेम अगोदर सुरुवातीला मी म्हणलं तुम्हाला की पुण्यामध्येच खेळला जायचा, तर मग याचा जर आपल्याला प्रसार आणि प्रचार करायचा म्हणल्यानंतर आपल्याला पूर्ण जिल्हे पूर्ण जिल्ह्यामध्ये कोणी एक अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांची आपल्याला निवड करून त्याचा प्रसार आणि प्रचार करावा लागेल. मग त्या अनुषंगाने परभणी जिल्ह्याचा जो कारभार आहे तर तो पूर्ण प्राध्यापक डॉक्टर रमाकांत बनसोळे यांच्याकडे आला. मग त्याच्यानंतर त्यांनी येथे परभणीमध्ये तर त्याचा प्रसार केलाच केला, परंतु पूर्ण मराठवाड्यामध्ये की नांदेड असो किंवा तुमचं लातूर असो औरंगाबाद असो, मग ह्या औरंगाबाद याच्यामध्ये इथे त्यांनी पूर्ण प्रसार केला, हिंगोलीमध्ये प्रसार केला. आणि त्यानंतर सुरुवातीला 2000 साली औरंगाबाद म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर एशियन क्रीडा स्पर्धा याचं आहे ते त्यांनी आयोजन केलं. तर त्यामध्ये प्रखर त्यांनी म्हणजे की शिवाजी सरोदे हे ऑर्गनायझिंग प्रेसिडेंट होते महाराष्ट्राचे, आणि त्यानंतर मग प्रदीप तळवळकर म्हणा रमाकांत बनसोडे हा यांचा इथे आपलं पीपल्स कॉलेज जे आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, तर त्यामध्ये इथे 2000 साली आपण जे आहे तर ज्युनियर गटाच्या एशियन क्रीडा स्पर्धा हे यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत. हा मग त्या अनुषंगाने आहे ते त्याच्यानंतर जी सॉफ्टबॉलला जी काही चालना मिळाली किंवा गती मिळाली तर ही म्हणजे अप्रतिम. त्यामध्ये जे आहेत जे आता आमचे खेळाडू आहेत 5% आरक्षणामध्ये जे आहेत तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे आमचे जे सचिव आहेत त्यांचं कार्य म्हणा त्यांचं फॉलोअप म्हणा की यामुळे जे आहेत तर आमचे जास्तीत जास्त खेळाडू हे शासकीय सेवेमध्ये आहेत. मग तुमचे पोलीस भरती म्हणा किंवा सेल टॅक्स ऑफिस म्हणा किंवा तुमचं आपलं मंडळ म्हणा अशा प्रकारे इथे आमचे जास्तीत जास्त खेळाडू हे सर्व्हिसमध्ये लागलेले आहेत.
1: सर, आज पहिल्याच भागामध्ये आपण सॉफ्टबॉल या खेळाचा रंजक इतिहास, त्याचा भारतामध्ये प्रवेश आणि भारतातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून परभणी जिल्ह्यामध्ये सॉफ्टबॉलची जी केलेली आपण गती आहे, सॉफ्टबॉल या खेळाला दिलेली प्रसिद्धी आहे, खरंच वाखाणण्याजोगी आहे. तर आज आपण याविषयी तर जाणून घेतलंच, वेळेअभावी आता आपण इथेच थांबूयात. आता उद्याच्या भागामध्ये आपण सॉफ्टबॉल नेमका कसा खेळला जातो, त्याचं मैदान कसं असतं याविषयी जाणून घेऊयात. आज आपण वेळात वेळ काढून याविषयी माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
0: थँक्यू मॅडम. धन्यवाद श्रोतेहो, तुम्ही जे मला आज ऐकलत आणि आकाशवाणी परभणीचे मी आभार मानतो की त्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली. थँक्यू.
1: तर श्रोतेहो, आजच्या पहिल्याच भागात आपण सॉफ्टबॉल या वेगवान आणि रोमांचक खेळाची प्राथमिक ओळख तर करून घेतलीच. या मालिकेच्या पुढील भागात आपण सॉफ्टबॉलच्या मैदानाची रचना, खेळाचे नियम, खेळाची पद्धत याविषयी जाणून घेणार आहोतच. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी आणि खेळाशी जोडलेले रहा. तर मी आपली मैत्रीण सीमंतीनी आपली सर्वांची रजा घेते. तोपर्यंत दोस्तो हो, टेक केअर अँड बाय बाय. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते परभणी जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन परभणी.
2: प्रायोजित कार्यक्रम सॉफ्टबॉलची दुनिया भाग पहिला आपण ऐकला. निर्मिती आणि संकल्पना होती सीमंतिनी कुंडीकर यांची. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:12 होत आहेत. ऐकूया अभिजित सावंत यांच्या आवाजामध्ये सय्यद अली यांनी संगीतबद्ध केलेलं हे भावगीत.

0: श्रोते हो, या गीता च्या अगोदर ऐकूया एक जाहिरात।
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा।

0: अभिजित सावंत यांच्या आवाजामध्ये सय्यद अली यांनी संगीतबद्ध केलेली ही भावगीताची रचना आपण ऐकली आणि यासोबतच हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. सकाळचे 10:16 झाली आहेत. प्रसारित करत आहोत एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आन मिलो सजना या चित्रपटातील काही गीत आपण ऐकणार आहोत. गीतकार आनंद बक्षी आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजातील हे गीत.
1: अच्छा तो हम चलते हैं.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये आन मिलो सजना या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये हे गीत.

0: लता मंगेशकर, मोहम्मद रफी आणि सहकारीने गायलेलं हे गीत होतं आन मिलो सजना या चित्रपटातील. श्रोते हो, आजच्या एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात आन मिलो सजना या चित्रपटातील काही गाणी आपण ऐकली. गीतकार होते आनंद बक्षी आणि संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. आणि या गीतासोबतच आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत.
1: आपल्या शुभेच्छांना मिळू दे आकाशवाणीची खास साथ. वाढदिवस असो
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आनंद पोहनेरकरचा नमस्कार. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाचा विषय थोडा वेगळा आहे बरं का. मराठी चित्रपट सृष्टीला मोठी आणि समृद्ध परंपरा ही लाभलेली आहे. सामाजिक आशय, कौटुंबिक नाते, ग्रामीण जीवन, विनोद, संगीत, तमाशा आणि माणसाच्या भावविश्वाचं दर्शन घडवणाऱ्या अनेक चित्रपटांनी रसिकांच्या मनावर कायमची छाप पाडलेली आहे. एखादा चित्रपट सलग 25 आठवडे चित्रपटगृहात चालणं ही त्या काळात फार मोठी उपलब्धी मानली जायची. अशा चित्रपटाला रौप्य महोत्सवी चित्रपट असं म्हणलं जायचं. श्रोते हो, आजच्या या आपल्या कार्यक्रमामध्ये अशाच रौप्य महोत्सवी चित्रपटांची अर्थात 25 आठवड्यांची यशोगाथा आपण पाहणार आहोत. श्रोते हो, मराठी चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळामध्ये श्यामसुंदर हा अत्यंत महत्त्वाचा चित्रपट, भगवान श्रीकृष्णांच्या बाललीलांवर आधारित या चित्रपटाला रसिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. चित्रपटानं रौप्य महोत्सवी यश मिळवलं आणि त्यामुळं मराठी चित्रपटांच्या इतिहासामध्ये त्याचं विशेष स्थान निर्माण झालं. त्या काळात चित्रपटगृहामध्ये अनेक आठवडे चित्रपट चालणं म्हणजे निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञांसाठी मोठं यश होतं. श्यामसुंदरने मराठी चित्रपटाला मिळू शकणाऱ्या प्रेक्षकांच्या मोठ्या प्रतिसादाची देखील जाणीव करून दिली. श्रोते हो, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांच्या जोडीनं मराठी रसिकांना अक्षरशः भुरळ घातली. ग्रामीण जीवन, साध्या माणसांचं जगणं, विनोद आणि मनोरंजन यांचा सुंदर मेळ या चित्रपटात पाहायला मिळतो. चित्रपट सोंगाड्या. दादा कोंडके यांच्या विनोदी शैलीची खरी ताकद सोंगाड्यानं दाखवून दिली. चित्रपटानं विविध ठिकाणी दीर्घकाळ प्रदर्शन केलं. पुण्यात 25

0: आठवडे आणि मुंबईमध्ये तब्बल 37 आठवडे हा चित्रपट चालला. सोंगाड्याच्या यशानं दादा कोंडके हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय नाव बनलं.
1: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गं उभी?

0: श्रोते हो, सोंगाळ्यानंतर दादा कोंडके यांचा एकटा जीव सदाशिव हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. विनोद, ग्रामीण ढंगांची भाषा, व्यक्तिरेखामधील गंमत आणि मनोरंजन यामुळं हा चित्रपट लोकप्रिय झाला. दादा कोंडके यांच्या चित्रपटांना शहराबरोबरच ग्रामीण भागातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे त्या काळात स्पष्ट झाले. या चित्रपटातील हे गीत त्या काळात खूप गाजलं.
1: एक जंगल, जंगल. त्या जंगलात झालं मंगल, मंगल. वाघ आलं, सिंह आलं, हत्ती आलं, घोड आलं. वाघ आलं, सिंह आलं, हत्ती आलं, घोड आलं, ऊंट आलं, माकड आलं, कोकड आलं, बोकड आलं.

श्रोते हो, मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एक उल्लेखनीय चित्रपट म्हणजे पुढचं पाऊल. सामाजिक आशय आणि मानवी भावनांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या या चित्रपटानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. 1950 दशकातील मराठी चित्रपटसृष्टीचा विचार करताना पुढचं पाऊल या चित्रपटाचा उल्लेख आवर्जून करावा लागतो. राजा परांजपे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटाला व्यंकटेश माडगुळकर यांच्या कथेची आणि गदी माडगुळकर यांच्या पटकथेची जोड लाभली. पु ल देशपांडे आणि हंसा वाडकर यासारख्या दिग्गज कलाकारांनी या चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या. ग्रामीण जीवनाचं वास्तव्य आणि मानवी स्वभावाचे विविध पैलू पडद्यावर मांडणाऱ्या या चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीच्या वाटचालीत एक वेगळं स्थान निर्माण केलं. या चित्रपटातील हे गीत विशेष गाजलं.

आशा भोसले यांनी गायलेलं आणि सुधीर मोगे यांनी यांच्या ह्या गीताला संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. अतिशय सुंदर अशा या गीताचा भावार्थ म्हणजे एका स्त्रीच्या मनातील स्वातंत्र्याची, नव्या आयुष्याची आणि स्वतःची

ची ओळख निर्माण करण्याची इच्छा व्यक्त करते. आयुष्यातील दुःख, बंधने आणि निराशा मागे टाकून नव्या आशेनं जगण्याची तिची आकांक्षा या गीतातून व्यक्त होते. श्रोतेहो, या चित्रपटानंतर मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील अजरामर चित्रपट म्हणजे पिंजरा. दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी या चित्रपटातून तमाशाच्या रंगतदार जगाबरोबरच माणसाच्या भावविश्वाचा वेध घेतला. अभिनेत्री संध्या आणि डॉक्टर श्रीराम लागू यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आजही अभिजात मराठी चित्रपट म्हणून स्मरणात राहतो. तमाशातील लावणी, संगीत, नृत्य आणि त्यामागची मानवी कथा यामुळे पिंजरा प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला. चित्रपटाच्या यशाची दीर्घकाळ चर्चा झाली आणि त्यानं रौप्य महोत्सवी यशाचा टप्पा देखील गाठला.

श्रोते हो, याच श्रृंखलेमध्ये असणारा अजून एक चित्रपट म्हणजे बिनधास्त। कालांतरानं मराठी चित्रपटांचा विषय आणि मांडणी बदलत गेली। नव्या पिढीचे प्रश्न, नवी मैत्री, तरुणाई आणि बदलतं सामाजिक वास्तव्य यांना चित्रपटामध्ये स्थान मिळू लागलं। बिनधास्त हा अशाच नव्या धाटणीचा लोकप्रिय चित्रपट। तरुणाईला भावणारा विषय आणि वेगळी मांडणी यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। प्लाझासारख्या प्रतिष्ठित चित्रपटगृहामध्ये त्यानं 25 आठवड्याचा टप्पा गाठल्याची नोंद आहे।

श्रोते हो, याच श्रृंखलेतील आणखी एक चित्रपट म्हणजे नवरा माझा नवसाचा. मराठी चित्रपटातील विनोदाचा उल्लेख झाला की नवरा माझा नवसाचा हे नाव आवर्जून घेतलं जातं. या चित्रपटातील विनोदी प्रसंग, कलाकारांचा अभिनय आणि हलके फुलके मनोरंजन यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटाला मोठी पसंती दिली. सचिन पिळगावकर, सुप्रिया आणि अशोक सराफ यांच्या भूमिका या चित्रपटामध्ये विशेष गाजल्या. पुण्यातील सिटी प्राईड चित्रपटगृहामध्ये या चित्रपटानं 25 आठवडे पूर्ण केले.

श्रोते हो, आधुनिक काळातील गाजलेला चित्रपट म्हणजे नटरंग. अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी साकारलेली गुना ही व्यक्तिरेखा आणि तमाशा कलावंतांच्या जीवनातील संघर्ष या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आला. तमाशातील कलाकारांची कला, त्यांच्यावर येणारी सामाजिक बंधनं आणि स्वतःच्या कलेसाठी तो देत असलेला संघर्ष, यामुळे नटरंगला वेगळं स्थान मिळालं. चित्रपटातील वाजले की बारा हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. चित्रपटाच्या विषयाबरोबरच त्याचं संगीत आणि नृत्य याचीही मोठी चर्चा झाली.

श्रोते हो, या सर्व रौप्य महोत्सवी चित्रपटामध्ये विशेष उल्लेख झाला तो दादा कोंडके यांच्या विक्रमाचा. रौप्य महोत्सवी मराठी चित्रपटांची चर्चा करताना दादा कोंडके यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. दादा कोंडके यांच्या सलग 9 चित्रपटांनी 25 आठवड्यांचा टप्पा गाठल्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदविला गेला. त्यांच्या चित्रपटाची लोकप्रियता केवळ शहरापुरती मर्यादित नव्हती, ग्रामीण महाराष्ट्रात देखील त्यांच्या चित्रपटांना मोठा प्रतिसाद मिळत होता. सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, पांडू हवलदार, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम यासारख्या चित्रपटांनी दादा कोंडके यांची स्वतंत्र लोकप्रियता निर्माण केली. त्यांच्या चित्रपटातील ग्रामीण बोली, विनोद, गाणी आणि सामान्य माणसांच्या जगण्याशी जोडलेली पात्र हे त्यांच्या यशाची वैशिष्ट्य म्हणता येतील. श्रोते हो, आजच्या काळात चित्रपटाचं यश बॉक्स ऑफिस, प्रेक्षकसंख्या, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावरील लोकप्रियता अशा विविध माध्यमातून मोजली जात आहे. मात्र पूर्वीच्या काळात एखादा चित्रपट 25 आठवडे चित्रपटगृहामध्ये टिकणं ही फार मोठी गोष्ट होती. रौप्य महोत्सव म्हणजे केवळ 25 आठवडे पूर्ण करण्याचा टप्पा नव्हता, तो प्रेक्षकांच्या प्रेमाचा आणि चित्रपटाच्या लोकप्रियतेचा मानदंड होता. श्रोते हो, मराठी चित्रपटांनी काळानुसार अनेक बदल स्वीकारले, पण प्रेक्षकांच्या मनाशी जोडले जाण्याची परंपरा कायम राहिली. म्हणूनच श्यामसुंदरपासून सोंगाड्या, पिंजरा, नवरा माझा नवसाचा आणि नटरंगपर्यंतचा हा प्रवास म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीच्या समृद्धतेचा, परंपरेचा इतिहास असंच म्हणावं लागेल.

श्रोते हो, पडद्यावरचा चित्रपट संपतो, पण एखाद्या चित्रपटाची एखादा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला तर त्याची खरी कहाणी तिथूनच सुरू होते. याच अविस्मरणीय रौप्य महोत्सवी चित्रपटांना आणि त्यांच्या कलाकारांना मनपूर्वक अभिवादन.

0: श्रोते हो, या लोकप्रिय गीतासोबतच आजचा आपला गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 11 वाजलेत. ऐकूया काही जाहिराती.
1: इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
2: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
3: बस हेच विचारा, वाय?
4: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
1: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
5: तुमचा सायबर रक्षक.
6: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 11:02 झाली आहेत. ऐकूया काही संदेश.
7: आपल्या शुभेच्छांना मिळू दे आकाशवाणीची खास साथ. वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा सण उत्सवाचा आनंदाचा क्षण असो, आपल्या आप्तस्वकीयांना, मित्रमैत्रिणींना आणि प्रियजनांना द्या आकाशवाणी परभणी केंद्रावरून मनपूर्वक शुभेच्छा. नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा असोत, दिवाळीच्या दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा असोत किंवा आयुष्यातील एखादा खास दिवस, आपल्या भावना आपल्या शब्दात पोहोचवा आपल्या माणसांपर्यंत आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून. आकाशवाणी परभणी केंद्र, यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आकाशवाणी परभणी केंद्र.
6: साहित्य ही उत्कृष्ट विचार, कल्पना किंवा काल्पनिक लेखन करण्याची कला आहे. अशाच साहित्याशी नाळ जुळलेल्या लेखक कवी यांचा सहभाग असणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका दर मंगळवारी सकाळी 11:35 आकाशवाणी परभणी केंद्रावरून.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा.

0: आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर। आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात। त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा।
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। सकाळचे 11:05 झाली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम आपली आवड।

आपली आवड कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या सर्व रसिक श्रोत्यांना आनंद पोहनेरकरचा नमस्कार. पाहूया पहिलं पत्र कोणत्या श्रोत्याचं आहे. पहिलं पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत तिगाव तालुका वडवणी जिल्हा बीड येथील तुळशीराम शिंपले पाटील, रामदास शिंपले, शंकर काळे, विकास टाकणकार, बाबासाहेब शिंपले, अनुराधा शिंपले, कांचन शिंपले, साक्षी ठेंबरे, धम्मपाल मोरे आणि समस्त शिंपले परिवार तिगाव येथील हे श्रोते. मुक्काम पोस्ट मुंगी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथील बाबासाहेब कंगणकर, साखरबाई कंगणकर, परमेश्वर कंगणकर, रोहिणी कंगणकर, श्रावणी कंगणकर, धनश्री कंगणकर हे श्रोते. विडुळा तालुका उमरखेड येथील गंगाधर पोपलवाड, सम्यक पोपलवाड, प्रियंका पोपलवाड, लक्ष्मीबाई पोपलवाड आणि भारत घुले तसेच आंबेडकर चौक वाकुड येथील उत्तम जमदाळे हे देखील आपले श्रोते आहेत. त्याचबरोबर मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव येथील दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ, मुक्काम नांदखेड जिल्हा वाशिम येथील दिनेश चुंबळे, रुपेश चुंबळे, लीलाबाई चुंबळे, चैत्राली चुंबळे आणि प्रीती चांदणे हे आपले श्रोते. त्याचबरोबर राहणार भावकी नाग राहणार भवानी दापका तालुका कमालनगर जिल्हा बीदर कर्नाटक येथील संजय उद्बाळे, मंगला उद्बाळे, आकाश विकास करण उद्बाळे, तालुका अहमदाबाद जिल्हा बीदर कर्नाटक येथील धरमसिंह राजपूत, पूनम राजपूत, निलेश, पूजा, श्रद्धा सर्व राजपूत परिवार. गुंजाळा तालुका जिल्हा बीड येथील नारायणदेव घुगे, सुनंदा घुगे, महेश निर्मला आणि भगवान घुगे. त्याचबरोबर मेहरनगर उमरखेड महाराष्ट्र येथील अभिजित गव्हाणकर, राही सरिता गव्हाणकर, सिद्धांत गव्हाणकर आणि प्रिन्स एकांश गव्हाणकर हे देखील आपले श्रोते. त्याचबरोबर राहणार बोरांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथील सुंदरबाप्पा जाधव, श्रुती, संग्राम जुटे, आशिष काळे, राज आणि रणवीर किशोर शिंदे, साईप्रसाद बोराडे, कीर्तनकार रघुनाथ महाराज आणि वर्षाताई देशपांडे वाकारीकर, सरजूदादा जाधव, अनंतराव यादव, छगनराव आनंदे, पुंजा रामजी सराटे, भानुदास मामा खंडागळे, गोरखनाथ सोसे, गोपीचंद वांछू राठोड आणि भानुदास महाराज अटकळ हे देखील आपले श्रोते आहेत. त्याचप्रमाणे नखाते हातगाव तालुका पाथरी येथील शिवाजी नखाते, जान्हवी नखाते, मानसी नखाते, मयूर कवळे, सोहम नखाते आणि मित्रमंडळी हे नखाते हातगाव येथील आपले श्रोते. त्याचप्रमाणे मुक्काम पोस्ट गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील मारुतराव पांचाळ, गजानन नादरे, पोस्ट मास्तर शरीफ, पांडुरंग साळवे, दत्तराव कऱ्हाळे, रेशमाजी सोनटक्के आणि पंकज पांचाळ हे आपले श्रोते. या सर्वांना ऐकायचं आहे मोलकरीण या चित्रपटातील हे गीत.

पुढील गीत ऐकण्यासाठी पत्र पाठवणारे श्रोते आहेत रुपेश संगई राहणार परभणी, महेश, प्रज्ञेश, प्रितेश आणि समस्त संगई परिवार, स्वस्तिक नगर पूर्णा जंक्शनचे शेख दाऊद, शेख तस्लीम, शेख इरफान, शेख तुब्बा, समस्त शेख परिवार, राहणार तिरुका तालुका जळकोट जिल्हा लातूर येथील प्रज्ञा, राजकुमार मध्येवाड, सुरेखा लक्ष्मण मध्येवाड, संकेत साईनाथ, निखिल निशांत मध्येवाड, मुरढव तालुका रेडापूर जिल्हा लातूर येथील भागवत मोठेगावकर, भाग्यश्री आणि प्रसाद मोठेगावकर, बीड शहर इथून नंदकिशोर घटे, बालाप्रसाद करवा, रामनिवास अग्रवाल, निलेश शेटे, पाथरी जिल्हा परभणी येथील दयानंद गोरे, शिवाजी नकाते, किशन गोपेगावकर आणि रामलिंग देवडे हे आपले श्रोते. वार्ड क्रमांक एक भोपाळी जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगणकर, दीक्षांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त सिंगणकर परिवार. तेलंगणा निजामाबाद येथील शेख अल्लाह बख्श, बेगम राबिया शेख, शेख रहीमुन्ना, शेख वहाब, नूरजहा बेगम आणि शेख इकबाल. जांभरून तालुका अर्धापूर येथील दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, साध्वी जोशी परभणीहून गणेश हारगावकर, त्याचप्रमाणे ओमप्रकाश भोकरे आणि सुनीता भोकरे, माधुरी, अमोल, श्रावणी हे सर्व देखील श्रोते आहेत. हे परभणी येथील शारदानगर येथील श्रोते. त्याचबरोबर मुक्कम पोस्ट वळसंगी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथील उमेशचंद्र नाळापुरे, वसुंधरा नाळापुरे, प्रज्ञा, राजकुमार मध्येवाड, संकेत साईनाथ मध्येवाड, देवयानी, धनश्री, आरुष नाळापुरे हे आपले श्रोते. त्याचप्रमाणे दसमले चौक परतूर जिल्हा जालना येथील सुरेश अप्पा दसमले, सौरभ दसमले, सुधाकर दाजी सरजे, त्याचप्रमाणे जयश्री दसमले, शिवानी दसमले, अर्चना काटे, आकांक्षा काटे आणि दसमले काटे परिवार. मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे आणि शशांक वाघमारे

वसमतरोड परभणी महाराष्ट्र येथील रणजित कारेगावकर, कांचन कारेगावकर, सृष्टी कारेगावकर आणि समरजित कारेगावकर हे देखील आपले श्रोते आहेत. या सर्वांना मिळून रंगल्या रात्री अशा या चित्रपटातील मला हो म्हणतात लवंगी मिरची हे गीत ऐकायचं आहे.

दिसा ढंग वाऱ्यावर लवते जशी चवळीची शेंग हर घडी ननखरा नवा हर घडी ननखरा नवा गोळा होता

पुढील गीत ऐकणारे आपले श्रोते आहेत पळशी तालुका खामगावचे विजय शेकोकार, रेणुका शेकोकार, ऋषिकेश शेकोकार आणि जयश्री शेकोकार, उमाळी जिल्हा बुलढाणा येथील उद्धव धोरण, स्वरूपा धोरण, अनुपकुमार धोरण, मुक्काम पोस्ट भादी नेमगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर येथील श्रीराम गोंधळी, उषा गोंधळी, वैष्णवी, पूनम, युवराज आणि आदर्श वेदांत हे सर्व श्रोते. सम्राट चौक शिरपूर जैन येथील गिरीश देशमुख, संगीता सोनाली, मनीषा, विपिन, आरव, रेणुका, मीना, श्रद्धा, जितू आणि अश्विनी मौसमी, तसेच गजानन परिहार, नागठाणा, जिल्हा वाशिम येथील हे आपले श्रोते. शनिवार पेठ बीड येथील पी बी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ कुलथे, श्रावणी कुलथे आणि प्रथमेश कुलथे. वाघेश्वर रेडिओ माफ करा, वाघाळी तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद येथील बाबासाहेब काळे, पांडुरंग काळे, प्रेरणा, वेदांत, बद्रीनाथ पठाडे आणि परिवार. गवळी गल्ली पूर्णा जिल्हा परभणीतील रामचंद्र सूर्यवंशी, गंगाबाई सूर्यवंशी, नेहा सूर्यवंशी, दीपाली सूर्यवंशी आणि समस्त सूर्यवंशी परिवार.

त्याचप्रमाणे सुभाष सूर्यवंशी, शोभाष सूर्यवंशी, गजानन सूर्यवंशी, पुष्पाबाई सूर्यवंशी, राजेश, आकाश, विनायक आणि समस्त सूर्यवंशी परिवार. सारस तालुका माजलगाव जिल्हा बीड येथील नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे आणि समर्थ उमरे हे आपले श्रोते. तिरुपतीनगर लातूर येथील संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन, दयानंदनगर नांदेड येथील प्रकाश जैन आणि मित्रपरिवार. पूर्णा तालुका पूर्णा तालुका कोळी गल्ली येथील पार्वती विष्णू लहाने, रुपाली सोनाली लहाने, दीपाली संतोष लहाने आणि समस्त लहाने परिवार, तसेच अंबिकानगर नांदेड येथील राजेश दुडके, सुरेखा दुडके आणि सौरभ दुडके हे देखील आपले श्रोते आहेत. ऐकूया या सर्वांना आवडणारं गीत, रामराम गंगाराम या चित्रपटातील हे गीत.

पुढील गीत ऐकणारे आपले श्रोते आहेत मस्तानपुरा पूर्णा जंक्शन येथील अनंता भगत, अरुणा भगत, लोचना भगत, चेतना भगत आणि भगत परिवार, मुक्काम हिरडी येथील उत्तम कांबळे आणि मुक्काम खेरडा येथील बबन उबाळे, त्याचप्रमाणे तालुका जिल्हा हिंगोली येथील शहाजी बोडखे, नंदा बोडखे, हनुमान, सारिका, सुरेखा आणि सोनम बोडखे

आणि परिवार. 15 शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील पेंटर रामकृष्ण इंगोले, सिद्धांत इंगोले, टिकू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी मंजुषा गौतम इंगोले, नामदेवराव शिंदे पाटील, सुनील जबडे, मास्टर विलास शिंदे पाटील, चांदू बलखंडे, त्याचप्रमाणे नागेश्वरनगर माटेगाव तालुका पूर्णा येथील शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, वैष्णवी सवर्णा, वेणुताई, शुभम बोबडे, बालाजी बोबडे, संदीप बोबडे, साहेबराव लोखंडे नावकीकर, मारुतराव भुसारे पाटील आणि अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोली येथील पार्वती सखाराम ठोके, दीपाली राजू ठोके, रोहित सोनू ठोके आणि मोनू ठोके हे आपले श्रोते. त्याचप्रमाणे मुक्कम पोस्ट खानापूर चित्ता तालुका जिल्हा हिंगोली येथील सदानंद मुळे, संजीवनीताई मुळे, साधनाताई मोगलकर, अर्चनाताई रोहिणकर, माहेश्वरी रोहिणकर, प्रियंकाताई सदानंद मुळे आणि संपूर्ण मित्रमंडळ आणि समस्त मुळे परिवार यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. ह्या सर्वांना ऐकायचं आहे मल्हारी मार्तंड या चित्रपटातील हे गीत.

पुढील गीत ऐकणारे आपले श्रोते आहेत आंबेडकर चौक वाकोळी तालुका कळमनुरी येथील उत्तम जमदाळे स्वराज जमदाळे, रोहित पोपलवाड, दिदी संघर्षा, संविधान धोंगडे आणि हिंगोलीचे शरद कांबळे आणि अंबादास कांबळे, मुक्काम पोस्ट काळेगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील सुधाकर जाधव, प्रशांत जाधव, प्रणव देशमुख, संचित देशमुख, जगोताई जाधव, स्वातीताई देशमुख, वर्षाताई देशमुख, पूजाताई देशमुख, प्रणाली देशमुख, ऋतुजा देशमुख आणि समस्त देशमुख आणि जाधव परिवार, अतुल गौतमी धम्मदिना, अरुणा काळे, एडी कांबळे, मुक्काम पोस्ट येळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील हे श्रोते, त्याचबरोबर मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील तुषार कुरणे, प्रतीक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुणा येळगुडवार हे देखील आपले श्रोते. कृष्णनगर टी व्ही टावर सेमिनरी हिल्स नागपूर या ठिकाणाहून नाना डोंगरदेवे, रमाताई डोंगरदेवे, सीमादेवी डोंगरदेवे, रीमाताई डोंगरदेवे, दीक्षाताई डोंगरदेवे आणि राहुल डोंगरदेवे, दत्तराव जाधव, रामप्रसाद जाधव, देवाशिष बोखाळे आणि स्वराज जमदाळे हे श्रोते आहेत म्हातारगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली या ठिकाणचे. जत जिल्हा सांगली येथील अल्ताफ हुजरे, सैफुल्ला सबाहत, किरत हुजरे आणि रेहान शेख, मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथील उस्मान शेख फौजी, सायरा बानू शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, शाकिर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सानिया शकील पठाण वळसंगीकर, बिस्मिल्ला बी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख हिप्परसोगा तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील चांदनी अय्यूब सय्यद आणि बालराजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद हे आपले श्रोते. त्याचबरोबर रवळगाव तालुका सेलू जिल्हा परभणी येथील शंकर भदरगे, विक्रांत भदरगे, सुबोध भदरगे, शलाका भदरगे आणि समस्त श्रोते. त्याचप्रमाणे रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथील दिलीप हलगे, बंडू हलगे, छाया हलगे, मीरा हलगे, बायडाबाई, संजय, सुमित, संकेत, प्रेरणा, अपर्णा, दत्ता शिलवंत, अविनाश शिलवंत आणि समस्त हलगे परिवार रांजणी घनसावंगी येथील. मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ या ठिकाणीहून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर जळगाव येथील, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते, रिधुरादेवी, रुद्र कोळकर वाकोळी तालुका बदनापूर आणि ज्ञानेश्वर पाटील डवले ब्राह्मणखेडा, रामदास देवराव पाटील डोंगरे सावरगाव येथील हे श्रोते. त्याचबरोबर बीड येथील रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान थोरात, शारदानगर परभणी येथील ओमप्रकाश भोकरे, सुनीता भोकरे, अमोल भोकरे, माधुरी पूर्वी, श्रावणी हे देखील श्रोते. शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथील जाफरसाब चौधरी, हमीदाबी चौधरी, स्वस्तिकनगर पूर्णा येथील शेख दाऊद, शेख तस्लीम, शेख इरफान, शेख तुपा आणि समस्त शेख परिवार. त्याचप्रमाणे गौतमनगर जिल्हा नांदेड येथील प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे आणि समस्त जोंधळे परिवार या सर्वांनी हे पत्र पाठवलेलं आहे. या सर्वांना बण्याबापू या चित्रपटातील हे गीत ऐकायचं आहे. ऐकूया बण्याबापू या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, या छानशा गीतासोबतच आजचा आपली आवड हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका आमच्या पत्रोत्तराच्या कार्यक्रमातून. तोपर्यंत आपला मित्र आनंद पोहनेरकर निरोप घेतोय. पुन्हा भेटूया अशाच कार्यक्रमात. तोपर्यंत धन्यवाद.

0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 11:37 झाली आहेत. ऐकूया काही संदेश.
1: आपल्या शुभेच्छांना मिळते आकाशवाणीची खास साथ. वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा सण उत्सवाचा आनंदाचा क्षण असो, आपल्या आप्तस्वकीयांना, मित्रमैत्रिणींना आणि प्रियजनांना द्या आकाशवाणी परभणी केंद्रावरून मनपूर्वक शुभेच्छा. नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा असोत, दिवाळीच्या दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा असोत किंवा आयुष्यातील एखादा खास दिवस, आपल्या भावना आपल्या शब्दात पोहोचवा आपल्या माणसांपर्यंत आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून. आकाशवाणी परभणी केंद्र, यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आकाशवाणी परभणी केंद्र.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 11:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य. आजच्या कार्यक्रमात साहित्यिक सहयोगी प्राध्यापक पत्रकार विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर राजपाल सिंह सत्यजित चिखलीकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आता प्रसारित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये मी आपण सर्वांची मैत्रीण सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आपली बुद्धी केवळ विचार करण्याचं साधन नाही तर ती आपल्या जीवनाला दिशा देणारीही आहे. बुद्धी विवेकानं चालवली तर जीवन आनंदी होतं. अस्थिर विचार हा आपल्या जीवनातील फार मोठा अडथळा आहे, म्हणून बुद्धी सावध ठेवली पाहिजे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, असं संतांनी त्यांच्या अभंगात सांगितलेलं आहे. बुद्धी ही विवेकपूर्ण असली पाहिजे आणि ती सकारात्मक ऊर्जा जोडणारी एक दुवा असली पाहिजे. या विचारासह वळूया आजच्या आपल्या कार्यक्रमाकडे. श्रोते हो, आजच्या आपल्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमाअंतर्गत आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील विद्यार्थी विकास विभागाचे संचालक तथा इंग्रजी विभाग प्रमुख सहयोगी प्राध्यापक डॉक्टर राजपाल सिंह सत्यजित चिखलीकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकणार आहोत. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आपल्या मुलाखतीच्या कार्यक्रमाअंतर्गत आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर राजपाल सिंह सत्यजित चिखलीकर सरांशी संवाद साधणार आहोत आणि विविध क्षेत्रामधील त्यांच्या कार्याविषयी जाणून घेणार आहोत. श्रोते हो, प्राध्यापक डॉक्टर राजपाल सिंह सत्यजित चिखलीकर सर हे सहयोगी प्राध्यापक तथा इंग्रजी विभाग प्रमुख लोकमान्य महाविद्यालय सोनखेड जिल्हा नांदेड येथे त्यांची मूळ आस्थापना आहे आणि सध्या ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 16 वर्षापासून अध्यापनाचं कार्य सर करत आहेत. बहुआयामी असं सरांचं व्यक्तिमत्व आहे. त्यांचं MA इंग्रजी, PhD, LLB, MJ यासोबतच मानव हक्क या अंतर्गत PG पदविका आणि प्रमाणपत्र यासोबतच नाट्यशास्त्र आणि फॉरेन लँग्वेजेसमधून स्पॅनिश आणि फ्रेंच भाषांमध्ये उच्च शिक्षण पूर्ण झालेलं आहे. एक निष्णात संशोधक आणि PhD मार्गदर्शक म्हणून सर ख्यातनाम आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत 9 विद्यार्थ्यांनी PhD पूर्ण केली आहे. 3 विद्यार्थ्यांनी MPhil पूर्ण केलेला आहे. यामध्ये येमन देशातील 2 विदेशी संशोधकांचाही समावेश आहे. त्यांच्या नावावर 2 पुस्तकं आणि नामांकित स्कोप्स ABDS आणि UGC केअर लिस्टेड जर्नल्समध्ये 25 अधिक शोधनिबंध प्रकाशित आहेत. नुकतीच त्यांची सकाल प्रकाशन पुणे यांनी जाब शीर्षक असलेली कादंबरी प्रकाशित केली आहे. दुबई, मलेशिया, इजिप्त आणि केनिया यासारख्या देशांमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय परिषदांच्या शोधनिबंध सत्राचं अध्यक्षपद भूषवलं असून शोधनिबंधसुद्धा सादर केले आहेत. आफ्रिकेतील अझरबैजान यासारख्या देशांमधून त्यांना ऑनलाईन व्याख्यानांसाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे. त्यांना UGC लघु संशोधन प्रकल्प आणि प्रतिष्ठित RGNF फेलोशिप प्राप्त झालेली आहे. अध्यापनासोबतच ते एका खासगी वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणूनही कार्यरत आहेत. महाविद्यालयात NAC समन्वयक म्हणून त्यांनी महत्वाची जबाबदारी सांभाळली असून विविध विद्यापीठांमध्ये ते MPhil आणि PhD बाह्य परीक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रात मानवी हक्क कार्यकर्ते आणि समाजसेवक म्हणूनही त्यांचं कार्य उल्लेखनीय असं आहे. त्यांच्या या प्रदीर्घ शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल त्यांना विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर असं बहुआयामी सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर राजपाल सिंह चिखलीकर सरांशी आज आपण आपल्या या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आता संवाद साधणार आहोत आणि आजपर्यंतच्या त्यांच्या कार्याचा प्रवास जाणून घेणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम सर आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद मॅडम.
0: सर, आजपर्यंतच्या आपल्या साहित्य क्षेत्रातील वाटचालीविषयी सुरुवातीला आपण काय सांगाल? साहित्य क्षेत्रातील आपला जो प्रवास आहे तो प्रवास नेमका कसा आणि कुठून सुरू झाला?
1: वास्तविक शालेय जीवनापासूनच मला साहित्य क्षेत्राची ओढ होती. कारण का, घरामध्ये साहित्याचं वातावरण होतं. कारण माझे वडील हिंदी साहित्याचे अभ्यासक, साहित्यिक आणि प्राध्यापक होते. त्यामुळे तेव्हापासून मला साहित्याची ओढ निर्माण झाली आणि त्या माध्यमातून मी थोड्याफार कविता पण सुद्धा करत होतो आणि काही कादंबऱ्या वाचणं,

0: त्याकडे मला ओढ लागली आणि त्या माध्यमातून मला साहित्याची आवड असल्यामुळे मी औरंगाबादला इथे तिथे कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि इंग्रजी साहित्य हे ऐच्छिक विषय घेऊन मी तिथे माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे. इंग्रजी साहित्य वाचून आणि अधिकच मला आवड निर्माण झाली त्या माध्यमातून, कारण त्या साहित्याचा एक प्रभाव माझ्यावर होता आणि त्या माध्यमातून वास्तववादी साहित्य हे मला फार भावलं, माझ्यावर प्रभाव पडला त्या वास्तववादी साहित्याचा. आणि त्या अनुषंगाने मग नंतर मी 2001 ते 2003 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये एम ए इंग्रजीला प्रवेश घेतला आणि तिथे इंग्रजी साहित्याचा मी सखोल वाचन आणि अभ्यास केला. तिथूनच माझ्या जीवनामध्ये साहित्याचं एक फार मोठं स्थान निर्माण झालं आणि त्या माध्यमातून कविता लिहिणे, कादंबऱ्या वाचणे, नाटकं वाचणे आणि कार्यशाळा मराठी हिंदी इंग्रजी जे काही आंतर विद्याशाखीय जे काय आहे भाषाशास्त्रामधले त्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये मी नंतर साहित्य परिषद इंग्रजी साहित्यावर जे काही परिषदा झाल्यात त्या माध्यमातून पेपर वाचन करणे, निबंध वाचन करणे आणि साहित्याची मला तिथूनच मला एक जिव्हाळ्याचा विषय निर्माण झाला साहित्य क्षेत्रामध्ये. कारण साहित्य हे एक समाजाचा एक आरसा असतो, एक प्रतिबिंब असतं आणि साहित्याच्या माध्यमातूनच समाजाच्या दिशा दशा ह्या प्रतिबिंबित होत असतात आणि त्यामुळं काल्पनिक किंवा ललित साहित्य असण्यापेक्षा वास्तववादी साहित्य हे जास्त साहित्य क्षेत्रामध्ये असावं असं मला पहिल्यापासूनच वाटतं आणि त्यामुळे काही आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या पण आहेत, इंग्रजीमध्ये आहेत, हिंदीमध्ये आहेत, मराठीमध्ये पण आहेत आणि आत्मचरित्र पण आहेत आणि ते आत्मचरित्र जसं बेबी कांबळेचं आहे, उर्मिला पवारचं आहे, बलुता आहे जवी पवारचं, अनेकांचे असे आत्मचरित्र आहे. त्यामधून आपल्याला काहीतरी बोध आणि आपल्या मानवी जीवनावर वाटचालीवर प्रभाव पडत असतो, ते एक दिशा देत असतात. त्यामुळं साहित्याविषयी नेहमीच मला आवड राहिलेली आहे आणि माझं साहित्य क्षेत्रामध्ये वावर राहिलेला आहे.
1: अच्छा सर, आता पत्रकार म्हणूनही आपण एका दैनिकासाठी कार्य पार पाडता, तर पत्रकारिता या क्षेत्रातील आजपर्यंतच्या आपल्या अनुभव विश्वाविषयी काय सांगाल?
0: मला पहिल्यापासूनच लहानपणापासून शालेय जीवनापासून तेव्हा दूरदर्शन होतं, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती, तेव्हापासूनच मी नियमित बातम्या पाहणे आणि नांदेड आकाशवाणी असेल किंवा मुंबई आकाशवाणी असेल तेव्हा रेडिओचं खूप आम्ही लहानपणापासून प्रभाव होता भारतीय आकाशवाणीचा. तर त्या माध्यमातून जे काही बातम्या आम्ही ऐकत होतो आणि दूरदर्शन पाहत होतो तेव्हापासूनच पत्रकारविषयी मला थोडीशी रुची निर्माण झाली आणि पत्रकारांचं फार मोठा एक भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे
1: खरोखर,
0: आणि त्या चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून एक सोशल वर्कच असतं, एक सामाजिक कार्य असते, एक दायित्व असतं, एक कर्तव्य असतं आणि तसे हाडामासाचे पत्रकार असतात जे भारत स्वतंत्र होण्यापूर्वीची पत्रकारिता वेगळी होती, भारत स्वतंत्र झाल्यानंतरची पत्रकारिता वेगळी, 70 ते 80 पत्रकारिता वेगळी आहे, 1990 ते 2000 पत्रकारिता वेगळी आहे. परंतु जेव्हा पत्रकारिता करताना मला पहिल्यापासून आवड निर्माण झाली, मी काही मराठी हिंदी पत्रकारितेमध्ये मी स्वतः काम केलेलं आहे, जवळून अनुभव पाहिलेला आहे. नंतर मागच्या 10-11 वर्षापासून द हितवाद इंग्रजी वर्तमानपत्र 1911 तर मला नोकरी करत असताना फक्त एक फ्रीलान्स जर्नालिस्ट म्हणून मी तिथे काम करते, फुल टाइम करत नाही. त्या पेपरमध्ये मी काही आर्टिकल्स लिहितो, कोणी पुस्तक लिहिलं तर त्याचं विश्लेषणात्मक एक लेख लिहितो, काही सामाजिक उपक्रम असतील ते बातम्या देतो, म्हणजे मुक्त पत्रकारिता करतो. त्या माध्यमातून समाजामध्ये जे काही सामाजिक कार्य आहे, मानवी हक्क कार्य आहे, कोणी साहित्यिक असतील तर त्यांच्या समस्या एक विश्लेषणात्मक मी कधीतरी लिखाण करत असतो, बातम्या पाठवत असतो आणि त्या माध्यमातून माझा डिप्लोमा पण झालेला आहे पत्रकारितेमध्ये आणि पदवी पण झाली, पदव्युत्तर पण शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे जवळूनच पत्रकारिता काय असतं, त्याचे तांत्रिक गोष्टी काय असतं आणखी मला जवळून समजल्या.
1: खरं सर, आता तुम्ही सध्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक म्हणूनही

0: कार्यरत आहात आणि या कार्याअंतर्गत वेगवेगळे उपक्रम आपण नेहमीच विद्यापीठामध्ये अध्यापनासोबत राबवत असता, त्या तुमच्या कार्यानुभवाविषयी आपण काय सांगाल बरं?
1: वास्तविक मी स्वामी रामानंदतीत मराठवाडा विद्यापीठामध्ये 2001 ते 2003 मी इंग्रजी साहित्यामध्ये माझं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. नंतर 2003 ते 2010 मला विद्यापीठ अनुदान आयोगाची संशोधनासाठी इंग्रजी साहित्यात विद्यावाचस्पती माझा जे प्रवेश होता त्यासाठी मला केंद्र सरकारकडून विद्यापीठ अनुदान आयोगून 8 लाखाची फेलोशिप जाहीर झाली.
0: अच्छा.
1: आणि वास्तविक मी जेव्हा पदव्युत्तर शिक्षण स्नातकोत्तर पदवी घेत असताना विद्यार्थी संसदेचा सचिव म्हणून मी बिनविरोध निवडून आलो. त्या एक वर्षाच्या काळामध्ये विद्यार्थ्यासाठी अनेक उपक्रम आणि कार्य केले. उदाहरण कमो आणि शिका योजना राबवणे, अनेक विद्यार्थ्यांना व्याख्यान आयोजन करणे, आणि नंतर मग माझा प्रवास संशोधनात संशोधक म्हणून रिसर्च स्कॉलर म्हणून त्या माध्यमातून संशोधनातल्या काही जे काही विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि मी सातत्याने 2002 पासून नंतर 2010 पर्यंत विद्यार्थी मुवमेंटमध्ये काम केलेलं आहे. मग आपल्या विद्यार्थ्यांच्या अकॅडमिक एज्युकेशनल हक्कासाठी मी प्रशासनाला जा विचारणे, लढणे, उपोषण आंदोलन करणे, त्या माध्यमातून मी माझा जो काही प्रवास जन्म म्हणा तर विद्यार्थ्याशी नाळ आहे. विद्यार्थ्यामधूनच मी उभारी घेतलेला असल्यामुळे नंतर मी प्राध्यापक झालो. मग प्राध्यापक झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या काय समस्या असतात, त्यांच्या मूळ समस्या काय असतात, शिक्षणाच्या काय समस्या, त्यांच्या आर्थिक काय समस्या असतात मी जवळून पाहिलेलं आहे. मग विद्यार्थ्यांना त्याच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडवणे विद्यापीठात जाऊन, आणि एक विद्यार्थी एक माझा एक आस्थेचा विषय आहे चळवळीत, विद्यार्थी चळवळीत काम करत असताना. मग त्या माध्यमातून मी स्वतः एक विद्यार्थी असताना युवक महोत्सवामध्ये मी हिंदी एकांकिकेमध्ये काम केलेलं आहे आणि अनेक युवक महोत्सव मध्ये सहभागी झालेलो आहे एक विद्यार्थी म्हणून. आणि तेव्हापासून मला युवक महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम याची आवड आहे स्वतःच एक कलाकार असल्यामुळे. आणि त्या माध्यमातून मी आता विद्यार्थी विकास विभागाचा संचालक म्हणून फेब्रुवारीमध्ये रुजू झालो. आणि त्या माध्यमातून अगोदर विद्यार्थी कल्याण मंडळ संचालक होतं, आता 2016 महाराष्ट्र विद्यापीठ सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 विद्यार्थी विकास विभाग असं नाव पडलेलं आहे. आता त्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. विद्यार्थी विकास विभागाकडे केवळ सांस्कृतिक दृष्ट्या पाहण्याचा दृष्टिकोन सर्वांचाच होता की सांस्कृतिक कार्यक्रम घेणे, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सहभाग करून घेणे, परंतु जे काही महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ ॲक्टमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, त्याचा सामाजिक विकास असेल, त्याचा आर्थिक विकास असेल, त्याचा सांस्कृतिक विकास असेल, त्याचा शैक्षणिक विकास असेल, त्या माध्यमातून उपक्रम योजना राबवणे, प्रथमतः UGC अनेक परिपत्रक सर्क्युलर्स त्यांची काही नोटिफिकेशन्स आहेत ते तर पूर्वीपासूनच मला अभ्यास आहे विद्यार्थ्यांसाठी काय काय योजना आहेत. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यार्थ्यासाठी कोणकोणत्या स्कीम्स आणि त्यांनी काय विद्यार्थ्याकडून अपेक्षा व्यक्त करतात आणि विद्यार्थ्याची भूमिका काय असली पाहिजे शिक्षणाकडे किंवा विद्यापीठाकडे, तर त्या माध्यमातून मी सूक्ष्म अभ्यास केलेला आहे सर्व कायद्यांचा, विद्यापीठ ॲक्टचा आणि UGC ॲक्टचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना मूळ गरजा काय आहेत, त्यांचे नीड्स काय आहेत, त्यांना शिक्षण घेत असताना त्यांना कसं त्याला परिपक्व बनवावं, त्याच्या अडचणी कशा सोडवाव्या. मी आल्या आल्या विद्यापीठ ॲक्टमध्ये जी तरतूद आहे की विद्यार्थी विकास कक्ष स्थापन करावं, तर विद्यार्थी विकास कक्ष म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या रोजगार निर्मिती, ट्रेनिंग प्रोग्रॅम, त्याची सॉफ्ट स्किल किंवा त्याला एखादं पुरस्कार किंवा त्याला एखादं मानसिक समुपदेशन करणे या गोष्टी अधोरेखित करतात. त्याकरता आम्ही विद्यार्थी विकास कक्ष समिती माननीय कुलगुरू महोदय डॉक्टर मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिथे स्थापन

0: अच्छा
1: आणि त्या माध्यमातून 7 प्राध्यापक नामनिर्देशित माननीय कुलगुरू महोदयाकडून केलेले असतात. त्यांची दर महिना 2 महिन्याला आम्ही एक बैठक घेतो विभागामध्ये आणि विद्यार्थ्यांच्या काय अडीअडचणी आहेत, सामाजिक असेल शैक्षणिक असेल, सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो. मला 6-7 महिने झाले विद्यापीठामध्ये रुजू होऊन, परंतु विद्यार्थ्यांना आपण आउटकम्स काय दिलं पाहिजे, आउटपुट काय दिलं पाहिजे विद्यार्थ्यांना, मी संचालक म्हणून माझं उत्तरदायित्व कर्तव्य काय आहे, मला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माझ्या संचालक पदातून माझ्या कार्यातून विद्यार्थ्यांना काय लाभ झाला पाहिजे, काय फायदा झाला पाहिजे. आमच्याकडं कमवा आणि शिकवा योजना आहे, अनेक आम्ही युवा संसदेला विद्यार्थी पाठवतो बाहेरच्या राज्यामध्ये, अनेक उपक्रम घेतो व्यक्तिमत्व विकासावर, नशामुक्तीवर, अँटी रॅगिंगवर, पोक्सोवर, असे अनेक उपक्रम आम्ही राबवतो. आणि प्रत्येक विद्यार्थी हा जो आमचा विभाग आहे तिथे आल्यानंतर त्याच्या अडचणी सोडवल्या पाहिजे, त्याच्या आनंदातच विद्यार्थी विकास विभागाचा आनंद असतो असं म्हणून आम्ही वाटचालीत करत असतो.
0: एकंदरीतच काय तर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेत असताना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये मग अगदी त्यांच्या अभ्यासाच्या बाबतीत असेल किंवा त्यांच्या इतर व्यक्तिमत्व विकासाच्या बाबतीत जे काही अभ्यासेतर उपक्रम आपल्या विद्यापीठाअंतर्गत राबवले जातात त्याविषयी असेल, योग्य असं मार्गदर्शन करणं, त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्यांचं निराकरण करणं आणि त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्नरत राहणं असं एकंदरीत कार्य या विद्यार्थी विकास विभागाच्या माध्यमातून सर आपण करत असता. सर, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या यशस्वी कार्यप्रवासाविषयी अतिशय सविस्तर अशी माहिती आम्हा सर्वांना दिलीत. वेगवेगळ्या क्षेत्राविषयी उत्तम असं मार्गदर्शन आपण श्रोत्यांना केलेलं आहे त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
1: धन्यवाद मॅडम, परभणी आकाशवाणीनं मला इथे आमंत्रित केल्याबद्दल आणि मला स्वामी रामानंद विद्यापीठ असेल किंवा माझं वैयक्तिक सामाजिक कार्य असेल किंवा साहित्यिक प्रवास असेल किंवा शैक्षणिक कार्य असेल त्याबद्दल आपण मला बोलतं केलं त्याबद्दल मी परभणी आकाशवाणीचे अत्यंत ऋणी व धन्यवाद देतो.
0: श्रोतेहो, आत्ताच आपण इंद्रधनुष्य या कार्यक्रमाअंतर्गत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील विद्यार्थी विकास विभागाचे संचालक तथा इंग्रजी विभाग प्रमुख सहयोगी प्राध्यापक डॉ राजपाल सिंह सत्यजित चिखलीकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते श्रोतेहो सदानंद कांबडी. डॉ राजपाल सिंह चिखलीकर सरांशी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आपण आपल्या पुढील आठवड्यातील शुक्रवारच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमाअंतर्गत ऐकणार आहोत. आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: इंद्रधनुष्य या कार्यक्रमात साहित्यिक सहयोगी प्राध्यापक पत्रकार विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर राजपाल सिंह सत्यजित चिखलीकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर लगेचच FM बँडच्या 102 MHz वर विविध भारतीचं प्रसारण देखील आपण ऐकू शकाल.

0: प्लीज असते नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
1: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
0: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. दुपारचे 12 वाजले आहेत. महिलांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

0: नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 19. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर. सहभाग अनुप्रिता भाली, निकिता फफाळ, नयन पवार आणि वैजयंती नांदगावकर.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं, हलकं फुलकं.
3: आई आई लवकर ये ना.
4: अगं काय झालं रिया, सकाळी सकाळी काय एवढा आरडाओरडा लावलायस तू?
3: अरे काय चाललाय हा ओरडाओरडा सकाळी सकाळी?
4: अगं बाई पुष्पा मावशी, तुम्ही कशा काय आल्या इतके सकाळी सकाळी?
3: का येऊ शकत नाही का? माझ्या बहिणीचं घर आहे.
4: अहो म्हणजे तसं नाही म्हणायचं होतं मला.
3: हक्काने येऊ शकते मी?
4: अहो या ना, कोण नाही म्हणत, या या बसा बसा.
3: पण असं तसं जाऊ दे, बबी कुठे आहे ते सांग बरं.
4: अहो त्या की नाही, साठे काकूंकडे गेल्यात, आता नवरात्र येत आहे ना, तर भजनी मंडळाची तयारी नको का करायला
3: इतके सकाळी?
4: हो साठे काकू म्हणतात सकाळी सकाळी सूर जरा छान लागतो. हा सकाळी सकाळी सूर लागतो म्हणून की काय रिया आई आई आई ओरडतीये? का ओरडतीये एवढी आई आई?
3: अग पुष्पाजी खिडकीतून बाहेर बघ, समोरच्या मंडळाने नवरात्रीची तयारी सुरू केली. मखर उभं राहिलंय, दिव्यांच्या माळा लागल्या आहेत, आणि बाजारात तर सगळीकडे रंगच रंग.
4: हो ग, नवरात्रीची चाहूल लागली की वातावरणच बदलून जात नाही का?
1: आणि माझ्या मोबाईल वर तर आहे ना नवरात्रीच्या ऑफरची चाहूल 2 आठवडे आधीच लागली आहे.
3: तुला देवापेक्षा ऑनलाईन सेलच महत्वाचा दादूड्या.
1: अरे मी भक्ती करतो ना आणि डिस्काउंटही शोधतो, दोन्हींमध्ये हरकत काय तेव्हा?
3: छान, तुमचं हे आजचं जगच वेगळं आहे. आमच्याकडी नवरात्र येणार हे कळायचं बाजारातल्या दिव्यांपेक्षा पोस्टमनच्या सायकलच्या घंटीनं.
4: सायकलच्या घंटीनं?

0: पोस्टमनच्या सायकलच्या घंटीने ते
1: कसं
2: हो ग? कारण नवरात्र जवळ आलं की माहेराहून नातेवाईकांकडून अनेक पत्र यायची.
1: म्हणजे व्हॉट्सअप वर मेसेज नाही?
2: व्हॉट्सअप काय असतं हे तर सोड, आमच्याकडे वाट पाहणं नावाचा एक सुंदर ऍप होत.
0: व्हॉट्सअप नाही, वाट पाहण्याचं ऍप. पुष्पा मावशी खरंच सांगा, पत्राची काय हो एवढी मजा होती?
2: पत्र म्हणजे नुसता कागद नव्हता ग, तो एखाद्या माणसाचा आवाज असायचा, त्याचं मन असायचं.
0: पण फोनवर तर लगेच बोलू शकतो.
2: हो, आज एका क्लिकवर माणूस समोर येतो, आवाज ऐकू येतो, व्हिडिओ दिसतो, संदेश क्षणात पोहोचतो
1: आणि उत्तरही लगेच मिळत.
2: पण म्हणूनच कदाचित उत्तराची वाट पाहण्याची मजाच कमी झाली आहे.
0: खरं आहे, पूर्वी एखादं पत्र पाठवलं की मनात प्रश्न असायचा, पोहोचलं असेल का, त्यांनी वाचलं असेल का, उत्तर कधी येईल.
1: आणि आता?
0: आता डबल टिक झालं का एवढीच चिंता.
3: पण आई, आज आपण पत्राची एवढी चर्चा का करतोय?
0: अगर या, कारण आज जागतिक टपाल दिनही आहे. दरवर्षी 9 ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन साजरा केला जातो बरं का.
1: 9 ऑक्टोबर? पण त्या मागची काही गोष्ट आहे का?
0: हो तर.
1: कोणती?
0: 1874 मध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियन UPU या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना 9 ऑक्टोबरला झाली. जगभरातील टपाल व्यवस्थांमध्ये परस्पर संपर्क आणि सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने ही महत्वाची घटना होती बरं का राहुल. आणि म्हणून हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो बरं का.
1: बर,
2: म्हणजे पत्र फक्त एका घराला दुसऱ्या घराशी जोडत नव्हतं, टपाल व्यवस्थेनं देशांच्या सीमा ओलांडून माणसांना जोडण्याचं काम केलं होतं.
1: आणि आज पोस्ट ऑफिस म्हणजे फक्त पत्र पोहोचवणं नाही.
0: अगदी बरोबर. आज टपाल व्यवस्था विविध आर्थिक आणि सार्वजनिक सेवा, पार्सल आणि इतर वितरण सेवांशीही जोडलेली आहे बर का.
2: आमच्या काळी पोस्टमन म्हणजे घरचा माणूसच वाटायचा.
3: आजी, पोस्टमन काकाचा एखादा किस्सा सांग ना.
2: सांगते सांगते. आमच्या गावात एक पोस्टमन काका होते. त्यांच्याकडे एवढी पत्र असायची की त्यांची मोठी कापडी पिशवी पाहिली की आम्ही मुलं त्यांच्या मागेच धावायचं.
1: का बरं?
2: कारण प्रत्येकाला वाटायचं आज माझं एकतरी पत्र आलं असेल.
1: म्हणजे त्या काळी लोक पोस्टमनच्या पिशवीत डोकवायचे.
2: डोकवायचे काय, पिशवीकडे असे बघायचे जसं आज तुम्ही मोबाईलच्या नोटिफिकेशन कडे बघता.
0: आणि पत्र कोणाचं आहे हे कसं कळायचं? मग
2: पोस्टमन काका पुकारायचंय ना नाव.
0: मग
2: अमुकचं पत्र.
1: बर.
2: आणि ज्याचं नाव घेतलं जायचं त्याच्या चेहऱ्यावर असा आनंद असायचा जणू काही लॉटरीच लागली आहे त्याची.
1: पण मग आजी, तुला माहेराहून पत्र वगैरे आलं असेल ना ग?
2: एकदा माझ्या माहेराहून पत्र यायचं होतं. 2-3 दिवस झाले पत्र आलंच नाही. सकाळ झाली की मी रस्त्याकडे बघत बसायची, दुपार झाली की पुन्हा बघायची, संध्याकाळी सायकलची घंटा ऐकली की धावत दारात जायची. कधी पोस्टमन काका पुढच्या घराकडे गेले तर मनात विचार, अरे माझं पत्र नाही का.
3: मग पत्र आलं?
2: 4th दिवशी आलं.
1: आणि तेव्हा
2: पत्र हातात घेतलं आणि ते उघडलंच नाही.
0: का?
2: आधी लिफा पाहतच धरून बसले, अक्षर बघितलं, पाठवणाऱ्याचं नाव बघितलं, मग हळूच उघडलं ते पत्र.
0: कुणी पाठवलं होतं
3: एवढं काय?
2: कारण तो माहेरचा छोटासा तुकडा.
4: नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं, भाग 19. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर, सहभाग अनुप्रिता भाले, निकिता फफाळ, नयन पवार आणि वैजयंती नांदगावकर.
5: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
6: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते करा

0: तितकं नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलक फुलक.
0: हलक फुलक, हलक फुलक.
2: आई आई लवकर ये ना.
3: अगं काय झालं रिया, सकाळी सकाळी काय एवढा आरडाओरडा लावलायस तू?
2: अरे काय चाललाय हा ओरडाओरडा सकाळी सकाळी?
3: अगं बाई पुष्पा मावशी, तुम्ही कशा काय आल्या इतके सकाळी सकाळी?
2: का येऊ शकत नाही का? माझ्या बहिणीचं घर आहे.
3: अहो म्हणजे तसं नाही म्हणायचं होतं मला.
2: हक्कानं येऊ शकते मी.
3: अहो या ना, कोण नाही म्हणत, या या बसा बसा.
2: पण असं तसं जाऊ दे, बबी कुठे आहे ते सांग बरं.
3: अहो त्या की नाही, साठे काकूंकडे गेल्यात. आता नवरात्र येत आहे ना, तर भजनी मंडळाची तयारी नको का करायला
2: इतक्या सकाळी?
3: हो साठे काकू म्हणतात सकाळी सकाळी सूर जरा छान लागतो. हा सकाळी सकाळी सूर लागतो म्हणून की काय रिया आई आई आई ओरडतीये. का ओरडतीये एवढी आई आई?
2: अग पुष्पाजी खिडकीतून बाहेर बघ, समोरच्या मंडळाने नवरात्रीची तयारी सुरू केली. मखर उभं राहिलंय, दिव्यांच्या माळा लागल्या आहेत, आणि बाजारात तर सगळीकडे रंगच रंग.
3: हो ग, नवरात्रीची चाहूर लागली की वातावरणच बदलून जात नाही का?
1: आणि माझ्या मोबाईल वर तर आहे ना नवरात्रीच्या ऑफरची चाहूर 2 आठवडे आधीच लागली आहे.
2: तुला देवापेक्षा ऑनलाईन सेलच महत्वाचा दादूड्या.
1: अरे मी भक्ती करतो ना आणि डिस्काउंटही शोधतो, दोन्हींमध्ये हरकत काय तेव्हा?
2: छान. तुमचं हे आजचं जगच वेगळं आहे. आमच्याकडे नवरात्र येणार हे कळायचं बाजारातल्या दिव्यांपेक्षा पोस्टमनच्या सायकलच्या घंटीनं.
3: सायकलच्या घंटीनं?
2: पोस्टमनच्या सायकलच्या घंटीने?
1: ते रिंग रिंग.
2: हो ग, कारण नवरात्र जवळ आलं की माहेराहून नातेवाईकांकडून अनेक पत्र यायची.
1: म्हणजे व्हॉट्सअप वर मेसेज नाही?
2: व्हॉट्सअप काय असतं हे तर सोड, आमच्याकडे वाट पाहणं नावाचा एक सुंदर ऍप होत.
3: व्हॉट्सअप नाही, वाट पाहण्याचं ऍप. पुष्पावंशी खरंच सांगा, पत्राची काय हो एवढी मजा होती?
2: पत्र म्हणजे नुसता कागद नव्हता ग, तो एखाद्या माणसाचा आवाज असायचा, त्याचं मन असायचं.
3: पण फोनवर तर लगेच बोलू शकतो.
2: हो, आज एका क्लिकवर माणूस समोर येतो, आवाज ऐकू येतो, व्हिडिओ दिसतो, संदेश क्षणात पोहोचतो
1: आणि उत्तरही लगेच मिळत.
2: पण म्हणूनच कदाचित उत्तराची वाट पाहण्याची मजाच कमी झाली आहे.
3: खरं आहे, पूर्वी एखादं पत्र पाठवलं की मनात प्रश्न असायचा, पोहोचलं असेल का, त्यांनी वाचलं असेल का, उत्तर कधी येईल.
1: आणि आता?
3: आता डबल टिक झालं का एवढीच चिंता.
2: पण आई आज आपण पत्राची एवढी चर्चा का करतोय?
3: अगर या कारण आज जागतिक टपाल दिनही आहे. दरवर्षी 9 ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन साजरा केला जातो बरं का?
1: 9 ऑक्टोबर? पण त्या मागची काही गोष्ट आहे का?
3: हो तर.
1: कोणती?
3: 1874 मध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियन UPU या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना 9 ऑक्टोबरला झाली. जगभरातील टपाल व्यवस्थांमध्ये परस्पर संपर्क आणि सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने ही महत्वाची घटना होती बरं का राहुल? आणि म्हणून हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो बरं का?
1: बरं.
2: म्हणजे पत्र फक्त एका घराला दुसऱ्या घराशी जोडत नव्हतं, टपाल व्यवस्थेनं देशांच्या सीमा ओलांडून माणसांना जोडण्याचं काम केलं होतं.
1: आणि आज पोस्ट ऑफिस म्हणजे फक्त पत्र पोहोचवणं नाही.
3: अगदी बरोबर. आज टपाल व्यवस्था विविध आर्थिक आणि सार्वजनिक सेवा, पार्सल आणि इतर वितरण सेवांशीही जोडलेली आहे बर का?
2: आमच्या काळी पोस्टमन म्हणजे घरचा माणूसच वाटायचा.
3: आजी पोस्टमन काकाचा एखादा किस्सा सांग ना.
2: सांगते सांगते. आमच्या गावात एक पोस्टमन काका होते. त्यांच्याकडे एवढी पत्र असायची की त्यांची मोठी कापडी पिशवी पाहिली की आम्ही मुलं त्यांच्या मागेच धावायचं.
1: का बरं?
2: कारण प्रत्येकाला वाटायचं आज माझं एकतरी पत्र आलं असेल.
1: म्हणजे त्या काळी लोक पोस्टमनचे पिशवीत डोकवायचे.
2: डोकवायचे काय, पिशवीकडे असे बघायचे जसं आज तुम्ही मोबाईलच्या नोटिफिकेशन कडे बघता.
3: आणि पत्र कोणाचं आहे हे कसं कळायचं? मग
2: पोस्टमन काका पुकारायचंय ना नाव.
3: मग
2: अमुकचं पत्र.
1: बर.
2: आणि ज्याचं

0: नाव घेतलं आणि ज्याचं नाव घेतलं जायचं त्याच्या चेहऱ्यावर असा आनंद असायचा जणू काही लॉटरीच लागली आहे त्याची.
1: पण मग आजी तुला माहेराहून पत्र वगैरे आलं असेल ना ग?
0: एकदा माझ्या माहेराहून पत्र यायचं होतं. दोन तीन दिवस झाले पत्र आलंच नाही. सकाळ झाली की मी रस्त्याकडे बघत बसायची, दुपार झाली की पुन्हा बघायची, संध्याकाळी सायकलची घंटा ऐकली की धावत दारात जायची. कधी पोस्टमन काका पुढच्या घराकडे गेले तर मनात विचार, अरे माझं पत्र नाही का?
2: मग पत्र आलं?
0: चौथ्या दिवशी आलं.
1: आणि तेव्हा
0: पत्र हातात घेतलं आणि ते उघडलंच नाही.
3: का?
0: आधी लिफा पाहतच धरून बसले, अक्षर बघितलं, पाठवणाऱ्याचं नाव बघितलं, मग हळूच उघडलं ते पत्र.
2: कुणी पाठवलं होतं एवढं काय?
0: कारण तो माहेरचा छोटासा तुकडा हातात आला होता ना माझ्या.
1: आजी, तुमच्या काळात भावना जास्त होत्या असं म्हणायचं का?
0: नाही रे, भावना तेव्हाही होत्या आणि आजही आहेत, फक्त त्या व्यक्त करण्याची साधनं बदलली आहेत.
2: हा मुद्दा मात्र महत्वाचा बर का.
0: आज मुलगा परदेशात असला तरी क्षणात आईशी बोलतो, आजारी व्यक्तीला तातडीनं डॉक्टरांशी संपर्क करता येतो, पैसे पाठवता येतात, कागदपत्र सुद्धा पाठवता येतात, बातमी क्षणात पोहोचते.
1: म्हणजे तंत्रज्ञानामुळे अडचणी कमी झाल्या?
0: तशा खूपच कमी झाल्या आहेत.
2: मग पत्राची आठवण कशासाठी?
0: कारण काही गोष्टी सोप्या झाल्या म्हणून त्याची किंमत नाही कमी होत, फक्त त्याचं स्वरूप बदलतं.
1: बरोबर आहे.
2: चला आता गप्पा पुरे, नवरात्रीची तयारी करायची आहे ना.
1: हो,
2: फुलं आणते,
1: मी लाईट्स लावतो
2: आणि घराची साफसफाई
1: ती आपण मी ऑनलाईन ऑर्डर करू का?
2: काय
1: ऑनलाईन ऑर्डर?
2: काय बोललास राहुल?
1: अगं म्हणजे क्लिनिंग सर्व्हिस ग.
2: आपल्या घरात चार माणसं आहेत आणि चारही कामाला ऑनलाईन.
0: आमच्या काळी घराची सफाई म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा कार्यक्रम असायचा.
2: काय काय करायचा?
0: घर झाडायचं, अंगण सारवायचं, रांगोळी काढायची, देवघर स्वच्छ करायचं, जुन्या वस्तू आवरायच्या.
1: आणि आता?
0: आता आधी घराची सफाई करायची आणि मग मोबाईलची गॅलरी साफ करायला लागते.
2: आजी आजी, तुमच्या गावात नवरात्र कशी असायची?
0: आहा, काय सांगू, नवरात्र म्हणजे गावात उत्सवाचा श्वासच बदलायचा. मंदिराभोवती दिवे लागायचे, घराघरात रांगोळ्या, सकाळी आरती, संध्याकाळी भजन, मुलं नवीन कपड्यात, कुणाच्या घरी प्रसाद, कुणाच्या घरी पाहुणे, आणि सगळ्यात महत्वाचं, लोक एकमेकांच्या घरी जायचे.
2: आजही ते असायला हवं नाही का?
1: बरोबर.
0: हो, नवरात्र म्हणजे फक्त सजावट नाही, एकत्र येण्याचा, भेटण्याचा आणि नात्यांना उजाळा देण्याचा काळच आहे.
1: आजी, नवरात्रात काही मजेशीर पण घडलं असेल ना ग?
0: एकदा गरबा सुरू होता, आम्ही सगळे गोल फिरत होतो. एक काका इतक्या जोमानं फिरत होते की त्यांचा फेटा एका बाजूला आणि ते
2: मग
0: मग सगळे गरबा सोडून त्यांचा फेटा पकडायला गेले.
1: म्हणजे गरबा थांबला आणि फेटा बचाव मोहीम सुरू झाली.
0: हो, आणि ते काका म्हणाले, माझा फेटा गेला तरी चालेल पण माझा गरबा थांबता कामा नये.
2: पुष्पा मावशी, नवरात्रीशी संबंधित एखादं पत्र आठवते का?
0: हो आठवते की, एकदा माझ्या भावानं शहरातून पत्र पाठवलं होतं. या वर्षी नवरात्रीला घरी येता येणार नाही, काम आहे, पण देवीच्या आरतीच्या वेळी माझी आठवण नक्की काढा. त्या एका वाक्यानं घरातले सगळे शांत झाले, कारण तो घरापासून दूर होता, पण पत्रामुळे तो त्या दिवशी आमच्यातच होता.
2: आज आपण व्हिडिओ कॉल करू शकलो असतो.
0: हो, आणि ते चांगलंच आहे, पण त्या पत्रात त्याने जे लिहिलं होतं ते आम्ही कित्येक वर्ष जपून ठेवलं.
1: म्हणजे मेसेजचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवतो तसं ना?
0: अरे राहुल, तू ठेव स्क्रीनशॉट, पण कधीतरी हातानं लिहिलेलं पत्र सुद्धा ठेव ना.
1: बरोबर आहे आजी, कधी कधी हाताने पण लिहून ठेवलं पाहिजे ना. कागदावर उमटलेली अक्षर आजही मनाशी बोलतात.
2: दूर गेलेली माणसं पत्रातून जवळ येतात.
0: आज संदेश क्षणात येतो, क्षणात उत्तर जात.
2: पण जुन्या त्या पत्रांच्या वाटेवर

0: मन अजूनही थोडं थांबतं.
1: नवरात्रीच्या दिव्यांसोबत
2: नातीही उजळू दे.
3: जुने दिवस आठवत असताना
0: नवजगही स्वीकारू दे.
1: पण मला एक प्रश्न आहे बुवा.
3: विचार ना.
1: पत्र लिहिताना एवढं लोक काय लिहायचे?
0: प्रिय अमुक पासून सुरुवात आणि शेवटी तुझा तुझी.
1: म्हणजे आजचं हाय हॅलो काय म्हणतेस एवढं नाही, याच्यापेक्षा जास्त?
3: नाही रे. पत्र लिहिताना आधी तारीख, मग ठिकाण, मग विचारपूस, मग घरची सगळी मंडळी.
1: म्हणजे एक पत्र म्हणजे आजचे 10 व्हॉट्सअप मेसेजेस ना.
3: आणि त्यात इमोजीज नाहीत बरं का?
2: मग भावना कशा दाखवायच्या?
3: शब्दांनी.
1: शब्दांनी.
3: म्हणूनच शब्दांना तेव्हा जास्त जपावं लागायचं.
1: म्हणजे बरोबर आहे आजी, शब्दांना जास्त जपावं लागायचं, पत्र लिहावं लागायचं. पण व्हॉट्सअप आणि इमोजी हे जर आजच्या जगातले आहेत तर ह्या आजच्या जगाचे फायदे पण आहेत ना.
0: नक्कीच.
1: म्हणजे आज आईला माझी चिंता जर वाटली तर मी लगेच फोन करू शकतो.
2: आजीला आम्ही रोज पाहू शकतो.
0: परदेशात असलेली मुलं आई वडिलांना रोज पाहू शकतात.
3: आणि कुठलीही अडचण आली तर मदत मागायला दिवस दोन दिवस वाट पाहावी लागत नाही.
1: म्हणजे आपण जुन्या काळाला फक्त रोमॅन्टिक बनवू नये.
3: अगदी बरोबर.
0: जुन्या काळातील चांगल्या गोष्टी जपायच्या आणि नव्या काळातील सोयी स्वीकारायच्या.
3: बस यालाच म्हणतात समतोल साधणं. मला एक कल्पना सुचली.
2: काय?
3: यावर्षी नवरात्रीत आपण एकमेकांना हस्तलिखित पत्र लिहूया.
1: म्हणजे घरातच?
3: हो.
0: छान आहे.
2: मी पहिलं पत्र लिहिणार.
1: हो, पण मला उत्तर लगेच हवं.
3: नाही.
1: का?
3: या प्रयोगात किमान एक दिवस वाट पाहायची.
1: अरे देवा, म्हणजे परत जुन्या काळात.
0: आज जागतिक टपाल दिनाच्या निमित्तानं आपण एका जुन्या आठवणीला हात लावला नाही का?
1: पत्रांची वाट पाहण्याची मजा,
2: पोस्टमॅनच्या सायकलची घंटी,
3: लिफाफ्यावरची ओळखीची अक्षर
0: आणि आजच्या काळातील एका क्लिकवर मिळणारं उत्तर.
1: काळ बदलला,
2: साधनं बदलली,
3: पण माणसाला माणसाशी जोडण्याची गरज बदलली नाही.
0: नवरात्र म्हणजे देवीची आराधना,
3: पण त्यासोबत आपल्या घरातल्या, कुटुंबातल्या आणि समाजातल्या नात्यांचीही जपणूक.
1: म्हणून यावेळी फक्त घर सजवू नका,
2: मनही सजवा.
0: फक्त देवीचं मखर सजवू नका,
3: नाती सुद्धा जपा.
1: आणि फक्त मोबाईलवर शुभेच्छा पाठवू नका,
2: एखाद्याला फोन करा
3: आणि शक्य असेल तर एक पत्रही लिहा.
0: कारण
1: काही संदेश पोहोचण्यासाठी इंटरनेट लागत,
2: पण काही भावना पोहोचवण्यासाठी
3: फक्त मनापासून लिहिलेला एक शब्द सुद्धा पुरतो.
0: काळ बदलतो, माध्यम बदलतात, संवादाची साधनं बदलतात, पण
1: माणसा माणसांमधला स्नेह, आपुलकी आणि आठवणी जपण्याची गरज कधीच बदलत नाही. म्हणून
2: जुन्या पत्रांची आठवण जपूया आणि
3: नव्या तंत्रज्ञानाचं स्वागतही करूया.
0: नवरात्रीच्या या मंगल दिवसात आपल्या नात्यांनाही नव्या प्रकाशाने उजळूया. जागतिक टपाल दिनाच्या आणि येणाऱ्या नवरात्रीच्या
1: मनपूर्वक शुभेच्छा.

0: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
1: मुलाची ट्यूशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सणवार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड,

0: वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलक फुलक.
0: हलक फुलक, हलक फुलक.
3: मैत्रिणींनो, आताच आपण कौटुंबिक श्रुतिका हलक फुलकचा भाग 19 ऐकलात. याचं लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग अनुप्रिता भाले, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर आणि नयन पवार.

मैत्रिणींनो, बेला शेंडे यांच्या स्वरातील सुहास तपस्वी यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं आशिष मजुमदार यांचं. मैत्रिणींनो, आता ऐकूया जागतिक टपाल दिनानिमित्त माहितीयुक्त कार्यक्रम पत्रातून उमललेली नाती. लेखन आणि निर्मिती सहाय्य लीना पांडे.

स न वी वी। मैत्रिणींनो, पत्राच्या सुरुवातीला लिहिली जाणारी ही चार अक्षरं आठवतात ना? साष्टांग नमस्कार विनंती विशेष। आजच्या वेगवान डिजिटल युगात ही अक्षरं कदाचित जुन्या काळाची आठवण वाटतील, पण एका पिढीसाठी या चार अक्षरांमध्ये केवळ नमस्कार नव्हता तर नात्यांचा आदर, शब्दांमधला संकोच, भावनांमधली शालीनता आणि आपलेपणाची एक सुंदर पद्धत सामावलेली होती। पत्राची सुरुवात करण्यापूर्वी मनातली घाई थांबायची, कागद समोर ठेवला जायचा, पेन हातात घ्यायचं आणि मग पहिल्या ओळीपासून मन एखाद्या दूरच्या माणसांपर्यंत पोचायला लागायचं। स न वी वी नंतर लिहिलं जायचं तीर्थरूप, आई वडिलांस साष्टांग नमस्कार, किंवा प्रियताईस, किंवा जे कोणी आपले नातेवाईक असतील त्यांच्यासाठी, आणि मग सुरू व्हायचा अक्षरांचा एक हळूवार प्रवास। त्या पत्राला उत्तर कधी मिळेल याची खात्री नसायची, पत्र कुठल्या दिवशी पोहोचेल याचीही खात्री नसायची, तरी पत्र लिहिणारा लिहायचा, कारण त्याला माहीत असायचं की काही नाती अशी असतात की ज्यांना रोज भेटण्याची गरज नसते, त्यांच्या आठवणींची एक छोटीशी खुणही मनाला पुरेशी असते।

आज मोबाईलच्या पडद्यावर काही सेकंदात शब्द उमटतात आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचतात. संदेश वाचला की लगेच उत्तर येतं. छायाचित्र जातात, आवाज येतो, व्हिडिओ कॉल होतो, अंतर जणू काही उरलेलंच नाही. पण एक काळ असा होता जेव्हा अंतर खरंच अंतर असायचं. गाव आणि शहरांमधलं अंतर, माहेर आणि सासर यांच्यातलं अंतर, परदेशात गेलेल्या मुलगा किंवा मुलगी आणि आपल्या घरांमधलं अंतर, आणि त्या अंतरावर एक छोटासा पूल बांधायचा, तो म्हणजे पत्र. पत्राच्या कागदाला वजन फारसं नसायचं, पण त्यावर ठेवलेलं मन मात्र खूप जड असायचं. त्या एका लिफाफ्यात कोणाची खुशाली असेल, कोणाचा निरोप असेल, कोणाची चिंता असेल, कोणाच्या यशाची बातमी असेल, तर कधी कोणाच्या आठवणींची ओल असेल, हे पत्र हातात घेईपर्यंत कळायचं नाही. म्हणूनच टपालवाला गावात आला की त्याच्याकडं पाहणाऱ्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता असायची. त्याच्या हातात फक्त कागद नसत, अनेक घरांच्या प्रतीक्षा असायच्या. विशेषतः स्त्रीच्या आयुष्यात पत्राचं नातं फार हळवं होतं. लग्नानंतर मुलगी माहेरी सोडून सासरी गेली की तिच्या जगण्याचा एक मोठा भाग मागे राहायचा. आईच्या घराचा उंबरठा, बाबांचा आवाज, भावंडांची लगबग, अंगणातलं झाड, सणासुदीची तयारी, शेजारच्या घरातून येणारा ओळखीचा आवाज, हे सगळं एका दिवसात दूर व्हायचं.

आज फोन आहे म्हणून मुलगी आईला क्षणात फोन करू शकते, पण पूर्वी तिच्या हातात आईचं पत्र आलं तर त्या कागदाच्या घडीत तिला जणू माहेरच सापडायचं. आईच्या पत्रात मोठे मोठे शब्द नसत, बाळा काळजी घे.

आज फोन आहे म्हणून मुलगी आईला क्षणात फोन करू शकते, पण पूर्वी तिच्या हातात आईचं पत्र आलं तर त्या कागदाच्या घडीत तिला जणू माहेरच सापडायचं. आईच्या पत्रात मोठे मोठे शब्द नसत. बाळा, काळजी घे, वेळेवर जेव, तब्येतीची काळजी घे, तुझ्या बाबांना बरं आहे, दिवाळीला नक्की ये, एवढंच. पण त्या साध्या वाक्यांमध्ये आईच्या मनाची संपूर्ण दुनिया असायची. मुलगी पत्र पुन्हा पुन्हा वाचायची. काही वेळा शब्द वाचण्यापेक्षा आईची अक्षरं पाहण्यातच तिला समाधान मिळायचं. आईच्या हस्ताक्षरात तिचा आवाज ऐकू यायचा आणि कागदाला हात लावताना आईच्या हाताचा स्पर्श जाणवायचा. मैत्रिणींनो, माहेरवाशिणीच्या मनात तर पत्राला एक वेगळं स्थान होतं. सासरी संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळताना कधी मन भरून आलं, कधी एखाद्या सणाची आठवण झाली, कधी मुलांच्या बालपणात स्वतःचं बालपण दिसलं की माहेर आठवायचं. अशावेळी आलेलं पत्र म्हणजे जणू माहेरच्या अंगणातून आलेली एखादी झुळूक. भाऊ लिहायचा, ताई यंदा भाऊबीजेला नक्की ये. हं, आई लिहायची, तुझ्या आवडीची चकली केली आहे. बाबा कदाचित फार काही लिहायचे नाहीत, पण शेवटी असायचं, बाळा नक्की ये. आणि त्या चार शब्दांमध्येही बाबांची वाट पाहणारी नजर दडलेली असायची. अशा या पत्रांच्या जगाची आठवण झाली की बालपणीचा एक खेळ नकळत मनात येतो. मामांचं पत्र हरवलं. हो, आपण सगळ्यांनी खेळलाय ना हा खेळ. किती साधा खेळ होता हो तो. मुलं गोल बसायची, एकजण हातात रुमाल घेऊन गोलाभोवती फिरायचा आणि एखाद्याच्या नकळत रुमाल ठेवून पुन्हा धावायचा. या खेळातली गंमत वेगळी होती, पण मामाचं पत्र हरवलं या शब्दांमागे आपल्या संस्कृतीतल्या नात्यांची एक सुंदर प्रतिमा होती. मामा म्हणजे आईच्या माहेराशी जोडणारं नातं आणि पत्र म्हणजे दूर असलेल्या माणसाला जवळ आणणारं माध्यम. त्यामुळं मामाचं पत्र ही कल्पना त्या काळच्या मुलांच्या जगात अगदी सहज उतरली असावी. त्या खेळात पत्र हरवायचं, पण आज विचार केला तर जाणवतं की त्या काळात पत्र हरवणं म्हणजे केवळ कागद हरवणं नव्हतं, कारण पत्रात एखाद्याची खुशाली असे, एखाद्या भेटीची बातमी असे, सणाची आठवण असे, कधी मनातलं न बोललेलं काहीतरी असे. म्हणूनच पत्र जपलं जायचं. कपाटाच्या एखाद्या कप्प्यात, जुन्या पेटीत, देवघराच्या बाजूला ठेवलेल्या पुस्तकात किंवा साड्यांच्या घडीत एखादं पत्र वर्षानुवर्ष जपलं जायचं. कागद पिवळा व्हायचा, अक्षर फिक्कट व्हायची, पण ते पत्र टाकून देण्याची मनाची तयारी व्हायची नाही, कारण कागद जुना होत होता, नातं मात्र नाही. आणि म्हणूनच मामांचं पत्र हरवलं या बालखेळाची आठवण आजच्या टपाल दिनाच्या निमित्तानं केवळ बालपणाची गंमत म्हणून न करता त्या काळच्या सामाजिक आणि भावनिक जीवनाकडे पाहण्याची एक खिडकी म्हणून करता येते. त्या काळात माणसं दूर होती, पण नाती जवळ होती.

वाहक, राजदरबारातील निरोप पोचवणारी व्यवस्था अशा अनेक स्वरूपांतून टपाल व्यवस्था विकसित होत गेली. इंडिया पोस्टच्या इतिहासानुसार अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात घोडे आणि पायदळ धावपटूंची व्यवस्था होती. शेरशाह सुरीने बंगाल ते सिंध या विस्तीर्ण मार्गावर घोडा डाक व्यवस्था विकसित केली. पुढे ब्रिटिश काळात या व्यवस्थेला अधिक संघटित स्वरूप मिळालं. 31 मार्च 1774 रोजी कलकत्ता जनरल पोस्ट ऑफिस सुरू झालं. त्यानंतर मद्रास आणि बॉम्बे येथेही जनरल पोस्ट ऑफिस सुरू झालं. भारतीय टपालाच्या इतिहासात 1852 हे वर्ष विशेष महत्त्वाचं आहे. सिंध प्रांतात स्किंद डॉक नावानं टपाल तिकीट प्रसिद्ध झालं. त्यानंतर 1 ऑक्टोबर 1854 रोजी संपूर्ण देशात लागू होणारं पहिलं टपाल तिकीट जारी झालं आणि वजनावर आधारित एक समान टपाल दरामुळं सामान्य माणसासाठी पत्रव्यवहार अधिक सुलभ झाला. इंडिया पोस्टच्या अधिकृत माहितीनुसार 1854 हा भारतीय टपाल इतिहासातील एक महत्त्वाचा वळण बिंदू होता. मग पत्रांचा प्रवास आणखीन व्यापक झाला. 1879 पोस्टकार्ड सुरू झालं. पोस्टकार्ड म्हणजे अगदी छोट्याशा जागेत मावणारा मोठा संदेश. आम्ही सुखरूप पोहोचलो, दिवाळीला येणार आहोत, आईची तब्येत आता बरी आहे, मुलाला नोकरी लागली, लग्न ठरलं आहे, अशा कितीतरी बातम्या त्या छोट्याशा कार्डावरून घराघरांत पोहोचत. त्याच काळात रेल्वे मेल सेवा आणि मनी ऑर्डर सेवाही विकसित झाली. 1882 पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स बँक सुरू झाली आणि 1884 पोस्टल लाईफ इन्शुरन्सची सुरुवात झाली. म्हणजे टपाल हळूहळू केवळ पत्र पोहोचवणारी व्यवस्था न राहता सामान्य माणसांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा भाग बनत गेली.

आज माणसं तंत्रज्ञानामुळं जवळ आहेत, पण कधी कधी मन मात्र न दूर जातात. या दोन्ही काळांच्या मध्ये टपालाची कथा उभी आहे. मैत्रिणींनो, भारतातील टपाल व्यवस्थेचा इतिहासही तितकाच रंजक आहे बरं. भारतात संदेश पोहोचवण्याच्या पद्धती अतिशय जुन्या आहेत. घोड्यावरून जाणारे दूत, पायदळ धावणारे संदेश.

मैत्रिणींनो, या गाण्यानंतर पुन्हा त्या काळात डोकावलं तर टपालवाला हा अनेक घरांच्या आयुष्यातला परिचित चेहरा होता. त्याची सायकल, त्याची पिशवी आणि दारात ऐकू येणारी त्याची चाहूल अनेकांसाठी दिवसातील सर्वात महत्त्वाची घटना असायची. एखाद्या घरात मुलाच्या नोकरीचं पत्र येत असे, दुसऱ्या घरात सैन्यात असलेल्या मुलाची खुशाली, कुठेतरी परदेशात गेलेल्या मुलीचा निरोप, तर कुठे मनी ऑर्डरची रक्कम. टपालवाला या सगळ्यांचा केवळ वाहक नव्हता, तो नकळत अनेक कुटुंबांच्या सुखदुःखाचा साक्षीदार बनत होता. विशेषतः परदेशात किंवा शहरात गेलेल्या मुलांच्या आईंसाठी पत्र म्हणजे आश्वासन.

असायचं. मी सुखरूप आहे एवढीच एकोळ कधीकधी आईच्या अनेक दिवसांच्या काळजीला विराम द्यायची. सैनिकांच्या घरात आलेलं पत्र तर आणखीन मौल्यवान. सीमारेषेवर उभ्या असलेल्या मुलाच्या दोन ओळी आईच्या डोळ्यांत आनंदाचे आणि काळजीचे अश्रू एकाच वेळी आणायच्या. स्त्रीच्या भावविश्वात पत्र कधी विरह होतं, कधी आधार, कधी उत्सव, तर कधी मनाला धीर देणारी एक छोटीशी खूण. मग काळ बदलत गेला. टपालानेही स्वतःला बदलत्या काळाशी जुळवून घेतलं. 1 ऑगस्ट 1986 रोजी भारतात स्पीड पोस्ट सेवा सुरू झाली. पत्र आणि कागदपत्र अधिक जलद आणि विश्वासार्ह पद्धतीनं पोचवण्याची ही नवी दिशा होती. पुढं संगणकीकरण, ऑनलाईन ट्रॅकिंग, SMS द्वारे माहिती, डिजिटल पेमेंट, पार्सल सेवा आणि ई कॉमर्सशी जोडलेल्या सुविधा टपाल व्यवस्थेत आल्या. आज इंडिया पोस्टची सेवा केवळ पत्रांपुरता मर्यादित नाही. स्पीड पोस्ट, पार्सल, आंतरराष्ट्रीय मेल, बचत आणि विविध आर्थिक सेवा अशा अनेक क्षेत्रांमध्ये ती काम करते. आज आपण एखादं पार्सल पाठवलं की त्याचा प्रवास ऑनलाईन पाहू शकतो. ते कुठं पोचलं आहे, पुढं कुठं गेलं आहे, कधी वितरित झालं, ही माहिती आपल्याला काही क्षणात मिळते. 1986 स्पीड पोस्टपासून आजच्या ट्रॅकिंग आणि डिजिटल सुविधांपर्यंत टपालानं आपला प्रवास बदलला आहे, पण त्यामागची मूलभूत भावना तीच आहे, एक ठिकाण दुसऱ्या ठिकाणांशी जोडणं.

या जोडण्यालाच आंतरराष्ट्रीय स्वरूप मिळालं ते 9 ऑक्टोबर 1874 रोजी. त्या दिवशी 22 देशांनी बर्न करारावर स्वाक्षऱ्या करून जनरल पोस्टल युनियनची स्थापना केली. पुढं त्याचं नाव युनिव्हर्सल पोस्टल युनियन म्हणजेच UPU झालं. 1948 UPU संयुक्त राष्ट्रसंघाची विशेषीकृत संस्था बनली. म्हणूनच 9 ऑक्टोबर हा दिवस जगभर वर्ल्ड पोस्ट डे म्हणजेच जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. मैत्रिणींनो, आज जग डिजिटल झालं आहे. एका क्षणात संदेश पोहोचतो. पण पत्राची गंमत अशी होती की ते लिहिताना माणूस स्वतःला थोडं थांबवत असे, विचार करून शब्द निवडत असे. राग आला तरी तो कागदावर उतरवण्याआधी दोनदा विचार होत असे. प्रेम व्यक्त करतानाही शब्द शोधावे लागत. त्यामुळं पत्र ही फक्त माहिती देण्याची पद्धत नव्हती, ती स्वतःच्या भावनांना आकार देण्याची पद्धत होती. स्त्रीच्या बाबतीत तर हे अधिक जाणवतं. आयुष्यभर ती इतरांसाठी काळजी करत राहते. आई म्हणून मुलाची, मुलगी म्हणून आई वडिलांची, पत्नी म्हणून पतीची, बहीण म्हणून भावाची, मैत्रीण म्हणून सखीची, प्रत्येक नात्यात ती मनात कितीतरी पत्र लिहित असते. फक्त ती कागदावर उतरतातच असं नाही. तू वेळेवर जेव, तुझी काळजी घे, तू सुखी रहा, घरी कधी येणार, या साध्या वाक्यांमध्ये स्त्रीचं भावविश्व किती मोठं असतं हे कदाचित तिलाही अनेकदा जाणवत नाही. माहेरवाशिणीच्या मनातल्या माहेरचा कोपरा तर कितीही वर्ष झाले तरी तो ताजाच राहतो. लग्नानंतर कितीही जबाबदाऱ्या आल्या, मुलं मोठी झाली, घर बदललं, शहर बदललं, तरी आईच्या घराचा पत्ता मनातून कधीच पुसला जात नाही. पूर्वी तो पत्ता पत्रावर लिहिला जायचा, आज तो मोबाईलमध्ये सेव आहे. माध्यम बदललं पण पत्त्याच्या मागची ओढ बदलली नाही. म्हणूनच जुन्या पत्रांचा संग्रह सापडला की तो कधीच फेकून दिला जात नाही.

त्यात त्यांच्या आयुष्याचा एक भाग असतो. लग्नाआधीची पत्र, लग्नानंतर माहेरून आलेली पत्र, मुलांच्या जन्माची बातमी देणारी पत्र, नोकरी लागल्याचं पत्र, परदेशातून आलेली पत्र, कधी दुःखद बातमी देणारं पत्र, प्रत्येक कागद त्यांच्या जीवनाच्या एखाद्या टप्प्याची खूण असतो. त्या कागदावरची तारीख म्हणजे आठवणींच्या कॅलेंडरमधला एक दिवस असतो. मैत्रिणींनो, आजच्या काळात कदाचित पत्र लिहिण्याची गरज कमी झाली असेल, पण पत्राची भावना संपलेली नाही. उलट, सततच्या डिजिटल संदेशाच्या गर्दीत एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या दोन ओळी अधिक खास वाटू शकतात. वाढदिवसाच्या शुभेच्छा एका मॅसेजमध्ये पाठवणं सोपं आहे, पण आईसाठी स्वतःच्या हातानं लिहिलेलं एक पत्र तिच्या कपाटात वर्षानुवर्ष राहू शकतं. मुलीला पाठवलेलं आईचं पत्र तिच्या लग्नानंतरही जपलं जाऊ शकतं. वडिलांच्या हस्ताक्षरातील एक छोटीशी चिठ्ठी त्यांच्या अनुपस्थितीतही त्यांचा आवाज बनून राहू शकतं.

कदाचित म्हणूनच आज टपाल दिन साजरा करताना आपल्याला फक्त जुन्या काळाची आठवण करून थांबायचं नाही, टपालानं आपल्याला दिलेली एक सुंदर गोष्ट पुन्हा जिवंत करायची आहे, ते म्हणजे आपल्या भावना जपून व्यक्त करण्याची सवय. मैत्रिणींनो, कधीकधी आपल्याला आपल्या जवळच्या माणसांना खूप काही सांगायचं असतं, पण वेळ नसतो. कधी अहंकार आड येतो, कधी शब्द सापडत नाही, कधी नंतर बोलू म्हणता म्हणता दिवस जातात. अशावेळी एक कागद घ्या, वर लिहा स न व्ही व्ही किंवा अगदी साधं प्रिय आई, प्रिय बाबा, प्रिय ताई, प्रिय मुली किंवा जे काही आपल्या मनात नातं असेल ते. यात सुंदर शब्दांची गरज नाही, साहित्यिक भाषाही नको, फक्त खरं असणं पुरेसं आहे. कारण पत्रांची खरी ताकद त्यांच्या भाषेत नव्हती, ती त्याच्या प्रामाणिकपणात होती. आजही पोस्ट ऑफिसच्या खिडकीतून पत्र आणि पार्सल बाहेर पडतात, स्पीड पोस्ट देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतं, आंतरराष्ट्रीय सेवांमधून भारतातून जगभर संदेश आणि वस्तू जातात. पार्सलच्या सेवांमध्ये ट्रॅकिंगची सुविधा आहे, डिजिटल सुविधा असूनही टपाल व्यवस्था काळाबरोबर नवनव्या रूपात पुढं जात आहे. पण टपालाच्या या संपूर्ण प्रवासाकडं मागं वळून पाहिलं की एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते. घोड्यावरून धावणाऱ्या दूतापासून आधुनिक स्पीड पोस्टपर्यंत साधनं बदलली, मार्ग बदलले, वेग बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण माणसाला माणसाशी जोडण्याची गरज बदलली नाही. कदाचित म्हणूनच मामाचं पत्र हरवलं हा बालपणीचा खेळ आजही आठवतो. त्या खेळात हरवलेलं पत्र आपण आजच्या आयुष्यात पुन्हा शोधू शकतो. कागदावरचं पत्र नसलं तरी चालेल, पण हरवत चाललेल्या संवादाचा धागा शोधता येईल. माहेरच्या आईला फोन करता येईल, भावाला भेटता येईल, मुलीला दोन प्रेमळ शब्द सांगता येतील, जुन्या पत्रांची पेटी उघडता येईल आणि कदाचित एखाद्या दिवशी स्वतःच्या हातानं एक पत्र लिहिता येईल. आणि मग पुन्हा त्या चार अक्षरांकडं वळावं असं वाटतं मैत्रिणींनो, स न

वी वी किती साधी सुरुवात होती पत्रांची, पण त्या सुरुवातीपासून शेवटच्या आपलीच या शब्दापर्यंत एक संपूर्ण नातं प्रवास करत असे. आजच्या जगात आपल्याकडं शब्दांची कमतरता नाही, संदेशांची तर अजिबातच नाही, पण मनापासून लिहिलेले शब्द मात्र दुर्मिळ होत चालले आहेत. म्हणूनच या टपाल दिनाच्या निमित्तानं जुन्या पत्रांना केवळ भूतकाळाचा भाग म्हणून पाहू नका. त्या पत्रांमध्ये असलेली माणुसकी जपा, आईच्या अक्षरांची ऊब जपा, माहेरच्या आठवणी जपा. मामाचं पत्र हरवलं म्हणत रुमालाच्या मागे धावणाऱ्या बालपणाची निरागसता जपा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या माणसांना आपली माणसं असल्याचं सांगत राहा. कदाचित आता टपाल पेटीत रोज पत्र पडणार नाहीत, कदाचित टपालवाल्याची वाट पाहण्याची ती जुनी सवयही उरलेली नसेल, पण मनाच्या दारावर येणाऱ्या आठवणींसाठी दार उघडं ठेवता येईल.

कधी काळी एका लिफाफ्यावर लिहिलेला पत्ता माणसाला त्याच्या माणसांपर्यंत घेऊन जायचा. आज पत्ते डिजिटल झाले आहेत, मार्ग अधिक वेगवान झाले आहेत, तरी प्रत्येक प्रवासाचा शेवट एखाद्या माणसांपाशीच होतो. आणि म्हणूनच टपालाची खरी कहाणी कागदाची नाही, तिकिटाची नाही, लिफाफ्याचीही नाही, पोस्टाच्या पिशवीचीही नाही, ती कहाणी आहे विश्वासाची. आपण लिहिलेला शब्द कुणाच्या तरी हातात पोहोचेल, आपली आठवण कुणाच्या तरी मनाला स्पर्श करेल, आणि दूर असलेलं कुणीतरी या काही ओळी वाचून क्षणभर आपल्या जवळ येईल या विश्वासाची. मैत्रिणींनो, आज जागतिक टपाल दिनाच्या निमित्तानं त्या प्रत्येक पत्राला सलाम, ज्यानं कोणाचं तरी अंतर कमी केलं, त्या प्रत्येक टपाल कर्मचाऱ्याला सलाम, ज्यानं वर्षानुवर्ष माणसांच्या भावना त्यांच्या योग्य पत्त्यावर पोहोचवल्या, आणि त्या प्रत्येक स्त्रीला सलाम, जिनं पत्राच्या काही ओळींत आपलं माहेर, आपली माणसं आणि आपल्या मनाची ओल जपून ठेवली आहे. आणि शेवटी जुन्या पत्रांप्रमाणेच मनातल्या माणसांसाठी काही शब्द ठेवूया. तुम्ही कुठेही असा, कितीही दूर असा, काळ कितीही बदलू देत, नाती जपा, आठवणी जपा, संवाद जपा, कारण तंत्रज्ञान आपल्याला क्षणात जोडू शकतं. पण मनापासून लिहिलेला एक शब्द कधीकधी आयुष्यभर सोबत राहतो. म्हणूनच आजच्या या टपाल दिनी मनाच्या एखाद्या जुन्या कप्प्यात जपलेलं पत्र पुन्हा उघडा. अक्षरं फिकट झाली असतील, कागदाला जुना वास आला असेल, घड्या पडल्या असतील, पण त्या पत्रातला माणूस अजूनही तिथेच असेल. कदाचित आई, कदाचित बाबा, कदाचित भाऊ, कदाचित माहेर, कदाचित बालपण, आणि कदाचित आपण स्वतः. मैत्रिणींनो, जागतिक टपाल दिनाच्या निमित्तानं या जोडणाऱ्या सेवेचा, तिच्या इतिहासाचा आणि तिच्यापासून जपल्या गेलेल्या असंख्य नात्यांचा मनापासून गौरव करूया. कारण पत्र कदाचित कमी झाली असतील, पण मनापासून पोहोचणारे शब्द कधीच कालबाह्य होत नाहीत. मैत्रिणींनो, आत्ताच आपण जागतिक टपाल दिनानिमित्त माहितीयुक्त कार्यक्रम ऐकलात. पत्रातून उमललेली नाती, लेखन आणि निर्मिती सहाय्य लीना पांडे. आता आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण येथे थांबूया. आजचा वनिता मंडळ कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतीये. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: सेवा के प्रति अपनी प्रतिबद्धता दोहराई है। घरेलू शेयर बाजार का संविदी सूचकांक आज बढ़त के साथ कारोबार कर रहा है। ताजा समाचार मिलने तक सेंसेक्स 756 अंक बढ़कर 72,350 पर, जबकि निफ्टी 253 अंक बढ़कर 22,485 पर था। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ट्यून केलेली आहे। दुपारचं 1:05 झालेली आहे। सिनेमातल्या गाण्यांचा कार्यक्रम गीत बहार। नमस्कार श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात मी सुलभा सौमित्र आपल्यासोबत। श्रोते हो, आज तुमच्याशी बोलताना माझं मन नकळत भूतकाळात गेलं आहे। म्हणजे ज्या काळात मोबाईल नव्हते, व्हॉट्सअप नव्हते, किंवा क्षणात संदेश पोहोचवणारी आजच्यासारखी कुठलीही सोय नव्हती, पण आपल्या माणसांच्या मनात मात्र एकमेकांसाठी भरभरून खूप प्रेम होतं। आजही आहे ते, नाही असं नाही। आणि आणि त्या प्रेमाला, त्या भावनांना, त्या आठवणींना एक सुंदर अशी वाट मिळवून देणारं माध्यम होतं काय? बरोबर, पत्र। होय, पत्र। चार ओळींच्या पत्रात कधी संपूर्ण आयुष्य असायचं सामावलेलं त्याच्यामध्ये, कधी दोन शब्दात हजार भावना व्यक्त व्हायच्या, तर कधी एखाद्या पत्रात इतकं काही लिहिलेलं असायचं की ते वाचताना डोळे आपोआप भरून यायचे। पत्र म्हणजे फक्त कागदावर लिहिलेले शब्द नव्हते, ते असायचं मनाचं मनाशी बोलणं। पत्र लिहिणाऱ्याच्या हाताचा स्पर्श नसला तरी त्याच्या भावनांचा स्पर्श असायचा, त्याच्या अक्षरांतून त्याचा स्वभाव दिसायचा। कुठे अक्षर गोलाकार, कुठे वळणदार, तर कुठे घाईघाईत लिहिलेली ती पत्र, आणि पत्राच्या शेवटी लिहिलेलं असायचं, तुझी आठवण येते आहे, लवकर पत्र पाठव, घरी सगळ्यांना माझा नमस्कार सांग, आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुझ्या पत्राची उत्तराची वाट पाहत आहे। श्रोते हो, किती छान काळ होता ना। आज जागतिक टपाल दिन या निमित्ताने पुन्हा एकदा या पत्रांच्या दुनियेत फेरफटका मारावा असा वाटला आणि मन भूतकाळात गेलं। आठवणींच्या आपल्या या कप्प्यामध्ये जपून ठेवलेली पत्र, आईची माया, वडिलांचा आधार, प्रियकराचं प्रेम, दूरदेशी गेलेल्या मुलांची ओढ आणि पोस्टमनची वाट पाहणारी माणसं।
2: प्रेम नमस्कार।

श्रोते हो, एक प्रश्न विचारू का तुम्हाला? तुमच्या लहानपणी तुमच्या घराच्या दारात पोस्टमन आला की तुम्ही कधी त्याच्याकडे धावत गेलात का? गेलात ना. खाकी गणवेश, खांद्यावर पत्रांची पिशवी, हातात काही पाकिटं आणि चेहऱ्यावर आपली नेहमीचीच ओळखीची मुद्रा. कुणाचं पत्र आलं आहे का? हा प्रश्न विचारण्याचीही काही गरज नसायची, कारण घरातल्या प्रत्येकाच्या मनात एक आशा असायची, कदाचित आज मुलाचं पत्र येईल, कदाचित लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीचं पत्र येईल, किंवा माहेरी गेलेल्या मुलीचं सुनेचं पत्र येईल, कदाचित नोकरीसाठी शहरात गेलेल्या नवऱ्याचं पत्र येईल, किंवा कदाचित एखाद्या खास व्यक्तीचंही पत्र असेल. पोस्टमनच्या सायकलची ती घंटी वाजली की ऐकली की घरातली सगळी माणसं आपण सावध व्हायचो की नाही, मग खिडकीतून डोकावून पाहायचो, कधी दार उघडून उभे राहायचो, आणि पत्र आलं की हातात घेण्याचीही एक वेगळीच घाई असायची. आणि पत्र नसेल तर चेहऱ्यावर थोडीशी निराशा, आज नाही आलं काही हरकत नाही, उद्या येईल, ही उद्याची आशा किती छान होती ना. हो ना, आज उत्तर मिळालं नाही तर आपण संदेश पाठवतो, फोन करतो, पण त्या काळात पत्राची वाट पाहणं ही सुद्धा एक परीक्षाच होती ना. कधी कधी पत्र यायला आठवडा लागायचा, 15 दिवस, आणि प्रतीक्षेतही एक त्या गोडवा होता. आणि पोस्टमन तो एक फक्त सरकारी कर्मचारी नव्हता, तो अनेक घरांमधल्या आनंदाचा, काळजीचा, विरहाचा आणि आशेचा दूत होता. कुणाच्या घरी नोकरी लागल्याचं पत्र घेऊन जायचा, तर कुणाच्या घरी दुःखाची बातमी, कुणाच्या हातात मुलाचं पहिलं पत्र द्यायचा, तर कुणाच्या हातातून परदेशातून आलेलं पाकिट. त्याच्या पिशवीत कागद असायचे, पण त्या कागदांवर लिहिलेल्या असायच्या असंख्य माणसांच्या कहाण्या.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. श्रोते हो, पत्र म्हटल्यावर आणखी एक काय आठवतं सांगा बरं. प्रेमपत्र. हां, प्रेमात पडलेल्या माणसाला व्यक्त होण्यासाठी शब्दांची किती गरज असते, हो ना. हां, पण समोरासमोर बोलताना जे सांगता येत नाही ते पत्रातून किती सहज सांगता येतं. आणि त्या काळात प्रेम पत्र लिहिणं म्हणजे बाप रे एक मोठं धाडस असायचं. किती वेळा कागद समोर ठेवून बसायचं, काय लिहावं, कसं लिहावं, पहिल्या ओळीत नाव लिहावं की काय करावं, आणि शेवटी आपलं नाव लिहावं की नुसतीच सही करावी, असे कितीतरी प्रश्न असायचे. कधी एकच पत्र 10 वेळा लिहिलं जायचं, एखादा शब्द खोडला जायचा आणि पुन्हा लिहिला जायचा. आणि मग ते पत्र पाकिटात ठेवताना जी एक धडधड धडधड सुरू व्हायची, पत्र पाठवल्यानंतर मात्र खरी परीक्षा सुरू व्हायची. उत्तर कधी येणार, पत्र मिळालं असेल का, वाचलं असेल का, आवडलं असेल का. आणि उत्तर आलं की त्या एका पाकिटात जणू सगळं जग मिळाल्यासारखं वाटायचं. श्रोते हो, प्रेम व्यक्त करण्यासाठी मोठमोठ्या भेटवस्तूंची गरज नव्हती. एखादं फूल, एखादा फोटो आणि 4 प्रेमळ ओळी हे अगदी बस असायचं. काळ बदलला, प्रेम व्यक्त करण्याची माध्यमं बदलली. आज इमोजी आहेत, व्हिडिओ कॉल आहेत, क्षणात पोहोचणारे मेसेजेस आहेत, संदेश आहेत. पण एक प्रश्न आहे, आज आपण एकमेकांशी जास्त बोलतो आहोत की एकमेकांना अधिक समजून घेतो आहोत? कदाचित आजही कुणीतरी मनातलं प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द शोधतही असतील, कुणीतरी जुनं पत्र वाचत असेल, तर कुणीतरी आपल्या कपाटात जपून ठेवलेल्या पत्राला हात लावून भूतकाळात हरवून जात असेल. कारण प्रेमाची भाषा बदलत नाही, ती फक्त व्यक्त करण्याची माध्यमं बदलतात.

आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं हे गाणं होतं. आणि श्रोते हो, असं एक पत्र असतं, अनेक आईवडिलांचे डोळे दाराकडे लागलेले असायचं, परदेशी गेलेल्या मुलाचं पत्र. आज विमान प्रवास सहज शक्य झाला आहे, व्हिडिओ कॉल करून आपण जगाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या माणसाला बघू शकतो, बोलू शकतो. पण एक काळ असा होता जेव्हा नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी मुलगा परदेशी गेला की आईवडिलांना त्यांचं पत्र येण्याची वाट पाहावी लागायची. मुलगा हजारो मैल दूर असायचा, आईला त्याचा चेहरा पाहता यायचा नाही, वडिलांना त्याच्याशी रोज बोलता यायचं नाही, आणि एक दिवस पोस्टमन दारात असं यायचा परदेशातून पत्र घेऊन. आई पत्र हातात घ्यायची, पत्ता पुन्हा पुन्हा वाचायची त्याच्यावरचा, आणि ते उघडण्याआधीच डोळ्यात पाणी भरलेलं असायचं.

आईच्या मनाला अंतर कळत नाही. तिच्यासाठी मुलगा मुंबईत असो, लंडनमध्ये असो, किंवा अमेरिकेत किंवा आणखी कुठल्याही देशात, तो तिच्या काळजाचाच एक तुकडा असतो. आणि म्हणूनच ती म्हणते, इथून दृष्ट काढते निमिष एक थांबतो. पत्रांचा हा प्रवास आता खरं तर संपत आला आहे. पत्रांविषयी बोलताना एकच गोष्ट जाणवते की पत्र हे भूतकाळातलं माध्यम असलं तरी त्यातल्या भावना आजही जिवंत आहेत. काळ बदलतो, पिढ्या बदलतात, संवादाची साधनं बदलतात, पण माणसाला माणसाची वाट पाहावीशीच वाटते, त्याची आठवण येतच राहते, त्याच्यासाठी काहीतरी लिहावंसंच वाटतं. ही भावना मात्र कधीच बदलत नाही. श्रोते हो, इथेच थांबूया. तुमच्या आयुष्यात आनंद असू दे, समाधान, माणसांमध्ये प्रेम असू दे, आणि तुमच्या मनातलं प्रेम व्यक्त करण्यासाठी नेहमी तुम्हाला सुंदर सुंदर शब्द सापडू देत, कारण प्रेम करणारी माणसं भेटतात कमी, हरवतात जास्त.

आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू। सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली। नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्याही रद्द। तामिळनाडू, पुद्दुचेरी, आसाममधल्या पोटनिवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाचे उमेदवार आघाडीवर। अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांबद्दल अमेरिकेनं केलेल्या वक्तव्यावर भारताकडून तीव्र शब्दात आक्षेप। आणि भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायल सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार देणार। आणि आता बातम्या विस्तारानं। मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देमणी शिवारात पाहणी केली। यावेळी शेतकरी विलास देवीदास शिंदे यांच्या शेतातील पाण्याअभावी करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला। हे केंद्रीय पथक आज आणि उद्या बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहे। गेवराई, बीड आणि पाटोदा तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करून शेती आणि पिकांच्या नुकसानीची हे पथक माहिती घेणार आहे। पाहणी पूर्ण झाल्यानंतर उद्या दुपारी पथकाचे जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। राज्यातला दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांच्या व्यतिरिक्त आणखी 18 तालुक्यांमध्ये 5 पिकांचं 20% सर्वेक्षण ग्राउंड टूथिंग करण्याचा शासन आदेश सरकारनं आज जारी केला। विविध निकषांमुळे या तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये झाला नव्हता। त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार राज्य सरकारनं या 18 तालुक्यात दुष्काळ सर्वेक्षण करायचा निर्णय जाहीर केला। दिल्लीत जंतर मंतर इथं उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। जंतर मंतरवर निदर्शनं किंवा इतर कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी किमान 10 दिवस आधी परवानगीचा अर्ज सादर करणं आवश्यक असतं। सीजेपीला यापूर्वीही जंतर मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, मात्र त्यांनी मार्गदर्शक तत्व आणि हमीपत्राचं पालन केलं नाही, त्यामुळे आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाही असं दिल्ली पोलिसांच्या सह आयुक्त नुपूर प्रसाद यांनी आज वार्ताहरांशी झालेल्या बैठकीत स्पष्ट केलं। सार्वजनिक सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता च्या कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश सध्या या भागात लागू आहेत। कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या कोणावरही दिल्ली पोलीस योग्य ती कायदेशीर कारवाई करतील असा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान दिल्लीत आज दुपारी 2 वाजल्यानंतर आपल्या मूळ स्थानकांवरून सुटणाऱ्या आणि उद्या पहाटे 4 ते 2 यावेळेत दिल्लीत पोहोचणाऱ्या हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे। तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा मतदारसंघांच्या तसंच आसाममधील 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे। पुद्दुचेरीत थट्टानचावडी विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी AINRC पक्षाचे अशोक आनंद विजयी झाले आहेत। त्यांनी काँग्रेसच्या ई विनयगम यांचा 8,000 जास्त मतांनी पराभव केला। पश्चिम बंगाल विधानसभा पोटनिवडणुकीत रेजीनगर इथं भाजप उमेदवार शंकरराव सरकार आणि आम जनता उन्नयन पक्षाचे गुलाम नबी आझाद यांच्यात लढत सुरू आहे। शंकरराव सरकार सध्या आघाडीवर आहेत। नंदीग्राममध्ये भाजप उमेदवार हसीराणी रथ आणि काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यात लढत सुरू असून इथंही भाजप उमेदवार हसीराणी रथ आघाडीवर आहेत। दोन्ही जागांसाठी 19 फेऱ्यांमध्ये मतमोजणी आहे। तामिळनाडू विधानसभेच्या मधुरांतकम आणि धारापुरम इथल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी TVK पक्षानं दोन्ही मतदारसंघात आघाडी घेतली आहे।

आघाडीवर असलेले उमेदवार मरगथम कुमारवेल आणि सत्यभामा यांनी यापूर्वी अण्णा द्रमुक पक्षाचा राजीनामा दिला होता आणि निवडणुकीनंतर ते सत्ताधारी टीव्हीकेमध्ये सामील झाले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळेच या पोटनिवडणुका घेण्यात आल्या होत्या. तसंच दोन्ही मतदारसंघात अण्णा द्रमुकचे उमेदवार पिछाडीवर आहेत. आसाममध्ये नागाव या लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप आणि ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट यांच्यात लढत होत आहे. या लढतीत भाजप उमेदवार देवाशिष शर्मा आघाडीवर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्ष पूर्ण झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावर विकसित भारत 2047 दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत नव्या शैक्षणिक

कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावर विकसित भारत 2047 दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणत आहे. या निमित्ताच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल. नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं 29 जुलै 2020 रोजी मंजुरी दिली होती. देशात वर्षानुवर्ष सुरू असलेली 10+2 अशी शालेय शिक्षण व्यवस्था या नव्या धोरणामुळे 5+3+3+4 अशी झाली आहे. त्यामुळे 3-18 वर्ष हा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा अतिशय महत्वाचा काळ पहिल्यांदाच शिक्षण व्यवस्थेच्या परिघात आला. या धोरणात विद्यार्थ्यांची मातृभाषा ही किमान 5वीपर्यंत त्याची मुख्य शैक्षणिक भाषाही झाली. नवीन शैक्षणिक धोरणामुळे कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यवसायभिमुख शिक्षण यांच्यातली दूरी कमी झाली. त्यानंतर 2021 निपुण भारत योजनेमुळे 3री-पर्यंत मूलभूत शिक्षण आणि अंक ओळख अधिक सोपी झाली. तसंच विद्याप्रवेश योजनेद्वारे ही योजना देशभरातल्या जवळपास 9 लाख शाळांमधल्या 4 कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. नव्या शैक्षणिक धोरणामुळे 1968 नंतर पहिल्यांदाच देशातल्या शालेय शिक्षण पद्धतीत अमूलाग्र बदल झाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांबद्दल अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी केलेल्या वक्तव्यांवर भारतानं तीव्र शब्दात आक्षेप नोंदवला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या भारताच्या काही कंपन्यांनी पर्म अर्थात परमनंट लेबर सर्टिफिकेशन योजना अमेरिकेनं काल रद्द केली. यासंदर्भात उपाध्यक्ष जे डी व्हान्स बोलत होते. ही वक्तव्य पूर्णपणे अनुचित आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि नवोन्मेष परिसंस्थेतल्या भारतीयांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणारी असल्याची टीका परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं निवेदनात केली आहे. स्थलांतरितांच्या कित्येक पिढ्यांचे कष्ट, उद्यमशीलता आणि नवोन्मेषानं अमेरिकेच्या वाढीला आणि समृद्धीला हातभार लावल्याची बाब मंत्रालयानं अधोरेखित केली आहे. पर्म योजना रद्द झाल्यानं यापूर्वी जारी केलेल्या H-1B व्हिसा अवैध ठरत नाहीत किंवा या व्हिसाधारकांचा आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना फटका बसत नाही, मात्र ग्रीन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेवर याचा परिणाम होऊ शकतो असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. इन्फोसिस, TCS, विप्रो, SCL या भारतीय कंपन्यांबरोबर कॉग्निझंट, कॅपजेमिनी, मायक्रोसॉफ्ट आणि अॅडोबी या कंपन्यांच्या पर्म योजनेवर अमेरिकेनं निर्बंध लादले आहेत. या कंपन्या अमेरिकन नागरिकांच्या जागी कमी वेतनात काम करणारे परदेशी कामगारांना नोकऱ्या देत असल्याचा आरोप उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी केला. प्रतिभावंत आणि कुशल परदेशी नागरिकांचं स्वागत अमेरिका करत राहील, मात्र H-1B व्हिसाचा मूळ उद्देश मागे पडला आहे असंही ते म्हणाले. या कंपन्यांवर त्यांनी केलेल्या आरोपांबाबतचे कोणतेही तपशीलवार निष्कर्ष सरकारनं दिलेले नाहीत. मायक्रोसॉफ्टनं हे आरोप फेटाळून लावले आहेत. भारतीय वैमानिक स्मिथ मच्छार यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे. इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांनी आज ही घोषणा केली. कॅप्टन मच्छार यांच्यासह दुबईत ते तेल अवीव दरम्यानच्या विमानातून प्रवास करणाऱ्या अन्य 5 जणांनाही हा शौर्य पुरस्कार प्रदान केला जाईल. दरम्यान कॅप्टन मच्छार यांच्या सन्मानार्थ केरळमध्ये भारतीय टपाल विभागातर्फे एक विशेष टपाल तिकीट जारी केलं जाणार आहे. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात खावडा गावाजवळ आज पहाटे झालेल्या अपघातात 7 कामगारांचा मृत्यू आणि 20 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. ट्रक आणि टेम्पो यांच्यात ही धडक झाली. हे सर्वजण कामगार होते. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. CJP दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. तामिळनाडू, पुद्दुचेरी, आसाममधल्या पोटनिवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाचे उमेदवार आघाडीवर. अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांबद्दल अमेरिकेनं केलेल्या वक्तव्यावर भारताकडून तीव्र शब्दात आक्षेप. आणि भारतीय वैमानिक स्मिथ मच्छार यांना इस्रायल सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार देणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यात दुष्काळाची चाहूल आणि उपाययोजनांचा आढावा, भटके विमुक्त हक्क आणि प्रमाणपत्र वाटप अभियानाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद, सेवा संकल्प अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम, मतदार याद्यांच्या सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमाला गती, या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयक सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर.
2: जळगाव जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची चाहूल अधिक तीव्र झाली आहे. पिकांच्या वाढीच्या महत्वाच्या टप्प्यावर पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतेत असून प्रशासनाने देखील संभाव्य पाणी, चारा आणि रोजगार टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांना वेग दिला आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 15 तालुके दुष्काळाच्या कक्षेत आल्याची घोषणा करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी तत्परतेने सोडवा, अनावश्यक अडवणूक किंवा टोलवाटोली सहन केली जाणार नाही असे स्पष्ट निर्देश बावनकुळे यांनी दिले. बैठकीला केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. महसूल मंत्री बावनकुळे यांनी एरंडोल तालुक्यातील पतरखेडे येथे जाऊन भेट दिली, कपाशी आणि मका पिकाची पाहणी केली, पीक पेरा पिकांची परिस्थिती आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता अन्य अडचणी जाणून घेतल्या. संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये अशी ग्वाही त्यांनी दिली. दुष्काळाशी मुकाबला करण्यासाठी पाणी, चारा, वीज, शेती आणि रोजगाराचे काटेकोर नियोजन करा असे निर्देशही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. नागरिक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष अथवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भटके विमुक्त समाजातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ आवश्यक प्रमाणपत्रे थेट उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात आलेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानाला जळगाव जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी रोहन गुगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या विविध शिबिरांमधून 3,064 पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान सुरू असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती, जनजागृती आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले. व्यसनापासून दूर राहा आणि निरोगी समाज निर्मितीत सहभागी व्हा असा संदेश या उपक्रमातून युवकांना देण्यात आला. 17 सप्टेंबर पासून सेवा संकल्प अभियान राबविण्यात आले. अभियानाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी आढावा जिल्हाधिकारी रोहन गुगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि सेवा सामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यावरती भर देण्यात आला. विशेषतः आदिवासी बांधवांपर्यंत शासनाच्या वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या योजनांची माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला. जळगाव जिल्ह्यात नवीन उद्योजकांना चालना देण्यासाठी आणि विद्यमान उद्योजकांना विस्तारासाठी MIDC जागा, वीज, पाणी आणि अन्य पायाभूत सुविधांसाठी आढावा घेण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी रोहन गुगे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, उद्योजकांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. यावल शहरातील समांतर मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आला. बऱ्हाणपूर अंकलेश्वर चार पदरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर यावल शहरातील सुमारे 6.5 किलोमीटर रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 14,59,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामामुळे शहरातील वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधांना मात्र यावेळी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या कार्यक्रमाला सप्टेंबर मध्ये महत्व प्राप्त झाले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना मतदार यादी तपासण्याचे आणि दावे हरकती दाखल करण्याचे आवाहन केले. नवमतदारांनी देखील आपले नाव आणि मतदार यादीत नोंदवावे असे आवाहन करण्यात आले आहे. महिन्याच्या अखेरीस जळगाव विभागाच्या एसटी ताफ्यात 7 नवीन राजमाता जिजाऊ बसेस दाखल झाल्यात. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. या 7 बसेसच्या समावेशानंतर जळगाव विभागातील राजमाता जिजाऊ बसेसची संख्या आता 70 झाली आहे. जळगाव आणि चोपडा आगारात इलेक्ट्रिक बसेसही कार्यरत आहेत. प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि वेळेवर सेवा देण्यावर भर देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जळगावमध्ये भुलाबाई पारंपरिक उत्सवाला यंदा ग्रामीण भागाचाही उत्स्फूर्त साथ मिळाली. केशव स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी आयोजित भुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न झाला. महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत वाढली. धार्मिक अंधश्रद्धेला लोकसंस्कृती आणि परंपरेतला नव्या पिढीच्या उत्साहाची जोड देणारा हा महोत्सव जळगावकरांसाठी आनंदाचा क्षण ठरला. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
1: या बरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक

0: वृत्त विभागानं सादर केलं.
1: जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोते हो आता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या बनात या मालेत ऐकूया हायकू या काव्य प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख
1: हायकू आणि झेन तत्वज्ञान. मंडळी, आज आपण हे पाहूया की हायकू या तीनच ओळीच्या कवितेचा झेन तत्वज्ञानाशी काय संबंध आहे आणि हायकू हा आपल्याला समाधी अवस्थेत कसा घेऊन जातो. झेन हा महायान बौद्ध पंथाचा एक उपपंथ आहे. हा चीन आणि जपान देशातील प्रचलित बौद्ध संप्रदाय आहे. सनाच्या 6व्या शतकात त्याचा उदय झाला. संस्कृत ध्यान, पाली झान, जपानी सेन्ना

0: या उच्चारांचे झेनशी साम्य आहे. समाधी, मनन, चिंतन हा झेनचा मूलभूत अर्थ आहे आणि विश्व व मानवी जीवन यांचं वास्तव रूप जाणण्यासाठी विचार केंद्रित करण्याची ती एक पद्धत आहे. तर मंडळी, झेन हा शब्द ध्यान शब्दावरून पुढे आला. गौतम बुद्धांनी ध्यान साधनेची रहस्य आपल्या महाकश्यप या शिष्याला शिकवली. बुद्धाला जे कळले ते जाणणे आणि स्वतःच्या मनाची ध्यान चिंतनाद्वारे मुक्तता करून घेणे हे झेनचे ध्येय असते. तर हायकू ही झेनमधून स्फुरलेली एक काव्यशाखा आहे. यातही समाधी अवस्थेत जाणे असते आणि काही तत्वज्ञान जाणून घेणे असते. बाशो या कलाकारामुळे त्याचा काव्यकाळ आहे 1644 ते 1694. हायकू हा काव्यप्रकार रुळला. जपानी हायकू पंडित बाशो म्हणत असे की बोली भाषा अधिक अर्थपूर्ण करणं हे हायकूचं काम आहे. आता बघा, एक हायकू सांगते त्यांचा. वाहत चालले आहेत काजवे हलके हलके नदीवरून, अत्यंत खोल काळी आहे तिथून. काजव्याचा प्रकाश कशा छोटा आणि मागचा अंधार मोठा असा विरोधाभास आहे. जीवन किती लहानसं आहे ना काजव्यासारखं. नदी खोल आहे, अफाट आहे, काळोखी नदी आहे, ती वाहत चाललेली आहे, काळी आहे, म्हणजे जीवनाची खोली समजण्यासारखी नाही काजव्यांना. काजवे मात्र वरून चाललेले आहेत, त्यांना जीवनाच्या गूढतेची काहीही कल्पना नाही. तर काळाच्या ओघात हे जीवन किती लहानसं आहे, क्षणभंगुरता, म्हणजेच झेन तत्वज्ञान. आता दुसरा हायकू. दवबिंदूंमध्ये संपूर्ण आकाश दिसते, सकाळ झाली. अरे काय हायकूचा अर्थ आहे? दवबिंदू पाहून समाधी लागते, त्यात काय दिसतं? आकाश प्रतिबिंबित होत आहे, म्हणजे सकाळ झाल्यासारखी जागृती होते. जपानी हायकूकरांचे हायकू हे असे होते. पण मराठी हायकूकरांनी आपली स्वतंत्र शैली विकसित केली बरं का, म्हणजे काही सामाजिक हायकू देखील लिहिलेले आहेत. आता बघा मराठी हायकू. काढून पहा धर्माचे मुखवटे, माणूस एक. आता सामाजिक आहे की नाही? मद्यालयात कोण कोणाला पिते, दारू का तुम्ही, हा देखील सामाजिकच झाला. नदीची हत्या विकासाच्या नावाने बांधाच्या खाली. श्याम खरे यांचे हे 5-7-5 लिहिलेले हायकू सामाजिक विषय घेऊन आलेले आहेत. हायकू ही अनुभूतीप्रधान कविता असते. कवी आपल्या शब्दातून जीवनाचा साक्षात्कार मांडत असतो आणि रसिकालाही घडवत असतो. हेमा गोटखिंडीकर अशा एक हायकूकार आहेत. त्यांनी 5-7-5 हायकू लिहिलेत. त्यांचा एक हायकू असा आहे. खडकावर बी कुठे रुजते, मातीत रुजे. कोकिळा गाते आंब्याच्या फांदीतून, कुठे दिसते. एक रवींद्र शेणोलीकर हायकू करत, त्यांचा हायकू असा आहे. धुकं इतकं की क्षितिजावर, सूर्य की चंद्र. विचारांचं काहूर माजलं तर जीवनातलं सत्यही धूसर होतं. नक्की काय करावं ते कळत नाही. हायकूकार साध्या सोप्या नाद्यमय भाषेतून वाचकांसमोर चित्र उभे करतात आणि त्यातून जीवन कळत जातं. मराठी हायकूकारांचं हे असं वैविध्य दिसून येतं.
1: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं मेघना साने यांनी. निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

नमस्कार शेतकरी. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कार्नेशन लागवडीचं यश अपयश हे योग्य जातींच्या निवडीवर अवलंबून आहे. कार्नेशनचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी स्टँडर्ड आणि स्प्रे किंवा मिनिएचर हे दोन प्रकार प्रमुख मानले जातात. या वर्गातील फुलांचा मुख्य गुणधर्म म्हणजे कळीच्या अवस्थेत काढलेलं फूल योग्य वातावरणात पूर्णपणे उमलू शकतं. स्टँडर्ड प्रकारच्या फुलांचा आकार मोठा आणि दांड्याची लांबी जास्त असते. या उलट मिनिएचर प्रकारची फुलं लहान आकाराची आणि झुपक्यांमध्ये येतात. स्टँडर्ड प्रकाराला बाजारात मागणी जास्त असते, तरीसुद्धा मिनिएचर प्रकारची फुलं तुलनेनं स्वस्त असल्यामुळे विशेषतः पुष्परचनेसाठी लोकप्रिय होऊ लागली आहेत. भारतीय वातावरणातील हरितगृहांमध्ये कार्नेशनच्या सीम जातींचा उती संवर्धनाद्वारे किंवा छाट कलमाद्वारे तयार केलेल्या अनेक जाती

उपलब्ध आहेत. हे पीक द्वैवार्षिक घेतलं तर पहिल्या वर्षीपेक्षा दुसऱ्या वर्षात चांगलं पीक येतं. जातींची निवड करताना रोग किडींना प्रतिकारक्षम असलेल्या वाणांचा विचार करावा. जमीन तयार करताना जमिनीचा सामू, जमिनीची रचना, जमिनीचं निर्जंतुकीकरण आणि प्राथमिक खतपाणी या बाबींचा विचार करावा. कार्निशनच्या उत्पादनासाठी मातीचा सामू 6.5 ते 7 पर्यंत असावा. जमीन ही आम्लधर्मी असेल तर त्या जमिनीत डोलोमाइट, कळीचा चुना हे प्रमाणात वापरून सामू बरोबर करावा. लागवडीसाठी हलक्या स्वरूपाची माती असावी, म्हणजे त्यामध्ये पाण्याचा निचरा उत्तम प्रकारे होतो. जमीन खूप भारी असेल तर त्यामध्ये बारीक वाळू घालून पाण्याचा निचरा उत्तम होईल अशी तयार करावी. लागवडीपूर्वी जमीन निर्जंतुक करणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे जमिनीत असलेली कीड, बॅक्टेरिया, बुरशी, निमॅटोड अशा अपायकारक किडींचा नाश होतो. निर्जंतुक करण्यासाठी बाजारात निरनिराळी रासायनिक द्रव्य उपलब्ध आहेत. यामध्ये क्लोरोपिक्रिन, फॉर्मॅलिन आणि बासामिड यांचा वापर केला जातो. रोपांची लागवड गादी वाफ्यांवर 15 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर 4 ओळींमध्ये करावी. रोपांची संख्या प्रतिनिव्वळ चौरस मीटर 36 रोपं लागतात. 500 स्क्वेअर मीटर आकारमानाच्या हरितगृहात एकूण अंदाजे 12,000 रोपांची लागवड होते. रोपांची लागवड करताना ती खोलवर करू नये. लागवड करताना पेपर पॉटचा 1/4 भाग वाफ्यांवर छोटासा खड्डा पाडून जमिनीत ठेवावा आणि पेपर पॉटचा 3/4 भाग जमिनीवर ठेवून त्याला बाजूने माती लावून आधार द्यावा. लागवड झाल्यावर थोड्याशा प्रमाणात पाणी शिंपडावं, त्यामुळे झाड ओलं होईल. कार्नेशन रोपांना आधार खूप महत्वाचा असतो. गादी वाफ्याच्या दोन्ही बाजूला चांगली दणकट लोखंडी फ्रेम सिमेंटमध्ये घट्ट करावी. मधल्या आकाराचे सांगाडे साधारणपणे 1.5 सेंटीमीटर उंच भरावेत. 2 मधल्या फ्रेममधील अंतर साधारणपणे 3 मीटर असावं आणि साधारणपणे 5 जाळ्यांची कार्नेशनच्या आधारासाठी आवश्यकता असते. जाळी बसवताना ती खालीवर करता येईल अशी बसवावी. या सर्व जाळ्या आडव्या तारेनं दोन्ही बाजूंनी घट्ट करून घ्याव्या. जाळ्या आडव्या घट्ट राहण्यासाठी बांबूच्या काठ्या 2 सांगाड्यांमध्ये बसवाव्या. कार्नेशन वाढीसाठी दिवसाचा कालावधी जास्त लागणारी वनस्पती आहे. सर्वसाधारण हवामानात काडीवर पानांच्या 18 जोड्या असताना फुलायला सुरुवात होते. अर्थातच या काळामध्ये रोपांना जास्त वेळ प्रकाशाची आवश्यकता असते. ज्यावेळी दिवसाच्या प्रकाशाची तीव्रता कमी असते तेव्हा रात्रभर प्रकाश दिल्यास फुलोरा लवकर येतो. कार्नेशनची वाढ आणि फुलोऱ्याची क्षमता ही वाढीच्या काळात विशिष्ट तापमानावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. हरितगृहातील रात्रीचं तापमान हे 12.2 अंश सेल्सिअस ठेवलं तर फुलांची प्रत उत्तम येते. तरी सुद्धा दिवसाचं सरासरी तापमान हे 23.9 अंश सेल्सिअस ठेवलं तर फुलकळ्यांची वाढ चांगली होते. कमाल तापमान 23.9 अंश सेल्सिअस पासून 15.6 अंश सेल्सिअस पर्यंत कमी केलं तर फुलांचा रंग आकर्षक येतो. उन्हाळ्यात मात्र हरितगृहातील तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली नियंत्रित करावं. कमी तापमानात कार्नेशन प्रकाशाच्या तीव्रतेला चांगला प्रतिसाद देतं आणि चांगल्या प्रतीची फुलं लवकर मिळतात.

0: आकाशवाणी नागपुर प्रसारित करीता होत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा। श्रोते हो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध दंत चिकित्सक आणि रूट कॅनल स्पेशलिस्ट डॉक्टर दीपिका चंडोक। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार
0: डॉक्टर। आता लहान मुलांमधील दंत समस्या म्हटलं तर कुठल्या कुठल्या समस्या लहान मुलांमध्ये आढळून येत असतात, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
1: तर लहान मुलांमध्ये म्हटलं तर स्पेसिफिकली सगळ्यात जास्ती जे आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे आपण ज्याला डेंटल केरीज म्हणतो, म्हणजे दात किडणे, जे दात असे पिवळे होतात आधी, मग ब्राऊन होतात आणि मग ब्लॅक होऊन जातात, तर दातामध्ये कीड लागणे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे लहान मुलांमध्ये। त्या व्यतिरिक्त आपल्याला ज्याला आपण डेंटल लँग्वेजमध्ये म्हणतो क्राउडिंग, म्हणजे तिरपे तारपे दात येणे, त्यानंतर दात कधी कधी खूप पुढे येऊन जातात किंवा खूप असे मागे असतात, असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला लहान मुलांमध्ये दिसतात। आणि या प्रॉब्लेम्सचे कारणं खूप सारे आहेत, पण ह्याचा एक हेरिडेटरी पण कॉम्पोनंट असतो। जेव्हा आपण क्राउडिंग म्हणतो

0: की जर आई वडिलांचे दात थोडे तिरपे तारपे असले तर असं बघण्यात येतं की मुलांचे पण दात तिरपे तारपे किंवा थोडे पुढे येतात आणि कीड लागण्याचे पण पुष्कळशी कारण आहेत जे आपण पुढे बोलूयाच.
1: डॉक्टर, आता कारणांकडेच आपण वळणार आहोत तर दोन मुख्य समस्या आपण सांगितल्या, एक म्हणजे क्राउडिंग आणि कीड लागणे ही एक मुख्य समस्या असते. तर सगळ्यात आधी आपण कीड लागण्यामागची कारणं जाणून घेऊया, यामागे काय कारण असतात.
0: तर कीड लागणे हे आपण सगळ्यात आधी जाणून घेऊ की हे दात यायच्या आधीपासूनच ही प्रोसेस स्टार्ट होते. आपण लहानपणी जेव्हा बाळांना दूध पाजतो तर पुष्कळदा ब्रेस्ट फीडिंग आपण करतोच पहिल्या 6 महिने ते 1 वर्ष, आणि या केसेसमध्ये खूपदा मुलं जे आहेत ते दूध पिऊन झोपतात, दूध पिता पिता झोपतात आणि त्यामुळे बॅक्टेरियल काउंट उन्हटला वाढतो आणि हळूहळू जेव्हा दात येणं चालू होतं तेव्हा पण हीच सवय मुलांना असते. म्हणजे बॉटल घेऊन बाळ झोपतं किंवा जरी ग्लासमधनं पिलं तरी ते मुलं विदाऊट ब्रशिंग किंवा विदाऊट चूळ न भरता ते झोपतात आणि त्यामुळे बॅक्टेरियल काउंट वाढतो आणि हे दात आल्या आल्या किडनं चालू होतात.
1: आणि क्राउडिंग मागचं कारण काय असतं?
0: क्राउडिंग म्हणजे बेसिकली पुढे मागे दात, ठीक आहे. आणि काही काही दात आपण जेव्हा पुढे मागे म्हणतो तर काही काही एक दात पुढे दुसरा दात मागे, ह्याचं कारण हे असतं की जॉचा साईज छोटा असतो आणि दातांचा साईज मोठा असतो. ह्याचा एक मेन कॉम्पोनंट म्हणजे हेरिडिटरी, म्हणजे पेरेंट्सचा जर जॉचा साईज एक स्पेसिफिक आहे आणि दातांचा साईज एका पेरेंटचा मोठा आहे तर तेवढा जॉ त्या दातांना अकॉमोडेट करू शकत नाही आणि त्यामुळे हे क्राउडिंग होतं. आणि दुसरं म्हणजे काही हॅबिट्स असतात, फॉर एक्झाम्पल अंगठा चोकणे ज्याला आपण थंब सकिंग हॅबिट म्हणतो. जर लहान मुलांना अंगठा चोकायची सवय असेल तर त्यांचे दात हळूहळू त्या अंगठा चोकण्याच्या सवयीमुळे पुढे पुढे येत राहतात, समोरचे दात स्पेसिफिकली वरचे दात. आणि एक हॅबिट आहे ज्याला टंग थ्रस्टिंग आपण म्हणतो, म्हणजे जीभ परत परत समोरच्या दातांना अशी थ्रस्ट करायची, म्हणजे अशी ढकलायचे समोरचे दात, अशी काही लहान मुलांना सवय असते आणि त्यामुळे पण वरचे समोरचे दात असे तिरपे तारपे येतात. तर थंब सकिंग आणि टंग थ्रस्टिंग या दोन मेन सवयींमुळे आपल्याला आढळून येतं की खूप मुलांचे असे स्पेसिफिकली वरचे समोरचे दात असे पुढे येऊन जातात.
1: डॉक्टर, एकंदरीतच लहान मुलांमधील मुख्य दोन दंत समस्या आणि त्याची कारणं आपण आमच्या सर्व श्रोत्यांना सांगितली. डॉक्टर दीपिका चंढोक आपण इथे आलात आणि लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आम्हाला मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, लहान मुलांमधील दंत समस्या या विषयावर सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ आणि रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक यांची वैद्यही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.

नमस्कार. नुकतीच 2 ऑक्टोबरला आपण गांधी जयंती साजरी केली. गांधीजी हे केवळ एक स्वातंत्र्य सेनानी किंवा अहिंसेचे पुजारीच नव्हते, तर ते एक प्रयोगशील असे वैज्ञानिक देखील होते. असं जर म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. अलीकडे तर आपण त्यांना आद्य पर्यावरण तज्ज्ञ म्हणून म्हणू शकतो. आपला आहार तसेच आपल्या आरोग्याविषयी, व्यायाम, निद्रा यांच्याविषयी ते सतत प्रयोग करीत असत. निसर्गोपचार, जलोपचार आणि मृदा चिकित्सा याद्वारे स्वतःवर लहानसान प्रयोग करत आणि

त्यातून प्राप्त झालेले नवनवीन गोष्टी ज्ञान आपल्या आश्रमातील अनुयायांसमोर तसेच लोकांसमोर मांडत, त्यांचे काय फायदे होऊ शकतात ते समजावत, जेणेकरून असे अनुभव फक्त एका व्यक्तीपुरते सीमित न राहता सामूहिक पातळीवर जातील आणि विज्ञानाच्या बाबतीतही तसंच आपल्याला खरं म्हणता येईल. पर्यावरण हा शब्द त्यावेळी रूढ झाला नसल्याने केवळ मानवोपयोगी विज्ञान किंवा प्रयोग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असे. परंतु आता असं म्हणता येईल की यातील बहुतेक प्रयोग हे पर्यावरणाचेच प्रयोग आहेत. गांधीजींचे अनुयायी आचार्य विनोबाभाई म्हणतात की सामूहिक पुरुषार्थाशिवाय विज्ञानाचा खरा लाभ आपल्याला मिळू शकणार नाही, म्हणजेच पर्यावरणाचा सामाजिक लाभ आपल्याला मिळणार नाही. व्यक्तिगत पुरुषार्थासाठी विज्ञानाची गरज नाही, तर सामूहिक पुरुषार्थासाठीच विज्ञानाची, नवनव्या अवजारांची, जगणं सुकर करणाऱ्या कमीत कमी यंत्रांची गरज आपल्याला आहे. आणि म्हणूनच हे सामूहिक चिंतन व सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत, जे पर्यावरणाच्या बाबतीत अगदी खरं आहे. पर्यावरणाच्या बाबतीत तर सतत चिंतन आणि सामूहिक चर्चा होणं आवश्यकच आहे. ही सामूहिक चर्चा अगदी मोजक्या मित्रमंडळीतून स्थानिक पातळी पुढे सामुदायिक म्हणजे राज्य, राष्ट्र ते वैश्विक पातळीपर्यंत गेली पाहिजे. याचं कारण म्हणजे हा प्रश्न शेवटी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा आणि त्याच्या अस्तित्वाचा म्हणून आज आपल्यासमोर उभा ठाकला आहे. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन्स अशा आंतरराष्ट्रीय संस्थांची तसेच प्रत्येक राष्ट्राची, तेथील सरकारची या सगळ्यांमध्ये महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. प्राचीन काळी ऋषीमुनी व्यक्तिगत साधना करीत, पण आजच्या विज्ञान युगात सामूहिक साधना म्हणजेच खऱ्या अर्थाने परस्पर सामंजस्य वाढवून वैश्विक समाधानाचा तोडगा आपल्याला या पर्यावरणासाठी काढावा लागेल. विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम हा सर्वोदयाकडे घेऊन जाणार आहे. पर्यावरण ही काही फक्त शाळा, महाविद्यालय किंवा प्रयोगशाळेत अभ्यासाची तसेच केवळ तज्ज्ञ मंडळींनी मतप्रदर्शन करण्याची व इशारे देण्याची बाब राहिलेली नाही, तर प्रत्येक जबाबदार नागरिकाने त्यात सहभागी होऊन आपला खारीचा वाटा उचलण्याची वेळ आलेली आहे. तसं झालं तर अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आणि पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तो मैलाचा दगड ठरू शकेल. थोडक्यात काय तर पर्यावरणाचे ठेवूया भान, तेव्हाच बनेल देश महान. आता हे कसं साध्य होणार हे पुढील भागात पाहूया.

श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात.

आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज सीमा दामले यांनी गायलेला राग भीमपलास आपल्याला ऐकवत आहोत. विलंबित आणि द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकरी यांनी आणि हार्मोनियमची साथ संदीप गुरमुले यांनी केलेली आहे. ऐकूया सीमा दामले यांनी गायलेला राग भीमपलास.

सीमा दामले यांनी गायलेला राग भीमपला श्रोते हो आत्ता पण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ सुरेश संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ संदीप गुरमुले यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करायचा राज्य सरकारचा निर्णय. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्याही रद्द. यंदाच्या विष्णुदास

0: भावे गौरव पुरस्कारानं ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना गौरवणार. आणि भारतीय वंशाच्या नवीनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देमणी शिवारात पाहणी केली. यावेळी शेतकरी विलास देवीदास शिंदे यांच्या शेतातल्या पाण्याअभावी करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला. हे केंद्रीय पथक आज आणि उद्या बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहे. गेवराई, बीड आणि पाटोदा तालुक्यांमधल्या दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करून शेती आणि पिकांच्या नुकसानीची माहिती ते घेतील. पाहणी पूर्ण झाल्यानंतर उद्या दुपारी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या पथकाची बैठक होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करायचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यापैकी 18 तालुक्यांमध्ये 20% ग्राउंड ट्रुथिंग अर्थात प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करायचा आदेश शासन आदेश सरकारनं जारी केला. या पाहणीनंतर त्यांचाही दुष्काळ यादी समावेश करण्याबाबत विचार केला जाणार आहे. पीक कर्जमाफीच्या लाभापासून ई केवायसी अभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहेत. पीक कर्जमाफीसाठीचे अर्ज मंजूर झालेल्या ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तलाठी आणि ग्रामसेवक घरोघरी जाऊन ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करतील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या आदिवासी बहुल भागांमध्ये बालकांचं कुपोषण आणि प्रतिबंध करण्याजोग्या आजारांच्या उद्रेकासंदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं या तीन राज्यांसह केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. कुपोषण आणि प्रशासकीय हस्तक्षेपाच्या अभावामुळे आदिवासी मुलांचं होत असलेले मृत्यू ही अतिशय गंभीर बाब असल्याचं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी माघार घेतली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळे भाजपाचे कौस्तुभ गावडे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालं. काँग्रेसकडून जयंत आसगावकर निवडणूक लढवत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्ष पूर्ण झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 च्या दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल.
1: नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं 29 जुलै 2020 रोजी मंजुरी दिली होती. देशात वर्षानुवर्ष सुरू असलेली 10+2 अशी शालेय शिक्षण व्यवस्था या नव्या धोरणामुळे 5+3+3+4 अशी झाली. यामुळे 3 ते 18 वर्ष हा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा अतिशय महत्वाचा काळ पहिल्यांदाच शिक्षण व्यवस्थेच्या परिघात आला. या धोरणात विद्यार्थ्यांची मातृभाषा ही किमान 5वीपर्यंत त्याची मुख्य शैक्षणिक भाषाही झाली. नवीन शैक्षणिक धोरणामुळे कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यवसायाभिमुख शिक्षण यांच्यातली दरी दूर झाली. यानंतर 2021 मध्ये निपुण भारत योजनेमुळे 3री पर्यंत मूलभूत शिक्षण आणि अंक ओळख अधिक सोपी झाली. तसंच विद्याप्रवेश योजनेद्वारे ही योजना देशभरातल्या जवळपास 9 लाख शाळांमधल्या 4 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. नव्या शैक्षणिक धोरणामुळे 1968 नंतर पहिल्यांदाच देशातल्या शालेय शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल झाले.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एसआयआर प्रक्रियेत अनियमितता झाल्याच्या आरोपावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ आज रात्री 8 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यासह 10 सदस्यांचा समावेश असेल. दिल्ली जंतर मंतर इथं उद्या होणाऱ्या काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. जंतर मंतरवर निदर्शनं किंवा इतर कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी किमान 10 दिवस आधी परवानगीचा अर्ज सादर करणं आवश्यक असतं. सीजेपीला यापूर्वीही जंतर मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, मात्र त्यांनी मार्गदर्शक तत्व आणि हमीपत्राचं पालन केलं नाही, त्यामुळे आंदोलनाला परवानगी दिली नाही असं दिल्लीच्या पोलीस सहआयुक्त नुपूर प्रसाद यांनी आज दिल्लीत बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. कायद्याचं

0: उल्लंघन करणारा कुणीही असो दिल्ली पोलीस त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करतील असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान आज दुपारी 2 वाजल्यानंतर आपल्या मूळ स्थानकांवरून दिल्लीच्या दिशेनं सुटणाऱ्या आणि उद्या पहाटे 4 ते 2 या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. त्यामुळे मुंबई सेंट्रलवरून संध्याकाळी सुटणाऱ्या दोन्ही तेजस राजधानी एक्सप्रेस रात्री 10:10 सुटतील. वांद्रे टर्मिनसहून सुटणारी युवा एक्सप्रेस रद्द केली आहे. यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री लेखिका दिग्दर्शिका आणि नाट्य प्रशिक्षिका सई परांजपे यांना जाहीर झाला आहे. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीकडून हा पुरस्कार दिला जातो. गौरव पदक 30,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नवेनेथम नवी पिल्लई यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचं नॉर्वेच्या नोबेल समितीनं म्हटलं आहे. 2008 ते 2014 या कालावधीत त्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून कार्यरत होत्या. गुलामगिरीच्या विरोधात उभे ठाकलेले नेल्सन मंडेला यांच्यासह इतरांचा न्यायालयात बचाव करणाऱ्या वकील ते आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रकरणांमध्ये न्यायाधीश म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. $12,00,000 इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरीच्या काळात भारतीय तमिळ कुटुंबात 1941 जन्मलेल्या नवी पिल्लई यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि व्यवस्थेत खोलवर गेलेल्या भेदभावावर त्यांनी प्रहार केला. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी कायद्याच्या शिक्षणात PhD केली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या साकोली इथल्या शासकीय धान्य गोदामातून 5 लाखांच्या तांदळाची चोरी झाली आहे. या गोदामात काम करणाऱ्या मजुरांनीच ही चोरी केली असून पोलिसांनी 9 मजूर आणि 2 राईस मिल मालक यांना अटक केली आहे. तसंच पोलिसांनी बोलेरो वाहनासह तांदूळ हस्तगत केला आहे. लातूर इथं एका खासगी शाळेच्या संस्थापकानं अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पीडित मुलींनी न घाबरता पुढे येऊन माहिती द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल आणि त्यांना सुरक्षेची हमी दिली जाईल असं आश्वासनही पोलिसांनी दिलं. या प्रकरणातला आरोपी बशीर शेख याला पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. भारतीय वैमानिक स्मिथ मच्छार यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे. इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्जोग यांनी आज ही घोषणा केली. कॅप्टन मच्छार यांच्यासह दुबई ते तेल अवीव दरम्यानच्या विमानातून प्रवास करणाऱ्या अन्य 5 जणांनाही हा शौर्य पुरस्कार प्रदान केला जाईल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना आज रांची इथं संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयात कर्णधार श्रेयस अय्यरच्या शतकाने महत्वाची भूमिका बजावली होती. मुंबईसह ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या तुरळक भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्याही या 5 जिल्ह्यांमध्ये असंच हवामान राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमाराला हलका ते मध्यम पाऊस पडेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज वातावरण उष्ण आणि दमट राहील. तसंच दुपारी किंवा संध्याकाळी हलक्या ते मध्यम पावसाचाही अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करायचा राज्य सरकारचा निर्णय. CJPच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. यंदाच्या विष्णुदास भावे गौरव पुरस्कारानं ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना गौरवणार. आणि भारतीय वंशाच्या नवेनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आमची पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

0: नमस्कार, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आमच्या आजच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात होत आहे. ऐकूया काही ठळक घडामोडी.
1: श्रोतेओ नमस्कार, मी शैलेश मोहिते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्रीय पथकाच्या राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू आहे. राज्यातला दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यापैकी 18 तालुक्यांमध्ये 20% ग्राउंड टूथिंग अर्थात प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करायचा शासन आदेश सरकारनं आज जारी केला. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या तुरळक भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्याही या 5 जिल्ह्यांमध्ये असंच हवामान राहण्याची शक्यता आहे. काँग्रेस जनता पार्टी आणि इतर विरोधी पक्षांच्या 10 ऑक्टोबरच्या दिल्लीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला जाणाऱ्या ट्रेन पूर्णपणे थांबवू नयेत आणि मेट्रो स्थानकही पूर्ण बंद करू नयेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी या सेवा नियंत्रित पद्धतीनं सुरू ठेवाव्यात असं न्यायालयानं सांगितलं. यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नेवेनेथेन नवी पिल्लई यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचं नॉर्वेच्या नोबल समितीने म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरीच्या काळात भारतीय तामिळ कुटुंबात 1941 जन्मलेल्या नवी पिल्लई यांनी हॉवर्ड विद्यापीठातून

0: कायद्याच्या शिक्षणात पीएचडी केली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसभर 879 अंकांची वाढ झाली आणि तो 72,472 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 289 अंकांची वाढ नोंदवत 22,520 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आज ऐकाल निकिता कानेटकर यांचं गायन, राग आहे मुलतानी. विलंबित ख्याल आणि द्रुत ख्याल एक तालामध्ये निबद्ध आहे. विलंबित ख्यालाचे बोल आहेत गोकुल गाव के छोरा. द्रुत ख्यालाचे बोल आहेत नयनन में आन बान. तबला साथ आहे अजिंक्य अजिन्य गलांडे यांची, अजय गलांडे यांची आणि हार्मोनियम साथ आहे श्याम देशपांडे यांची. तर ऐकूया निकिता कानेटकर यांचं गायन, राग मुलतानी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात निकिता कानेटकर यांचं गायन आपण ऐकलं, राग होता मुलतानी. तबला साथ होती अजय गलांडे यांची आणि संवादिनी साथ होती श्याम देशपांडे यांची. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. यानंतर प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी.

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी उत्कर्ष, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर निर्मित युवकांच्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

0: युवा मित्र मैत्रिणींनो, आज आपण ऐकणार आहोत एक विशेष रूपक जागर जलतरण साक्षरतेचा, ज्यात सहभाग आहे अभय देशमुख, किशोर राऊत, अजय दाभाडे, राजेश भोसले, नितीन घोरपडे आणि जॉय थॉमस यांचा. जल जीवन आहे, पण ते कोणाच्या मृत्यूचं कारण ठरू नये यासाठी पाण्यात पोहता येणं, जलस्रोताबद्दल सर्व माहिती असणं आवश्यक असतं. आपल्या आजूबाजूला आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी पाण्यात बुडून होणारे अपघात ऐकले की खूप हळहळ वाटते. त्यामुळे पोहणे किंवा जलतरण हे फक्त एक कौशल्य नसून ते एक जीवन कौशल्य आहे, त्यामुळे सर्वांनाच ते आलं पाहिजे. त्यासोबत पोहण्यासाठी काही नियम, काही अटी देखील असतात. आजच्या युववाणी कार्यक्रमात आपण जलतरणाची शास्त्रशुद्ध माहिती अनेक तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत श्री अभय देशमुख, सिद्धार्थ जलतरण तलाव महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर इथले व्यवस्थापक. तर चला ऐकूयात ते काय म्हणतायत ते.
1: जिथे स्विमिंग पूल आहेत तिथे लाईफ गार्ड असतात, कोचेस असतात, यांच्या सहाय्याने, यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे प्रशिक्षण घेतलं पाहिजे. मी पालक आणि तरुणांना हा संदेश देईल की कुठेही समुद्र असेल, तलाव असेल, इथे तुम्हाला स्विमिंग जाण्याच्या पूर्वी तुम्ही योग्य प्रशिक्षकाकडे त्यांचं मार्गदर्शन घेऊन परिपूर्ण स्विमिंग शिकलं पाहिजे आणि मगच तुम्ही दुसरीकडे स्विमिंगला गेलं पाहिजे. जर पाण्यात कुणी एखादा व्यक्ती बुडत असेल तर आपण जर स्विमिंग पूल जर घेतला तर स्विमिंग पूलमध्ये लाईफ गार्ड असतात, कोचेस असतात, त्या सर्व लोकांना त्या प्रकारची ट्रेनिंग दिलेली असते की बुडणाऱ्या व्यक्तीला कसं काढायचं आहे. बहुतांश वेळा आपण ज्यावेळेस बुडणाऱ्याला वाचवायला जातो त्यावेळी तो बुडणारा व्यक्ती आपल्याला घट्ट पकडूनही घेतो, म्हणजे एका वेळेस दोन लोकही जाऊ शकतात. तर ती कला, ते टेक्निक त्या लाईफ गार्डमध्ये पाहिजे की त्याला बाहेर कसं काढायचं आहे. अनेक वेळा असंही घडतं की एखादी व्यक्ती ही पाण्यामध्ये बुडलेली असते, त्यावेळेस त्याला बाहेर काढून त्याच्यावर फर्स्ट एड कसं करायचं हे नॉलेज त्या लाईफ गार्डला पाहिजे. मी एवढंच सांगेल तरुणांना की परिपूर्ण स्विमिंग आल्याशिवाय नदी असेल, तलाव असेल, समुद्र असेल अशा ठिकाणी त्यांनी जाऊ नये, किंवा बडी स्विमिंग जे आहे म्हणजे सोबत कुणीतरी असणं अशा वेळी आवश्यक आहे.

0: पाण्याची खोली, अचानक बदलणारा प्रवाह, भोवरे, गाळ किंवा थकवा, यापैकी कोणतीही गोष्ट स्विमिंग करताना धोकादायक ठरू शकते आणि म्हणूनच पाण्याबाबतचा अति आत्मविश्वास टाळणं गरजेचं आहे. आपल्यासोबत आहेत ओपन वॉटर स्विमर किशोर राऊत.
1: मी ओपन वॉटर स्विमर, विविध ओपन वॉटर स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहे. त्यामध्ये थायलंड येथील इंटरनॅशनल स्विमिंग स्पर्धा सुद्धा मी पार केलेली आहे. तर माझा तरुणांना हा संदेश आहे की कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय त्यांनी नवीन ठिकाणी पाण्यामध्ये उतरू नये किंवा कुठेही ओपन वॉटरला जाण्या अगोदर त्यांची पूर्णतः तयारी करूनच जावे. माझे असे मत आहे की जल हे जीवन आहे आणि ते मृत्यूस कारणीभूत ठरू नये हे लक्षात सर्वांचे यायला हवे. त्यासाठी योग्य प्रशिक्षण घेऊनच तुम्ही पाण्याशी खेळायला हवे किंवा मग स्विमिंगची आवड आहे म्हणून तुम्ही नवीन ठिकाणी किंवा स्पर्धेमध्ये भाग घेणं हे चुकीचं ठरेल. त्यामुळे योग्य प्रशिक्षण घेऊनच तुम्ही स्विमिंग कॉम्पिटिशन करू शकता किंवा स्विमिंग पूलच्या कॉम्पिटिशन वेगळ्या आणि ओपन वॉटरच्या कॉम्पिटिशन वेगळ्या. त्यासाठी तुम्हाला ओपन

0: सर्वांच्या यायला हवे, त्यासाठी योग्य प्रशिक्षण घेऊनच तुम्ही पाण्याशी खेळायला हवे, किंवा मग स्विमिंगची आवड आहे म्हणून तुम्ही नवीन ठिकाणी किंवा स्पर्धेमध्ये भाग घेणं हे चुकीचं ठरेल. त्यामुळे योग्य प्रशिक्षण घेऊनच तुम्ही स्विमिंग कॉम्पिटिशन करू शकता, किंवा स्विमिंग पूलच्या कॉम्पिटिशन वेगळ्या आणि ओपन वॉटरच्या कॉम्पिटिशन वेगळ्या. त्यासाठी तुम्हाला ओपन वॉटरचा 100% अनुभव पाहिजेतच, आणि तो असा नाही की 8 दिवस तुम्ही ओपन वॉटरमध्ये पोहलात मला आलात असं नाही. स्टॅमिना वाढवणेही खूप गरजेचे आहे, त्यामुळे स्टॅमिना वाढवून तुम्ही ओपन वॉटर कॉम्पिटिशन केले तर ते खूप फायद्याचे ठरेल. आजच्या तरुणाईला असे वाटते की मी स्विमिंग पूलला 2 महिने केले, 3 महिने केले, आणि ते ओपन वॉटरला जेव्हा जातात तेव्हा लाठांचा त्यांचा कधीही संपर्क आलेला नसतो. त्यामुळे प्रशिक्षण घेऊनच तुम्ही ओपन वॉटरला जाण्याची तयारी ठेवावी, आणि ओपन वॉटरला जात असताना योग्य प्रशिक्षकाकडे प्रशिक्षण घेऊनच त्यांनी पाण्यामध्ये उतरावे. मी महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच समुद्रांमध्ये ओपन वॉटर स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला आहे. त्यामध्ये मुंबईच्या समुद्रात गेटवे ऑफ इंडियाला माझे 10-20-30 किलोमीटरमध्ये नेहमीच प्रशिक्षण घेऊन, योग्य ठिकाणी प्रशिक्षण घेऊन मी पाण्यामध्ये उतरल्यावरच त्या ठिकाणी मी स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला. त्यानंतर मालवण या ठिकाणी, परत कर्नाटक, विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या समुद्रांमध्ये माझी कॉम्पिटिशन झाली. त्याचबरोबर हा अनुभव सोबत घेऊन मी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा चांगल्या प्रकारे यश संपादन केले, की ज्या ठिकाणी विविध मोठ्या देशातले चांगले खेळाडू आलेले होते त्या ठिकाणी सुद्धा मी चांगली कामगिरी केलेली आहे. तर मी एवढंच म्हणेल आजच्या तरुणाईला, पालकवर्गांना, की तुम्ही योग्य प्रशिक्षण घेऊनच आपल्या पाल्यांना स्विमिंगमध्ये उतरवावे.
1: एखादी व्यक्ती पुढत असताना ती आपल्याला नेहमी मदतीसाठी ओरडताना दिसेलच असं नसतं. म्हणूनच बुडण्याचे चिन्ह ओळखणं, योग्य वेळी योग्य मदत मिळवून देणं अतिशय महत्वाचं असतं. आपण नेमकं कुठल्या ठिकाणी व्हॅकेशनसाठी जातो आहे, कुठल्या पाण्याच्या स्त्रोताजवळ उतरतो आहे, या गोष्टींबद्दलची माहितीही खूप महत्वाची असते. अशा वेळी आपण नेमकं काय करायला हवं त्याबद्दल जाणून घेऊयात जलतरण प्रशिक्षक अजय दाभाडे यांच्याकडून.
2: सर्वप्रथम मी या निमित्ताने सर्व पालकांना, की जे मुलं नदीच्या, तलावाच्या, विहिरीच्या, शेततळ्याच्या, समुद्राच्या ठिकाणी पोहण्यासाठी जातात, एक आनंदापोटी, हुशीपोटी त्या ठिकाणी जातात, परंतु आज आपण 21व्या शतकामध्ये जगतो आहोत आणि विचार हा केला पाहिजे की आपण प्रत्येक गोष्ट सावधगिरीने आपण करतो. तर जी गोष्ट धोकादायक आहे, जिथे काहीतरी भय आहे, अशा ठिकाणी जाताना आपण विचार का करत नाही किंवा अवेअर का होत नाही? पालक असू द्यात किंवा तरुण असू द्यात, तरुणी असू द्यात, यांनी हा यायचा जमाना आहे, 21व शतक चाललंय, आपण कुठे चाललोय? आणि जर आपण मनोरंजनाच्या ठिकाणी जाऊन जर आपण बुडत असू किंवा काही दुर्घटना होत असेल तर हे फार शोकजनक आहे. कारण मला असं वाटतं की आजच्या तरुणामध्ये जी सजगता आहे, जी धैर्यता आहे, ही कुठेच बघायला मिळणार नाही. मग अशा तरुणांचा दुर्दैवी अंत अशा ठिकाणी व्हावा की जिथे सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात, जसं की आपण लाईफ गार्ड्स असतील, कोचेस असतील, या लोकांचा सल्ला घेतला पाहिजे, गायडन्स घेतलं पाहिजे, प्रिपेअर होऊन आपण गेलं पाहिजे. मला तरी या निमित्ताने सांगायला आवडेल की आम्ही ज्या ठिकाणी प्रशिक्षण करतो त्या ठिकाणी बहुतांशी तरुण आधी पोहण्यासाठी येतात, स्विमिंग शिकतात, नंतर प्लॅन करतात की आपण या ठिकाणी जाऊयात, या ठिकाणी जाऊयात, इतकी सजगता आहे. तर आपण गाफील राहता कामा नये, त्यासाठी प्रथम खबरदारी ही पालकांनी घेतली पाहिजे की आपली मुलं कुठल्या ठिकाणी जात आहेत, कशासाठी जात आहेत, काय करतायत, हा अत्यंत महत्वाचा विषय. दुसरी गोष्ट, तरुण स्वतः सजग आहेत, फार प्रिपेअर आहेत, तर त्यांनी स्वतः काळजी घेतली पाहिजे की आपण आपल्या अमूल्य जीवनाचा विचार केला पाहिजे आणि कुठलीही दुर्घटना न घडावी यासाठी आपण किती सेफली, सेफ झोनमध्ये राहून आपला आनंद घेतला पाहिजे. मग तो नदीत असू द्या, तलावात असू द्या, विहिरीत असू द्या, समुद्रात असू द्या. नुकताच ज्या गत काळात आपल्या महाराष्ट्रात दुर्घटना घडल्या ह्या अतिशय दुःखजनक आहेत, परंतु मी यातून संदेश हाच देईल पालकांना आणि तरुणाईला की आपण सजग सावध होऊन कुठल्या तरी ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा आपण जाण्याचं टाळावं, हे सर्वोत्तम असेल.
1: वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एका सर्वेक्षणानुसार जगभरात दरवर्षी 2.5 लाख लोकांचा मृत्यू पाण्यात बुडून होतो. त्यापैकी सर्वसाधारण 82,000 लोक ही 1 ते 14 या वयोगटातील असतात. भारतात रोज जवळपास 38,000 लोकांचा पाण्यात बुडून मृत्यू होतो आणि 5 ते 14 या वयोगटातील मुलांना याचा सर्वाधिक धोका असतो. जगभरात पाण्यात बुडून होणारे मृत्यू पाहता युनायटेड नेशन

0: ने 25 जुलै हा दिवस वर्ल्ड ड्राउनिंग प्रिव्हेंशन डे म्हणून जाहीर केला आहे. या अपघातांकडे लक्ष वेधणं आणि जास्तीत जास्त लोकांना जलतरण साक्षर करणं हा यामागचा हेतू आहे. आपल्यापैकी अनेकांना वाटतं की कोणी पाण्यात पडलं की आवाज होतो, पाणी उसळतं, पण ह्यापैकी असं काहीच होत नाही. एखादं लहान मूल किंवा तरुण घसरून पाण्यात तलावात पडला तर त्याचा काहीही आवाज होत नाही. 25 वर्षांखालच्या लोकांच्या मृत्यूंसाठी कारण ठरणाऱ्या 10 मुख्य गोष्टींपैकी बुडून मृत्यू हे एक कारण आहे. ह्याबद्दल विस्तृत माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत राजेश भोसले, जे राष्ट्रीय जलतरणपटू आहेत.
1: माझं नाव राजेश चिंतामणराव भोसले, मी राष्ट्रीय जलतरणपटू आहे. सध्या मी जिल्हा परिषद प्रशाला आंबेलोळ या ठिकाणी क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मी जलतरण साक्षरतेवर काम करतो आणि या जलतरण साक्षरतेचं माझं प्रेरणास्थान ग्रेट विचारवंत प्लेटो यांनी 2400 वर्षापूर्वी सांगितलंय की द पर्सन हु डज नॉट नो स्विमिंग इज अनएज्युकेटेड. ज्या व्यक्तीला पोहता येत नाही ती व्यक्ती अशिक्षित आहे. आणि या जगामध्ये आपण 85-100% साक्षरता या गोष्टी करतो आणि आजच्या या अतिशय जीवन कौशल्याला आपण जीवन कौशल्य लाईफ स्किल आहे त्याला आपण विसरलोय. त्यामुळेच आपण ज्या घटना बघतोय दररोज, आज WHO जागतिक आरोग्य संघटना सांगते की दररोज 650 लोक पाण्यात बुडून मारतात. वर्षाकाठी याचा 2.5 ते 3 लाख लोक पाण्यात बुडून मारतात. हा WHO आणि UN आकडा आहे. आणि या गंभीर विषयावर UN आणि WHO सांगितले की 25 जुलै हा दिवस वर्ल्ड ड्राउनिंग प्रिव्हेन्शन डे म्हणून साजरा केला पाहिजे, जागतिक बुडणे प्रतिबंधक दिवस. जेव्हा केव्हा असे प्रसंग होतात तर त्या कुटुंबाला जाऊन जेव्हा भेटण्याचा मला योग येतो तेव्हा हे लक्षात आले की त्या विद्यार्थ्यांना पोहता येत होतं पण ते शिकले विहिरीमध्ये, शिकले त्या तळ्यामध्ये आणि पोहायला गेले समुद्राच्या ठिकाणी. आणि अशा ठिकाणी विहीर आणि समुद्राचा कुठेच मुकाबला होत नाही किंवा स्विमिंग पूल आणि समुद्राचा कुठेच मुकाबला होत नाही. आणि अशा डिफरंट सिच्युएशन मध्ये गेल्यामुळे त्या ठिकाणी मृत्यूचं प्रमाण वाढतं. आणि हे पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की आपला विद्यार्थी कुठे जातोय, आपला मुलगा कुठे जातोय आणि त्याला माहिती मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे. जर तो अशा ठिकाणी जात असेल तर त्याला त्या ठिकाणची इत्यंभूत माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. माहिती हे पहिलं सूत्र आहे जे तुमचा जीव वाचवू शकते. राष्ट्रीय जलतरण मिशन भारत या मिशनमध्ये आम्ही ठरवलंय की पूलवर जाणं शक्य नाही, आपल्या लोकसंख्येच्या दृष्टीने आपल्याकडे तेवढ्या स्विमिंग पूलची व्यवस्था नाही. म्हणून मग या सगळ्या ज्या काही घटना होतात ड्राउनिंगच्या याच्यामध्ये पहिली गोष्ट मला असं वाटतं की जेव्हा माझ्याकडे 10,000 घटनांचं संकलन आहे तर त्यामध्ये कॉज दिला की पोहता येत नव्हतं म्हणून तो बुडून वारला. खरं तर हे एक कारण नाहीये. मला असं वाटतं की सर्वप्रथम त्याला माहिती नाही की आपण कोणत्या जलस्रोतामध्ये जातोय. म्हणून आम्ही त्याला माहिती मार्गदर्शन समुपदेशन शिक्षण आणि प्रशिक्षण 5व्या टप्प्यामध्ये याला प्रशिक्षण ठेवलेलं आहे. तर आम्ही सर्वप्रथम या सर्व मुलांना माहिती देतो. जलस्रोतांची माहितीच विद्यार्थ्यांना नाही आहे, विद्यार्थ्यांना नाही आहे, पालकांना नाही आहे. 25 प्रकारची जलस्रोत आहेत. आड, विहीर, बारव, नदी, नाला, बंधारा, चारी, कालवा, पाट, धबधबा, खाडी, समुद्र. बंधाऱ्यांमध्ये किमान 24 प्रकारचे बंधारे आहेत. धबधब्यांमध्ये किमान 12 प्रकारचे धबधबे आहेत. यांच्या लांबी, रुंदी, खोलीविषयी नाही आहे, पालकांनाच कल्पना नाही. मग ही कल्पना येण्यासाठी, पालकांपर्यंत ही गोष्ट पोहोचण्यासाठी आम्ही ही साक्षरता सुरू केली आहे. आणि साक्षरतेचा इम्पॅक्ट हा वर्गात सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना तो चांगल्या प्रकारे त्या चित्रांच्या माध्यमातून समजतोय आणि मग मुलं त्यावर चांगली रिॲक्ट करतात. खरं तर जर तुम्ही पाण्यात बुडत असाल तर खूप कमी चान्सेस आहे जर तुम्हाला पोहता येत नसेल तर वाचण्याचे. कारण की जमिनीवर आणि पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही जाता तर साधारण 240 पट अधिक परिश्रम तुम्हाला त्याचा दाब सहन करावा लागतो. पाण्यामध्ये तुम्हाला सर्व्हाइव्ह करणं इतकं सोपं नाही जर तुम्ही त्या टेक्निक तुम्हाला अवेलेबल नसतील तर, तुम्ही ज्या शिकून घेतल्या नसतील तर. त्यामुळे शक्यतोवर तुम्ही पाण्यात जाण्यापूर्वी हे शिकणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि शिकण्यासाठी सर्वोत्तम उपाय असेल तर तो म्हणजे जलतरण तलाव. खरं तर पोहणे सोपे आणि वाचवणे अवघड हा मंत्र लक्षात ठेवला पाहिजे. मी जरी राष्ट्रीय स्तरावर पोहलो असेल, मी जरी सर्व खाड्या आणि समुद्र पोहलो असेल, तरी सुद्धा जेव्हा एखादी व्यक्ती बुडत असेल तर मला काही सेफ्टी मेजर्स लक्षात घेतली पाहिजे. त्या ठिकाणचं वातावरण मला स्वतःच सुरक्षा पहिले मी कन्फर्म केली पाहिजे की मी सुरक्षित आहे का. जर मी सुरक्षित असेल तरच मी त्याला वाचवू शकेल. कारण की पाण्यामध्ये वाचवणं हे अतिशय अवघड आहे जर तुम्ही त्याची ट्रेनिंग घेतली नसेल तर. त्यामुळे तुम्ही शक्यतोवर पहिले फुल्ली तुम्ही प्रशिक्षित तर असलंच पाहिजे आणि दररोज तुम्ही प्रॅक्टिसमध्ये सुद्धा असणं गरजेचं आहे. मी तरुणांना आणि पालकांना एक संदेश देईल. खरं तर अतिशय सुंदर आणि छान संकल्पना आहे की तुम्ही पोहायला तुम्हाला आवडतं किंवा पोहण्याबद्दल तुमच्या मनामध्ये खूप चांगलं रेस्पेक्ट आहे.

0: जसं जल हे जीवन आहे ते मृत्यूचं कारण ठरू नये, म्हणून तुम्हाला पाण्याबद्दल सगळी माहिती घेतली पाहिजे. आणि पाण्याबद्दल जर माहिती नसेल तर मात्र तुम्हाला 100% धोका होऊ शकतो. आणि पाण्याबद्दल माहिती घेणं खूप सोपं आहे, खूप तुम्ही लहानपणापासूनच त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. तुम्ही 0 मिनिटात जाऊन पोहणं शिकू शकत नाही, कोणाला पोहताना बघून तुम्ही पोहणं शिकू शकत नाही, कारण की ते आंतरक्रिया तुमच्या लक्षात येत नाही. त्याच्या हात मारले लक्षात येते, पण तुम्ही ते आंतरक्रिया तुमच्या लक्षात येत नाही, त्यामुळे बऱ्याच वेळा तुमचं बुडण्याचं प्रमाणही जास्त असतं. त्यामुळे प्रशिक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि पालकांना मला असं वाटतं की आपल्या पाल्याचा एखादा वाढदिवस तुम्ही साजरा नाही केलं चालेल, पण एक वाढदिवसाचा पूर्ण खर्च जर तुम्ही प्रशिक्षणासाठी दिलात तर तुम्ही आयुष्यभरासाठी चांगलं स्किल शिकू शकता. जल हे जीवनासाठी गरजेचं आहे, तसं जलतरण हे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आणि आपण आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या माध्यमातून आपला जिल्हा हा भारतातील नव्हे जगातील पहिला 100% जलतरण साक्षर करण्याचा आपण या ठिकाणी संकल्प घेऊयात. आणि खरं ही एकाची जबाबदारी नाही, ही सगळ्यांची जबाबदारी आहे. पालकांनी जर त्याविषयी जागृती निर्माण करून घेतली तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपला जिल्हा हा पूर्ण भारताला नेतृत्व करू शकेल आणि 100% जलतरण साक्षर होईल.
1: बुडून मृत्यूचा जगात सर्वाधिक धोका आहे तो 1 ते 4 ह्या वयोगटातल्या बाळांना. भारतात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 2023 ह्या अपघातांवरचा द स्ट्रॅटेजिक ऑफ फ्रेमवर्क फॉर ड्राउनिंग प्रिव्हेंशन इन इंडिया हा एक रिपोर्ट प्रकाशित केला. त्याबरोबरच भारतातल्या शाळांमध्ये पोहणं शिकवणं अनिवार्य नाही आहे असं ह्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. आपल्या सोबत आहेत श्री नितीन घोरपडे, जे मराठवाड्याचे पहिले आयन मॅन आहेत. जलसुरक्षेविषयी आणि जलतरण साक्षरतेविषयी ते आपल्याला काय सांगतायत ते आपण ऐकूयात.
2: नमस्कार, मी नितीन घोरपडे. काही दिवसांपूर्वी आपले विद्यार्थी 8 विद्यार्थी समुद्रकिनारी खेळायला बागडायला गेले, आनंद मनवायला गेले आणि एक दुःखद घटना घडली. त्याबद्दल बोलण्यासाठी पुढचा 1 मिनिट तुमचा घेणार आहे. आयुष्यात आपण मुलांना शिक्षणावर वेगवेगळ्या कोचिंग लावण्यावर खूप भर देतो, त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर, त्यांच्या राहणीमानावर, कपड्यांवर, बुटांवर, सगळ्याच गोष्टींवर, त्यांच्या दिसण्यावर, कॉस्मेटिक्सपासून सगळ्या. परंतु लाईफ सेव्हिंग जी गोष्ट आहे, मी सेकंड इनिंगमधला व्यक्ती आहे, तर मी लहानपणापासून माझ्या आजी आजोबा आई वडिलांकडून ऐकत आलं की तुम्हाला सायकल चालवणं, तुम्हाला धावणं आणि तुम्हाला पोहणं हे आलंच पाहिजे. तर ही गोष्ट आज एवढ्या वर्षांनी परत आपल्या समोर येते की आपल्या अपत्यांचं स्वसंरक्षणासाठी, सेल्फ डिफेन्ससाठी, त्यांचा जीव वाचवण्यासाठी जे महत्वाची गोष्ट आहे ती स्विमिंग, स्विमिंग घेताना आलंच पाहिजे. आणि यासाठी काय, तर आपल्याला कुठे जाऊन त्यांना जमा नाही करायचे, तर आपल्याला त्यांच्या सोबत जायचे, आपल्यालाही पोहता आलं पाहिजे. आपण पती पत्नी आणि आपलं अपत्य ह्या तिघांनी स्विमिंग क्लासेस लावले पाहिजे, स्विमिंग शास्त्रोक्त पद्धतीने शिकलं पाहिजे. आणि जर वेळ असेलच तर पालकांनी आपण इतरांचा जीव कसा वाचवायचा ह्याचंही ट्रेनिंग घेतलं पाहिजे. माझी विनंती आहे की आपापल्या वेळेनुसार या गोष्टीला आज आयुष्यात प्राधान्य दिलं पाहिजे. व्यायाम करणं महत्वाचं आहेच, पण तो व्यायाम शास्त्रोक्त पद्धतीने शिकणे महत्वाचं आहे. फक्तच काहीतरी भोपळा बांधला, थर्माकोल बांधलं आणि पाण्यात उतरून मी कुणाच्या तरी, माझ्या मोठ्या दादाच्या किंवा सिनियर व्यक्तीचं ऐकून काहीतरी करतोय, उड्या मारतोय, हे पोहणं नव्हे. पोहणं म्हणजे मला प्रॅक्टिकली शास्त्रोक्त पद्धतीने या किनाऱ्याहून त्या किनाऱ्यापर्यंत व्यवस्थित शांततेत श्वास घेत घेत कसं जाता येईल याचं एक प्रॉपर ट्रेनिंग असतं. माझी सर्व पालकांना, पाल्यांना, सर्वांना विनंती आहे, शाळांना विनंती आहे, इन्स्टिट्यूशनल जेवढे काम करतात मोठे मोठे ऑर्गनायझेशन, सर्वांना विनंती आहे की त्यांनी मॅन्डेटरी करावा. आणि मी ॲज अ म्हणतो ना रिस्पॉन्सिबल पॅरेंट आणि एक रिस्पॉन्सिबल स्पोर्ट्स पर्सन म्हणून सगळ्यांना अवेअर करतोय, सगळ्यांना एक सूचना करतोय म्हणलं तरी चालले पालकाच्या भूमिकेत, की आपल्या अपत्यांना स्विमिंग येणं महत्वाचं आहे. ती समर ऍक्टिव्हिटी नाहीये, ती एक लाईफ सेव्हिंग ऍक्टिव्हिटी आहे. नॉट फॉर सेल्फ, इट्स फॉर सोसायटी.
1: पाण्यात पडल्यानंतर अगदी काही मिनिटात मृत्यू होऊ शकतो आणि त्यानंतर जीव वाचला जरी तरी अपघातांमुळे मेंदूला इजा होऊन आयुष्यावर परिणाम करणाऱ्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. शाळकरी मुलांना पोहणं शिकवणं, त्यांना जलतरण साक्षरतेविषयी माहिती देणं हा या अपघातांवरचा सर्वात प्रभावी उपाय आहे. तसंच लहान मूल पोहत असताना पालकांनी लक्ष ठेवणं आणि जलस्रोताजवळ मोठ्यांनीही काळजी घेतली पाहिजे. यानंतर आपल्यासोबत आहेत मिस्टर जॉय थॉमस, जे एक स्विमर आहेत आणि ज्यांचा 14 वर्षांपेक्षा जास्त स्विमिंग शिकवण्याचा एक्सपिरियन्स आहे. त्यांच्या अनुभवातून आपल्याला काय शिकायला मिळतंय आपण ते ऐकूयात.
3: नमस्कार, मैं जॉय थॉमस.

0: युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला.
1: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
2: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
1: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवया
2: उमेद जीवनाची.
1: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30
2: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून
1: उमेद जीवनाची.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून समाचार तसंच 6:05 इंग्रजीतून समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. केंद्रीय पथकाकडून मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना तसंच बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी. राज्यात दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. भारतीय वैमानिक स्मिथ मच्छार यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार जाहीर. यंदाचं विष्णुदास भावे गौरव पदक दिग्दर्शक सई परांजपे यांना घोषित. आणि जालना इथं अवैध शस्त्रविक्री प्रकरणी एकास अटक, 8 पिस्तुलं हस्तगत. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय पथकानं आज मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना तसंच बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील या पथकात सुनील कुमार दुबे, डॉ जसपाल सिंग आणि डॉ साक्षी भदौरिया यांचा समावेश होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देमणी शिवारात विलास शिंदे यांच्या शेतातील करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून पथकानं संवाद साधला. कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग, जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांच्यासह स्थानिक प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. जालना जिल्ह्यात या पथकानं अंबड तालुक्यातल्या किणगाववाडी इथं उदल हरिचंद शिहिरे, शिवलाल गांगे, बालचंद गांगे तसंच जामखेड इथं संतोष गुरुके यांच्या पिकाची पाहणी केली. बदनापूर तालुक्यातल्या नाणेगाव इथंही पथकानं पीक परिस्थितीचा आढावा घेतला. गल्हाटी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सिंचनाची अडचण आणि मासेमारीवर अवलंबून असलेल्या 106 कुटुंबांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. यावेळी आमदार नारायण कुचे, राज्याचे कृषी सचिव परिमल सिंग, जिल्हाधिकारी अशिमा मित्तल आदी उपस्थित होते. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील जातेगाव फाटा आणि अर्धमसला परिसरातील शिवारात भेट देऊन तूर, कापूस, ऊस आणि तुतीच्या शेतांची पाहणी करून सद्यस्थिती जाणून घेतली. पथकासोबत यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे उपस्थित होते. हे केंद्रीय पथक उद्याही बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहे. पाहणी पूर्ण झाल्यानंतर उद्या दुपारी पथकाची जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. दुष्काळ निश्चितीच्या निकषांबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेत 20% निकष शिथिल करून पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला.

0: झाला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथं ही माहिती दिली. तक्रारी प्राप्त झालेल्या 18 तालुक्यांमध्ये 20% ग्राउंड ट्रुथिंग अर्थात प्रत्यक्ष पडताळणी करून त्याचाही दुष्काळी यादीत समावेश करण्याबाबत विचार केला जाणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. राज्यात आतापर्यंत सुमारे 1 कोटी हेक्टर क्षेत्रावरील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित पंचनामे येत्या 4 ते 5 दिवसात पूर्ण करण्याचं नियोजन असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. आज सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर भरणे बोलत होते. विकास प्रकल्पांचा लाभ स्थानिकांना मिळावा अशा पद्धतीने प्रकल्पांची रचना केली जात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सेवा संकल्प अभियान 2026 या उपक्रमाअंतर्गत आज पालघर जिल्ह्यात नागरिकांना शासकीय सेवा योजनांच्या लाभांचं वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. स्थानिकांना विकासात स्थान नसेल तर तो विकास नव्हे विनाश असेल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
1: आमच्याकरता प्रकल्प महत्त्वाचा नाही आहे, आमच्याकरता प्रकल्प महत्वाचा नाही आहे, आमच्याकरता माणसं महत्वाची आहे. जर आपण भूमिपुत्रांना या ठिकाणी जर विकासामध्ये स्थान देणार नाही तर तो विकास असणार नाही, तो विनाश असेल. विकासामध्ये स्थानिकांनाही फायदा मिळाला पाहिजे आणि त्यांच्यापर्यंतही समृद्धी पोचली पाहिजे अशा दृष्टीनं आता प्रकल्पांची रचना आम्ही करतो.
0: विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी माघार घेतली आहे. आज उमेदवारी अर्ज मागं घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळे भाजपचे कौस्तुभ गावडे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालं. काँग्रेसकडून जयंत आसगावकर ही निवडणूक लढवत आहेत. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात 13 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता 41 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली. नवी दिल्लीत जंतर मंतर इथं उद्या होणाऱ्या काँक्रोच जनता पार्टी CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्था, सार्वजनिक सुरक्षा आणि वाहतूक नियमन लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. आंदोलनासाठी किमान 10 दिवस आधी सूचना देणं आवश्यक असताना नियोजित तारखेच्या काही दिवस आधीच सूचना देण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. भारतीय वैमानिक स्मिथ मच्छार यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे. इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्जोग यांनी आज ही घोषणा केली. मच्छार यांच्यावर दुबई ते तेल अवीव या विमान प्रवासादरम्यान सहवैमानिकानं हल्ला केला होता. हा हल्ला मोडून काढणाऱ्या या विमानातल्या 5 प्रवाशांनाही हा शौर्य पुरस्कार प्रदान केला जाईल. दरम्यान कॅप्टन मच्छार यांच्या सन्मानार्थ भारतीय टपाल विभागातर्फे एक विशेष टपाल तिकीट जारी केलं जाणार आहे.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार भारतीय वंशाच्या नवे नेथम नवी पिल्लई यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. $12 लाख इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरीच्या काळात भारतीय तमिळ कुटुंबात 1941 जन्मलेल्या नवी पिल्लई यांना हॉर्वर्ड विद्यापीठातून वकिलीत PhD मिळाली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका, नाट्य प्रशिक्षिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचं 58वं विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर झालं आहे. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्या वतीनं दिला जाणारा हा पुरस्कार येत्या 5 नोव्हेंबरला रंगभूमीदिनी प्रदान करण्यात येणार आहे. साहित्य, नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन अशा विविध क्षेत्रात सई परांजपे यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. लातूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना आणि महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी आज रेणा मध्यम प्रकल्प बर्दापूर परिसरातील प्रकल्प क्षेत्रात प्रत्यक्ष पाहणी केली. अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी महावितरणनं संबंधित विद्युत पंपांची वीज जोडणी तातडीनं खंडित करावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ बास्टेवाड यांनी दिले. जलसंपदा विभागानं प्रकल्प परिसरात गस्त वाढवून अवैध पाणी उपशाला आळा घालण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. शेतकऱ्यांना कर्ज वाटप, कर्ज पुनर्गठन तसंच कर्जमाफीच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवून त्यांना

सर्वतोपरी सहकार्य करण्याचे निर्देश परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिले आहेत. परभणी इथं बँकांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्ह्यात जवळपास 1,60,000 शेतकरी कर्जमाफीच्या कक्षेत असून त्यापैकी 79,218 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर सुमारे 672 कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम बँक स्तरावर जमा झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दसरा दिवाळीसाठी नागरिकांना आनंदाचा शिधा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र सादर केलं आहे. सत्तार यांनी या पत्रात सिल्लोड सोयगाव तालुक्यातल्या दुष्काळी परिस्थितीकडे शासनाचं लक्ष वेधलं. सणासुदीच्या काळात घर खर्च भागवणंही अनेक कुटुंबांसाठी आव्हानात्मक ठरत असल्याचं सत्तार यांनी या पत्रात म्हटलं आहे. जालना शहरात अवैध शस्त्र विक्री करणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. भीमा भाऊराव वाघमारे असं संशयित आरोपीचं नाव असून त्याच्याकडून 6 गावठी पिस्तुलं, 2 ऑटोमॅटिक पिस्तुलं, 1 धारदार खंजीर आणि 9 जिवंत काडतुसं असा 6,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातल्या अन्य 4 संशयितांचा शोध सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह सिंधू यांनी सांगितलं. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं दुभंगलेले ओठ आणि टाळू तपासणी शिबिर घेण्यात आलं. चिकलठाणा जिल्हा रुग्णालयात झालेल्या या शिबिरात 12 बालकांची तपासणी करून शस्त्रक्रिया करण्यात आली. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर विकास करण्यास आणि त्यासाठी 98 वर्षांपर्यंतचा भाडेपट्टा करण्यास शासनानं मान्यता दिली आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा T20 सामना आज रांची इथं सायंकाळी 7 वाजेपासून सुरू होणार आहे. मालिकेत पहिला सामना जिंकून भारत 1-0 आघाडीवर आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. केंद्रीय पथकाकडून मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना तसंच बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी आणि जालना इथं अवैध शस्त्रविक्री प्रकरणी एकास अटक, 8 पिस्तुलं हस्तगत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज ऐकूया वर्ल्ड ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ निमित्त स्तनाच्या कर्करोगानंतर पुनर्वसनात फिजिओथेरपीची भूमिका. याविषयी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर रवीना रणदिवे यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं आहे सूरज हंजगे यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोतेहो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, आरोग्य हीच खरी संपत्ती असं आपण नेहमीच म्हणतो, पण जेव्हा आरोग्यावर कर्करोगासारखं मोठं संकट येतं तेव्हा लढा फक्त उपचारांचा नसतो तर पुन्हा आधीसारखं समृद्ध आणि सक्रिय जीवन जगण्याचा असतो. ऑक्टोबर हा जागतिक स्तन कर्करोग जागरूकता महिना म्हणून जगभरात पाळला जातो. कर्करोगाशी सामना करताना संपूर्ण उपचारादरम्यान फिजिओथेरपी ही खूप महत्वाची असते. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत डॉक्टर रवीना रणदिवे. डॉक्टर शारीरिक पुनर्वसनासोबतच रुग्णांचं मानसिक आरोग्य आणि जीवनशैली सुधारण्यासाठी काम करतात. डॉक्टर नमस्कार.
2: नमस्कार मॅम.
1: कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत.
2: धन्यवाद.
1: डॉक्टर, आजकाल वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे कर्करोगावर वेळेत निदान आणि उपचार करणं शक्य झालंय आणि ही खरंच खूप दिलासादायक गोष्ट आहे.
2: बरोबर.
1: पण केमोथेरपी, रेडिएशन किंवा शस्त्रक्रियेसारख्या मोठ्या उपचारांमधून जाताना रुग्णांचं शरीर खूप थकत असतं. या सगळ्या प्रोसेसमध्ये स्नायू कमकुवत होतात आणि काही त्यांना शारीरिक मर्यादा सुद्धा येतात. पण कर्करोगाशी सामना करत असताना संपूर्ण उपचारादरम्यान फिजिओथेरपी ही खूप महत्वाची असते, तर आपण याच विषयी आज बोलणार आहोत. तर माझा सगळ्यात सुरुवातीचा प्रश्न आहे की स्तनाच्या कर्करोगावरील उपचारानंतर रुग्णांच्या शरीरावर कोणते शारीरिक परिणाम जाणवू शकतात आणि अशा रुग्णांच्या पुनर्वसनात फिजिओथेरपीची

0: भूमिका नक्की काय?
1: मॅडम, सर्वप्रथम कर्करोगाचं निधन झाल्यानंतर जेव्हा रुग्ण हा ऑन्कोलॉजिस्टकडे जातो तेव्हा त्यांना कळतं की आपल्याला एकतर शस्त्रक्रिया होणार आहे, रेडिएशन थेरपी किंवा किमोथेरपी, हॉर्मोनल थेरपी, यापैकी एक किंवा एक दोन ट्रीटमेंट तरी त्यांना मिळणार आहेत. तर या दरम्यान कर्करोगाचं निदान झाल्यानंतर जेव्हा रुग्णाला कळतं की आपल्याला एकतर शस्त्रक्रिया किंवा रेडिएशन थेरपी, किमोथेरपी हे उपचार त्यांना दिले जातात, यापैकी एक किंवा एक आणि दोन हे मिळून असे ट्रीटमेंट त्यांना मिळतात. आता प्रत्येक उपचाराचा शरीरावर काही ना काही परिणाम होतो. आता विशेषतः आपण जर शस्त्रक्रिया बघितली तर शस्त्रक्रियेनंतर खांद्यामध्ये वेदना होणे किंवा खांद्याची हालचाल कमी होणे, खांदा वर घेताना त्रास जाणवणे, खांद्याच्या भोवतीचे स्नायू किंवा छातीचे स्नायू टाइटनेस जमा होणे हे या वेदना होऊ शकतात, किंवा स्कार टिश्यू आपण जे म्हणतो किंवा व्रणाची उती तयार होणे त्याच्यामुळे हालचालीत खूप परिणाम होतो, खांदा वर घेतला जाऊ शकत नाही, हे त्रास रुग्णांना होतो.
0: मर्यादा येतात त्यांच्या
1: खूप, त्यांच्या नियमित हालचाली आणि ऑपरेशन नंतर शस्त्रक्रियेनंतर थोडे दिवस त्यांची हालचाल लिमिट होऊन जाते. याच्या व्यतिरिक्त लिम्फ इडिमा म्हणून एक असतं की ज्याच्यात तुमचे लिम्फ नोड्स काढले जातात त्यामुळे हाताला सूज येणे, छातीच्या भागात सूज येणे, याच्यामुळे अनेक त्रास रुग्णांना होतात. याशिवाय जेव्हा किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी होते या थेरपीजमुळे थकवा अतिशय प्रमाणात हा रुग्णांना होतो, त्यांची शारीरिक क्षमता कमी होते, स्नायूंमधली ताकद कमी होते आणि यामुळे दैनंदिन जीवनातील ज्या त्यांच्या हालचाली असतात, बेसिक त्या त्यांच्या रुटीनमधल्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात त्याला पण खूप जास्त लिमिटेशन येते. आता या सगळ्यामध्ये फिजिओथेरपीचा एक खूप मोठा रोल आहे. फिजिओथेरपीच्या प्रथम त्याची पायरी आहे ती म्हणजे तपासणी. तर आम्ही तपासणीत काय करतो तर आम्ही तुमचं हालचाल तपासतो, तुमच्या खांद्यांची हालचाल तपासतो, तुमच्या स्नायूंची ताकद तपासली जाते आणि तुमचं श्वासोश्वासाची प्रक्रिया कशी आहे ही तपासली जाते आणि या तपासणीच्या नुसार तुमचा सगळा पुनर्वसनाचा आराखडा आम्ही तयार करतो आणि तो आराखडा खूप डिटेलमध्ये प्लॅन केलेला जातो आणि सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पूर्ण मार्गदर्शन हे फिजिओथेरपीने होऊन पेशंटचा फक्त हात किंवा खांदा वर नेणे एवढाच गोल न ठेवता तो त्याच्या दैनंदिन जीवनात त्याच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आत्मविश्वासाने पुन्हा कसा करू शकेल याच्यावर आमचा जास्त भर राहतो.
0: म्हणजे एकूणच ज्या हालचालींवर मर्यादा आलेली असते किंवा एकूणच जो त्रास होत असतो त्यातून त्यांना लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी फिजिओथेरपी ही खूप महत्वाची असते. आता डॉक्टर, या उपचारानंतर किंवा एकदा निदान झाल्यानंतर फिजिओथेरपीस्टचा सल्ला घेण्याची योग्य वेळ कोणती आहे नक्की?
1: फिजिओथेरपीसाठी उपचार पूर्ण होईपर्यंत थांबण्याची गरज नाही आहे. उलट रुग्णाची जेव्हा शस्त्रक्रिया, उपचारांची पद्धत आणि वैद्यकीय स्थिती ही लक्षात घेऊन फिजिओथेरपी उपचारांच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपण सुरू करता येते. तर जेव्हा रुग्णाचं निदान होतं आणि त्याला कळतं की आता आपल्याला शस्त्रक्रिया आहे किंवा कोणतीही ट्रीटमेंट सुरू होणार आहे, त्याआधीच रुग्ण हा फिजिओथेरपिस्टकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊ शकतो आणि समजून घेऊ शकतो की आता पुढे जी आपल्याला ट्रीटमेंट होणार आहे त्याचा आपल्या शरीरावर कसा बदल घडणार आहे, आपल्या शारीरिक क्षमतेमध्ये काय काय बदल होणार आहेत आणि त्यानुसार फिजिओथेरपिस्टही पूर्ण मार्गदर्शन त्या रुग्णाचे करतात. या व्यतिरिक्त त्यांना त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी पूर्व तयारी केली जाते की असे असे उपचार आहेत, ह्या तुमची शारीरिक बदल घडणार आहेत आणि थोडेसे व्यायाम म्हणजे तुमची आत्ता पूर्व तयारी कशी असली पाहिजे, उपचारांपूर्वी तुमची शारीरिक हालचाल कशी असली पाहिजे याच्यावर थोडंसं मार्गदर्शन केलं जातं. श्वासोश्वासाचे व्यायाम थोडेफार शिकवले जातात. याने काय होतं की उपचारापूर्वी व्यायाम सुरू केलेत पेशंटनी तर पेशंटची तयारी आहे ऑलरेडी की आता मला हे व्यायाम पुढे जाऊन देखील करायचे आहेत आणि एक सवय निर्माण होते त्या पेशंटमध्ये.
0: मेंटली तयारी करणं, कारण पुनर्वसन हा शब्द मला अगदी बरोबर वाटतो, कारण शारीरिक गोष्टींबरोबर मानसिक आरोग्य सुद्धा त्यांचं स्टेबल असणं हे खूप महत्वाचं वाटतं सगळ्या प्रोसेसमध्ये.
1: येस, सो जेव्हा आपण शस्त्रक्रिया किंवा कोणताही उपचार सुरू व्हायच्या आधी जेव्हा त्यांना फिजिओथेरपीचा गायडन्स देतो, जेव्हा ती शस्त्रक्रिया होते किंवा किमोथेरपी रेडिएशन थेरपी सुरू होते आणि नंतर पेशंट येतो तेव्हा त्याला नव्याने आपल्याला फिजिओथेरपीची ओळख द्यायला लागत नाही. सो तो बऱ्यापैकी तयार असतो, त्याचा विलिंगनेस असतो पार्टिसिपेट करण्यासाठी आणि मग जेव्हा तो सहभागी पूर्णपणे होतो तेव्हा त्यांना फायदा हा अधिकाधिक होतो. याच्या व्यतिरिक्त मला अजून एक आवर्जून सांगायला आवडेल की रुग्णांनी इंटरनेटवर शोधून व्यायाम नाही करावे, कारण का त्याच्यातून फायदा खूप कमी आणि तोटा जास्त होणार आहे.
0: चुकीच्या पद्धतीचं
1: मार्गदर्शन घडू शकतो आणि प्रत्येक रुग्ण वेगळा असल्यामुळे प्रत्येकाचा त्रास वेगळा असू शकतो, पण जनरली इंटरनेटवर एक साच्यातलेच व्यायाम सांगितले जातात तर ते प्रत्येकासाठी लागू होणार नाहीत. आणि अजून एक समज हा रुग्णांमध्ये असतो की मला अजून काही त्रास नाही होते,

0: जरी निदान झालंय, शस्त्रक्रिया झालीय तर मला फिजिओथेरपीची गरज नाही, असं नाही आहे. जितक्या योग्य वेळी जितक्या लवकर ते फिजिओथेरपीचा गायडन्स सुरू करतील तितकं त्यांचं दैनंदिन जीवन सुरळीत होईल, लवकरच सुरळीत होईल आणि त्यांचं रिकव्हरी ही पटकन होईल.
1: पुढेच डॉक्टर, आता तुमच्या बोलण्यावरून वाटलं की सोशल मीडियामुळे आज नको त्या गोष्टी आपण इतके आत्मसात करतो आणि आजारासंदर्भात खरं तर या गोष्टी नाही आपण फॉलो केल्या पाहिजेत. तज्ञांचा सल्ला या सगळ्या एकूण प्रोसेसमध्ये खूप महत्वाचा ठरतो. आता डॉक्टर, शस्त्रक्रियेनंतर हाताची हालचाल कमी होणं किंवा खांदा

0: खरं तर या गोष्टी नाही आपण फॉलो केल्या पाहिजेत. तज्ञांचा सल्ला या सगळ्या एकूण प्रोसेसमध्ये खूप महत्वाचा ठरतो. आता डॉक्टर, शस्त्रक्रियेनंतर हाताची हालचाल कमी होणं किंवा खांदा आखडणं याविषयी तुम्ही मगाशी सांगितलं, तर यासाठी फिजिओथेरपी कशी मदत करते?
1: तर आता मॅडम, शस्त्रक्रियेनंतर वेदना, जखमेभोवतीचा ताण किंवा हालचालीची भीती यामुळे रुग्ण हात कमी वापरू लागतो आणि त्यामुळे खांद्याची हालचाल आणखी कमी होऊ शकते. तर याच्यात प्रथम फिजिओथेरपिस्ट काय करतात की तुमच्या हाताची आणि खांद्याची हालचाल तपासतात की कोणत्या दिशेने तुमची हालचाल रेस्ट्रिक्टेड आहे किंवा लिमिटेड आहे. म्हणजे तुम्हाला उदाहरणार्थ पुढे हात घ्यायला त्रास होतोय का, बाजूने हात उचलायला त्रास होतोय का, मागे घेताना त्रास होतोय का, बाहेर वळवताना त्रास होतोय. तर या हालचालीच्या आधारावर, या तपासणीच्या आधारावर आणि प्रत्येक रुग्णाच्या स्थितीच्या अनुसार तो प्लॅन, त्यांचा ट्रीटमेंट प्लॅन बनवला जातो. आता ट्रीटमेंट खांद्यासाठी कशी राहते की सुरुवातीला जसं नवीन नवीन जेव्हा शस्त्रक्रिया होते तेव्हा टाके ओले असतात तर वेदना जास्त असतात रुग्णाच्या, तर तेव्हा फिजिओथेरपिस्टच्या मदतीने आणि रुग्णाच्या स्वतःच्या ताकदीने, हे दोघांच्या ताकदीने मिळून आपण हाताची हालचाल सुरू करतो. मेनली त्याच्यात आधी फिजिओथेरपिस्ट जास्त मदत करतात, पण हळूहळू जसे टाके बरे होत असतात किंवा वेदना कमी होत आहेत आणि रुग्णाच्या स्नायूंची ताकद वाढत आहे तेव्हा हळूहळू पेशंट स्वतः हात त्यांचे वर उचलू शकतात. तर हा झाला फक्त हालचालीचा भाग. इव्हेंच्युअली आपण त्यांना पूर्ण हात वर घेण्यासाठी प्रोत्साहित करतो. याच्या व्यतिरिक्त मानेचे जे स्नायू आहेत, जे छातीचे स्नायू आहेत आणि जे खांद्याचे स्नायू आहेत हे टाईट झालेले असतात, तर त्याच्यासाठी त्यांचे स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस, थोडीशी त्यांना तिथे थोडासा जेंटल नेकसाठी जर स्ट्रेच आणि मसाज दिला तर ते थोडंसं त्यांचं टेन्शन त्या मसल्समधलं रिलीफ करतं, त्याच्यातून हालचाल अजून जास्त वाढते. याच्या व्यतिरिक्त काही काहींना स्कार तयार होतो किंवा व्रण हात तयार होतो, तर त्याच्यासाठी पण एक वेगळं मॅनेजमेंट आहे. त्याच्यासाठी थोडेसे मनुअर टेक्निक्स असतात फिजिओथेरपीमध्ये जे दिले जातात की ते स्कार न तयार होता किंवा जर आता तयार झालेला आहे तो स्कार टिश्यू तर त्याची मॅनेजमेंट एक वेगळी असते. सो त्याचं वेगळ्या पद्धतीचं एक मार्गदर्शन केलं जातं.
0: एकंदरीतच असं वाटतं ना की सगळ्याच गोष्टींसाठी फिजिओथेरपी हे खूप महत्वाचे, कारण यामुळे रुग्णांचा कुठेतरी मानसिक स्वास्थ्य पण त्यामुळे सुधारू शकतं आणि जो लागणारा वेळ आहे तो निश्चितच त्यांचा कालावधी कमी होऊ शकतो आणि ते लवकर बरे होऊ शकतात. आता डॉक्टर, तुम्ही मगाशी लिम्फेडिमा बद्दल सांगितलं, तर याविषयी अजून काय सांगाल? म्हणजे हाताला येणाऱ्या सुजेच्या नियंत्रण आणि काळजी याचा उपयोग कसा होतो?
1: तर सर्वप्रथम लिम्फेडिमा म्हणजे शरीरातील लसिका द्रवाच्या निचऱ्याची प्रक्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे हात किंवा हाताच्या काही भागात द्रव साचून सूज येणे, तर याला लिम्फेडिमा म्हणतात. पण त्याआधी आपण हे समजून घेऊया की हातावर येणारी प्रत्येक सूज ही लिम्फेडिमा नाही आहे. सो जेव्हा सूज येते तेव्हा रुग्णाने आपल्या फिजिओथेरपिस्टकडे जाऊन किंवा कॅन्सर तज्ञांकडे जाऊन ती दाखवून तपासून घेणे हे महत्वाचे आहे. पण जर लिम्फिडिमा असेल तर फिजिओथेरपीमध्ये सुजेचे प्रमाण आणि स्वरूप आपण तपासून त्यानुसार उपचार करतो. यामध्ये संपूर्ण सूज नियंत्रण उपचार पद्धती म्हणजे कम्प्लीट डीकंजेस्टिव्ह थेरपी वापरली जाऊ शकते. आता कम्प्लीट डीकंजेस्टिव्ह थेरपीमध्ये मॅन्युअल लिम्फॅटिक ड्रेनेज हे येतं, त्याच्यानंतर कम्प्रेशन थेरपी येतं, एक्सरसाइजेस येतात जे लिम्फ नोड्सनी नसल्यामुळे जी सूज तयार झाली आहे ती सूज कमी करण्यासाठी व्यायाम असतात आणि त्वचेची काळजी घेणे, हे चार स्वरूप मेन त्या कम्प्लीट डी कंजेस्टिव्ह थेरपीमध्ये येतात. तर थोडंसं अधिक त्याची माहिती द्यायची, मध्ये त्वचेची योग्य निगा राखायची, सौम्य लसिका प्रवाह वाढविणाऱ्या हालचाली आपण करायच्या, आवश्यकतेनुसार विशेष मालिश पद्धती म्हणजे जे मी लिम्फॅटिक ड्रेनेज बोलले, पण अगेन हे घरी नाही करायचंय, हे फिजिओथेरपीची स्पेशल टेक्निक आहे जी एकदम सायन्सनी बॅकअप केलेलं आहे या टेक्निक्सला. सो घरच्या घरी मालिश करणे हे योग्य नाही. आणि दाब देणारी पट्टी किंवा वस्त्र आणि व्यायाम यांचा समावेश असतो डीकंजेस्टिव्ह थेरपीमध्ये. यासोबत रुग्णाला स्वतःच्या हाताची काळजी कशी घ्यायची आणि सूज वाढू नये यासाठी कोणती खबरदारी घ्यायची हेही शिकवले जाते. तर रुग्णाला स्वतःच्या हाताची त्वचा ह्याची निगा राखायची असते आणि इन्फेक्शनची लक्षणे काय आहेत किंवा हातात अंगठी घालत आहेत किंवा कपडे टाईट होत आहेत याकडे रुग्णांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे, कारण का हेही साइन्स लिम्फेडिमाचे आहेत. तर आपण जेव्हा लिम्फेडिमा होतो किंवा जर एक पेशंट असेल ज्याला रिस्क आहे लिम्फेडिमा होण्याची, काळजी आधी न घेतली गेलीये, व्यायाम नाही नियमितपणे केले आणि सूज आता वाढती असं दिसतंय हातावर, तर आपण विशेषतः सांगतो की तुम्ही तुमच्या त्वचेकडे लक्ष द्या. बीपी मॉनिटर करताना त्या हातावर तुम्ही मॉनिटर करू नका. अंगठी, बांगडी हे दागिने तुम्ही त्या हातात घालू नका, कारण का ते कोणत्याही वेळी जर सूज वाढली अचानक

0: तर ते टाईट होऊन तो रुग्णांना त्रास जास्त होऊ शकतो. हे म्हणजे डेली बेसिक गोष्टी आहेत, पण ह्याकडे दुर्लक्ष झालं तर अधिक वेदना त्या रुग्णाला होऊ शकतात.
1: पण आता तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्यामध्ये जर काळजी व्यवस्थित नाही घेतली किंवा चुकीच्या पद्धतीने आपण घरच्या घरी तज्ञांचा सल्ला न घेता उपचार घेतले तर या सगळ्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच या सगळ्या प्रोसेसमध्ये डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा.
0: बरोबर.
1: आता डॉक्टर, रेडिओथेरपी किंवा केमोथेरपी नंतर जाणवणारा थकवा, अशक्तपणा किंवा शारीरिक हालचालींमध्ये ज्या मर्यादा येतात त्यामध्ये फिजिओथेरपीची भूमिका पुन्हा एकदा सविस्तरपणे काय सांगा.
0: तर कर्करोगावरील उपचारानंतर जाणवणारा हा जो थकवा असतो तो नेहमीच्या थकव्यापेक्षा खूप वेगळा असू शकतो आणि त्यामुळे रुग्णाची दैनंदिन कामे करण्याची क्षमता कमी होऊ शकते. तर अशा वेळी पूर्ण विश्रांती घेण्याऐवजी रुग्णाच्या क्षमतेनुसार आपण हळूहळू शारीरिक हालचाल वाढवणे महत्वाचे असते. तर फिजिओथेरपिस्ट सुरुवातीला आम्ही श्वसनाचे व्यायाम देतो, कारण का सगळ्यात पहिले जर आपण कुठली ट्रीटमेंट घेत असू, कुठला उपचार घेत असतो, तेव्हा आपल्या श्वासोश्वासामध्ये बदल होतात. तर योग्य श्वासोश्वासाची पद्धत काय आहे ती शिकवली जाते. रोजच्या जीवनात जेव्हा ते आता हालचाल करत आहे ट्रीटमेंट नंतर जर थकवा आहे तर श्वासोश्वासाने ते रिकव्हर करू शकतात. तो थकवा
1: महत्वाच्या गोष्टी
0: हो, म्हणजे जी श्वासोश्वासाची पद्धत आहे, नाकातून श्वास घेते, तोंडातून फुंकर मारणे, ही एक सोपा व्यायाम आहे. त्या व्यायामाची रुग्णांना खूप जास्त मदत होते. या व्यतिरिक्तच आपण श्वासोश्वासाच्या व्यायामाव्यतिरिक्तच सौम्य हालचाली आपण शिकवतो आणि हलके स्नायू बळकटीकरणाचे व्यायाम देऊ शकतो आणि नंतर चालणे किंवा इतर सहनशक्ती वाढवणाऱ्या हालचाली हळूहळू वाढवत येतात. तर हे सगळं टप्प्याटप्प्यामध्ये होतं मॅडम. आधी सौम्य हालचाली आपण का करतो, कारण का तिथलं रक्तप्रवाह व्हायला पाहिजे. सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे बसून जेव्हा पेशंट राहतो थकव्यामुळे किंवा खूप वेळ झोपून राहतो, आराम करतो, शस्त्रक्रिया असू दे किंवा दुसऱ्या रेडिएशन थेरपी किमोथेरपी असू दे, तेव्हा पावलांची हालचाल करणं, म्हणजे आपण त्याला अँकल पंप्स म्हणतो, त्याच्यातून रक्तप्रवाह जास्त होतो आणि सूज जमा होत नाही पायांमध्ये. सो दॅट जरी हाताची शस्त्रक्रिया झाली असेल तर तो पेशंट उठून चालू तरी शकतो, थोडंफार त्याची हालचाल राहू शकते. बेसिक आपल्या टॉयलेट ऍक्टिव्हिटीज ज्या असतात त्या तो रुग्ण व्यवस्थितपणे करू शकतो.
1: कुणावर अवलंबून न
0: राहता
1: स्वतः गोष्टी करता येणं ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट वाटते.
0: बरोबर. तसेच आपण ऊर्जा जपून वापरायची, हे कसं करायचं हेही शिकवतं. आता उदाहरणार्थ दोन लेडीज आहेत, एक आहेत ज्या हाऊसवाईफ आहेत आणि एक आहेत ज्या प्रोफेशनली ऑफिसमध्ये काम करतात. आता हाऊसवाईफ ज्या आहेत त्यांना जर किचन मधलं भरपूर काम करायचं असेल आणि आता या ट्रीटमेंटमुळे सगळा थकवा आहे, आजारामुळे थकवा आहे, तर त्यांनी एक भाजी जर करायची असेल तर दोन तीन वेळा फ्रीजकडे जाणं, वरच्या कप्प्यातून सामान घेणं, खालच्या कप्प्यातून सामान घेणं, हे जर ब्रेक करून ऍक्टिव्हिटीज बराच वेळ करत राहिला तर थकवा अधिक जाणवतो. पण एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक, म्हणजे तुम्ही आधी प्रायोरिटाईज करायचं की आपल्याला काय काय सामान हवंय, ते टप्प्याटप्प्यात आधीच गोळा करून आणि मग ते काम करणं, याच्यात तुमची एनर्जी खूप सेव्ह होते. तर याचंही मार्गदर्शन फिजिओथेरपीमध्ये दिलं जातं. आणि याच्या व्यतिरिक्त जसं मी आधी सांगितलं तसं चालणे किंवा थोडंसं एरोबिक ऍक्टिव्हिटीकडे हळूहळू जसं जसं त्यांचं रिकव्हरी फेस पुढे जाईल या गोष्टी पण सतत करत राहणे त्यांना थकव्यापासून आणि त्याच्या साईड इफेक्ट्स पासून थोडंसं हेल्प करू शकतं.
1: डॉक्टर, एकंदरीतच तुमच्या बोलण्यावरून असं मला वारंवार जाणवतं की शारीरिक गोष्टी कव्हर होण्याबरोबरच मानसिक आणि त्यांची एकूणच जीवनशैली चांगली राहावी यासाठी सुद्धा फिजिओथेरपी ही खूप महत्वाची वाटते.
0: बरोबर.
1: आता तुम्ही जे सांगितले ते व्यायाम प्रत्येकासाठी वेगवेगळे असू शकतात का?
0: होय मॅडम, प्रत्येक रुग्णासाठी व्यायाम एकसारखे असतील असेच नाही, कारण प्रत्येकाची शस्त्रक्रिया, उपचारांची पद्धत, वय, शारीरिक क्षमता, वेदना किंवा खांद्याची हालचाल, स्नायूंची ताकद आणि सूज यामध्ये फरक असतो. आम्ही जेव्हा तपासणी करतो आणि सगळी त्यांची हिस्ट्री घेतो त्याच्यात आम्ही त्यांना अजून काही जीवनशैलीचे आजार आहेत का हेही तपासतात. काही पेशंट्सना डायबिटीज असू शकतो, काहींना नसू शकतो, तर त्यांच्यात त्यांची प्रगती वेगळी, त्यांचा ट्रीटमेंट प्लॅन वेगळा, तर ह्या गोष्टींचाही खूप फरक पडतो. त्यामुळे एका रुग्णाला योग्य ठरणारा व्यायाम दुसऱ्या रुग्णाला त्याच प्रकारे योग्य असेलच असे नाही होत. म्हणूनच फिजिओथेरपिस्ट रुग्णाची तपासणी करून त्याच्या गरजेनुसार वैयक्तिक पुनर्वसन आराखडा तयार करतो. जसं मी आधी सांगितलं तसं गृहिणीचं काम वेगळं राहतं, ऑफिस गोईंग व्यक्तीचं काम वेगळं राहतं, एका पोलीस वुमनचं काम वेगळं राहतं. तर प्रत्येकाच्या जीवनशैलीनुसार आपण त्यांना व्यायाम देतो की एखाद्याला बसूनच राहायचं आता कामावर 8 तास, त्याची क्षमता कशी वाढवायची, तिथे त्याने काय काळजी घ्यावी लागेल, त्यांचं मार्गदर्शन वेगळं. एखादा टीचर आहे त्यांना उभं राहावं लागत आहे, त्यांचं मार्गदर्शन वेगळं. त्यांच्या व्यायाम जे आम्ही करून घेतो ते वेगळ्या प्रकारचे राहतात. तर तुमचं प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक रुग्णाचं

0: चा हा एक वेगळा प्रोटोकॉल असतो. फक्त काही साम्य असतं की ब्रीदिंग एक्सरसाइजेस, काही ताकद वाढीचे व्यायाम वगैरे, हे साम्य असतं.
1: आता व्यायामाविषयी तुम्ही सांगितलं तर व्यायाम करताना रुग्णांनी कोणती काळजी घेतली पाहिजे आणि कोणते व्यायाम किंवा हालचाली टाळल्या पाहिजे?
0: तर सर्वप्रथम व्यायाम करताना वेदना सहन करून किंवा जबरदस्तीने हालचाल करण्यापेक्षा शरीराचे संकेत लक्षात घेणे महत्वाचे आहे. सुरुवातीला अति ताण देणारे, अचानक किंवा जोराचे व्यायाम, तसेच डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टने परवानगी न दिलेले व्यायाम किंवा जड वजन उचलणे, हे तर निश्चितच पेशंटने टाळायला पाहिजे. शस्त्रक्रियेची जी जखम, ती जर पूर्णपणे भरलेली नसेल तर त्या भागावर अनावश्यक ताण देऊ नये. किंवा व्यायाम करताना अचानक वेदना होत असतील, सूज वाढत असेल, चक्कर येत असेल, असामान्य दम लागत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल, तर तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यायला पाहिजे. उद्देश हा आपल्या शरीराला थकवणे नसून हळूहळू शरीराची क्षमता वाढवणे हा आहे. आता असं होतं रुग्णांमध्ये की काल माझा हात पूर्णपणे वर गेला मॅडम, पण आता दुसऱ्या दिवशी पेशंटला खूप वेदना आहेत, पण आपण या जोरावर नाही राहू शकत की काल पूर्णपणे वर गेला, काल मी 1 किलोमीटर चालले म्हणून मी आज तेवढं केलंच पाहिजे,
1: क्षमता नाही
0: राहील असं सांगू शकत नाही. कारण का किमोथेरपीमध्येही असं होतं की दर किमोथेरपी नंतर वेगवेगळे त्रास काही रुग्णांना होऊ शकतात,
1: प्रत्येक वेळेस आणि याचा अनुभव सुद्धा
0: वेगळा असू शकतो. बरोबर, तर त्या जोरावर नाही जायचंय. आपल्याला आपला शरीराचे संकेत समजून घेणे हे खूप महत्वाचे आहे, पण एक नियमित कमीत कमी तरी सौम्य हालचाली आणि चालणी हे तरी केले पाहिजे.
1: बरोबर. आता डॉक्टर, या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये बरे होत असलेल्या रुग्णांच्या मानसिक आरोग्यावर आणि खरं तर आत्मविश्वासावर नियमित शारीरिक हालचालींचा काय परिणाम होऊ शकतो आणि रुग्णांच्या कुटुंबियांनी या सगळ्या काळात त्यांना मदत कशी केली पाहिजे?
0: नियमित आणि योग्य प्रमाणातील शारीरिक हालचालींमुळे रुग्णाला स्वतःच्या शरीरावर पुन्हा नियंत्रण मिळवत असल्याची भावना निर्माण होते आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढतो, त्यांचा दैनंदिन कामे करण्याची क्षमता सुधारते आणि उपचारानंतरच्या जीवनाकडे एक सकारात्मक पद्धतीने पाहण्याचा दृष्टिकोन होऊन जातो. आणि कुटुंबाची मदत जर आपण म्हटलं तर कुटुंबीय त्यांना त्यांच्या डेली क्रिया आहेत त्यांच्या, त्या प्लॅन करण्यात मदत करू शकतात, डॉक्टरची अपॉइंटमेंट प्लॅन करण्यात मदत करू शकतात, किंवा त्यांच्यावर त्यांच्या बॉडीमध्ये काय चेंजेस झालेत याच्याकडे लक्ष न देता ते आधीच्यासारखे जसे आहेत तसंच त्यांना ट्रीट करायचं. आपण त्यांना वागणुकीतून वेगळं काही जाणवून द्यायचं नाही, किंवा असंही करायचं नाही की तू बस, तुला आता कॅन्सर डिटेक्ट झालं, तू एका जागी बस, आम्ही सगळं करतो, असं नाही करू द्यायचं. त्याचा स्वावलंबीपणा, त्याच्या त्याच्या जे दिनचर्या आहेत त्या त्यांना नक्कीच करू द्यायला पाहिजेत. हळूहळू त्याच्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे.
1: आणि ही खरं तर खूप महत्वाची गोष्ट मला यासाठी वाटते ना की कुटुंबियांचा या सगळ्या भूमिका खूप महत्वाची वाटते, कारण तो पेशंट तितका लवकर कव्हर होऊ शकतो आसपासच्या परिस्थितीमुळे.
0: बरोबर मॅडम.
1: आता कार्यक्रमाच्या शेवट्याकडे आपण वळतोय, तर जाता जाता आपल्या रुग्णांना आणि कुटुंबियांना काय संदेश द्याल?
0: माझा संदेश एवढाच असेल की स्तनाच्या कर्करोगाच्या निदानानंतर हे निदानच तुमचं सर्वस्व बनवून देऊ नका. तुमचं दैनंदिन जीवन तसंच चालू कसं राहील याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या आणि कोणतेही संकेत असतील त्याला दुर्लक्ष तुम्ही करू नका. आपल्याकडे आता खूप सुविधा आहेत उपलब्ध, जसं की फिजिओथेरपी आहे, तुमचे ऑन्कोलॉजिस्ट आहेत, ह्या वेगवेगळ्या वेदनारहित ट्रीटमेंट पण भरपूर आहेत, तर त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि कुठलीही मदत घ्यायला संकोच करू नका.
1: एकूणच डॉक्टर, कर्करोगावरील उपचारानंतर केवळ आजारातून बाहेर पडणं पुरेसं नाहीये, तर आधीसारखं सामान्य उत्साही आणि सक्रिय जीवन जगण्यासाठी फिजिओथेरपी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य पुनर्वसन हे किती महत्वाचं आहे हे तुम्ही सांगितल्यामुळे आज लक्षात आलं. आज वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, स्तनाच्या कर्करोगाशी लढा देताना योग्य वैद्यकीय उपचारांसोबतच नियमित फिजिओथेरपी आणि कुटुंबियांची प्रेमळ साथ रुग्णाला पुन्हा आत्मविश्वासानं उभं राहण्यास मदत करते. आजच्या या माहितीपूर्ण संवादानं तुमच्यातील अनेकांना नक्कीच नवा आत्मविश्वास आणि मार्ग मिळाला असेल. याबरोबरच स्वस्थ भारत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. नमस्कार.
2: स्वस्थ भारत या कार्यक्रमात वर्ल्ड ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ निमित्त स्तनाच्या कर्करोगानंतर पुनर्वसनात फिजिओथेरपीची भूमिका याविषयी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर रवीना रणदिवे यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सूरज अंजगे यांनी. सादर करते धीरज केदारी.

0: स्वस्थ भारत हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला.
1: फ्रेंड्स, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 राज्यस्तरीय युववाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शक प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 राज्यस्तरीय वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण ऐकू शकाल कला अध्यापिका आणि यशस्वी उद्योजिका मिताली पियुष जिंतूरकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आणि साहित्यिका शैलजा वसेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
3: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
2: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवया
3: उमेद जीवनाची.
2: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30
3: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून
2: उमेद जीवनाची.

0: श्रोते हो, त्वचेवर दिसणारा कुठलाही डाग हा सौंदर्याचा प्रश्न असतो की आरोग्याचा? त्वचा विकाराची लक्षणं आणि कारणं कोणती? त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून। तेव्हा श्रोते हो, आरोग्य दर्पण या लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30। एसटीडी कोड आहे 022। आणि हो, त्याआधी ऐकूया अजय शेलार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात। मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही।
1: नमस्ते छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत।
2: गप्पा, अरे पण आपण कोण आहोत हे तर आधी सांगायला हवं ना।
3: अरे हो, विसरलोस बरं का। आम्ही आहोत संस्कृती स्कूल उंड्रीचे।

जरूर ऐका गंमत जम्मत कार्यक्रम रविवारी अर्थात 11 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते सुमित श्रीबाद.

श्रुतेहो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांची

0: मुलाखत.
1: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
0: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ
2: सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: आवडता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईटवर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र यानंतर ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करायचा राज्य सरकारचा निर्णय. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. या गाड्या आणि मेट्रो स्थानकही पूर्ण बंद करू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. यंदाच्या विष्णुदास भावे गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक साई परांजपे यांची निवड. आणि भारतीय वंशाच्या नवे नेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकानं आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देमणी शिवारात पाहणी केल्यानंतर बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या जातेगाव फाटा आणि अर्धमसला परिसरातल्या शिवारात भेट देऊन पिकांच्या परिस्थितीची पाहणी केली. या दौऱ्यात पथकाने तूर, कापूर, ऊस आणि तुतीच्या शेतांची पाहणी करून सद्यस्थिती जाणून घेतली. या पथकानं अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या टाकळी खंडेश्वरी, चिंचोली काळदात या ठिकाणी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. अमरावती विभागातल्या 5 जिल्ह्यांमधल्या दुष्काळी परिस्थितीचा त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. तर वाशिम तालुक्यातल्या सुपखेला, मंगरुळपीर तालुक्यातल्या स्वासिन आणि कोठारी, मनोरा तालुक्यातल्या कुपटा तसंच कारंजा तालुक्यातल्या काळी कारंजा, पानविहीर इथं प्रत्यक्ष शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यापैकी 18 तालुक्यांमध्ये 20% ग्राउंड ट्रूथिंग अर्थात प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करायचा शासनादेश सरकारनं आज जारी केला. या पाहणीनंतर त्यांचाही दुष्काळी यादीत समावेश करण्याबाबत विचार केला जाणार आहे. पीक कर्जमाफीच्या लाभापासून ई केवायसी अभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहेत. पीक कर्जमाफीसाठीचे अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तलाठी आणि ग्रामसेवक घरोघरी जाऊन ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करतील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीतून अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी काही ठिकाणांहून प्रमुख उमेदवारांनी माघार घेतली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीतलं बंड पूर्णपणे शमलेलं नाही. पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी आज माघार घेतली. त्यामुळे भाजपाचे कौस्तुभ गावडे या मतदारसंघात महायुतीचे

उमेदवार असतील हे स्पष्ट झालं. या मतदारसंघातून माजी आमदार दत्तात्रय सावंत, सचिन सानप यांच्यासह अनेक उमेदवारांचं आव्हान महायुतीसमोर आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे उमेदवार असल्याने तिहेरी लढत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात 30 तर पुणे पदवीधर मतदारसंघात 47 उमेदवार रिंगणात आहेत. बड्या नेत्यांनी प्रयत्न करून सुद्धा नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाचे नेते अनिल सोले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्यासमोर त्यांचं आव्हान कायम आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातून इतर 16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं 38 जण निवडणूक लढवतील तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून 4 जणांनी अर्ज मागे घेतल्यानं 26 जण रिंगणात आहेत. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात एकंदर 13 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता 41 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. विधान परिषदेसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीत जंतरमंतर इथं उद्या होणाऱ्या काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नोएडा आणि दिल्लीला जोडणाऱ्या सीमांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. उद्या पहाटे 4 ते दुपारी 2 या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निझामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव 57 मेट्रो स्थानकही आज रात्री 9 वाजल्यापासून बंद राहतील असं दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने कळवलं आहे. काँक्रोच जनता पार्टी आणि इतर विरोधी पक्षांच्या उद्याच्या दिल्लीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला जाणाऱ्या ट्रेन पूर्णपणे थांबवू नयेत आणि मेट्रो स्थानकही पूर्ण बंद करू नयेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी या सेवा नियंत्रित पद्धतीनं सुरू ठेवाव्यात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं सांगितलं. यावर हे संबंधित यंत्रणा पर्यंत पोहोचवू असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. याबाबत योग्य त्या आगाऊ सूचना नागरिकांना द्याव्यात जेणेकरून त्यांना कोणताही त्रास होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, लेखक, दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक सई परांजपे यांना जाहीर झाला आहे. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीकडून हा पुरस्कार दिला जातो. गौरव पदक 30,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नवेनेथेम नवी पिल्लई यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचं नॉर्वेच्या नोबेल समितीनं म्हटलं आहे. 2008 ते 2014 या कालावधीत त्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून कार्यरत होत्या. गुलामगिरीच्या विरोधात उभे ठाकलेले नेल्सन मंडेला यांच्यासह इतरांचा न्यायालयात बचाव करणाऱ्या वकील ते आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रकरणांमध्ये न्यायाधीश म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. 12 लाख अमेरिकी डॉलर इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरीच्या काळात भारतीय तमिळ कुटुंबात 1941 जन्मलेल्या नवी पिल्लई यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि व्यवस्थेत खोलवर गेलेल्या भेदभावावर त्यांनी प्रहार केला. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी कायद्याच्या शिक्षणात PhD केली आहे. 2 दिवस झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज देशातले शेअर बाजार तेजीत राहिले. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचं उत्पन्न वाढ होण्याची शक्यता, अमेरिकेकडून इराणवर हल्ल्याची कमी झालेली शक्यता, कच्च्या तेलाच्या दरात झालेली घट यासारख्या कारणांनी गुंतवणूकदारांनी खरेदीवर जोर दिला. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 879 अंकांची वाढ झाली आणि तो 72,472 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 289 अंकांची वाढ नोंदवत 22,520 अंकांवर बंद झाला. भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी आज ही घोषणा केली. कॅप्टन मच्छार यांच्यासह दुबई ते तेल अवीव दरम्यान विमानातून प्रवास करणाऱ्या इतर 5 जणांनाही हा शौर्य पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
अभिनेता नाना पाटेकर

0: तर यांच्या मृत्यू प्रकरणी गोव्यात पणजी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. नाना पाटेकर यांच्या जवळच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. नाना पाटेकर यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे, त्यामुळे मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट करण्याच्या दिशेनं पोलीस तपास करत आहेत. सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असं आवाहन कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय कौशल्य विभागामार्फत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवलं जात आहे. त्याअंतर्गत सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा या बहुराज्यीय नवोपक्रम स्पर्धेचं आयोजन केलं आहे. 21 सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 17 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. आतापर्यंत महाराष्ट्रातून 3878 स्पर्धकांनी अर्ज केला आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या आदिवासी बहुल भागांमध्ये बालकांचं कुपोषण आणि प्रतिबंध करण्याजोग्या आजारांच्या उद्रेकासंदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं या 3 राज्यांसह केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. कुपोषण आणि प्रशासकीय हस्तक्षेपाच्या अभावामुळे आदिवासी मुलांचे होत असलेले मृत्यू ही अतिशय गंभीर बाब असल्याचं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठाने नोंदवलं. वाहन सारथी, ईडीएआर आणि विमा माहिती ब्युरो यांचे डेटाबेस 4 आठवड्यांच्या आत एकमेकांशी जोडावेत असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र आणि राज्य सरकारांना दिले. वाहन अपघात विम्याची दाव्यांची प्रक्रिया अधिक वेगवान करणं तसंच अपघात, वाहन आणि विम्याचे दस्तावेज एकमेकांशी सामायिक करण्याच्या उद्देशानं हा आदेश न्यायालयानं दिला आहे. लातूर इथं एका खासगी शाळेच्या संस्थापकानं अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पीडित मुलींनी न घाबरता पुढे येऊन माहिती द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल आणि त्यांना सुरक्षेची हमी दिली जाईल असं आश्वासनही पोलिसांनी दिलं. या प्रकरणातल्या आरोपीला पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. पालघर जिल्ह्यात पोलिसांनी 2 स्वतंत्र कारवायांमध्ये 54 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. वसईमध्ये केलेल्या कारवाईत सुमारे 22 लाख तर नालासोपारा इथे 31 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचं खंडणी विरोधी पथकाच्या राहुल राख यांनी सांगितलं. या कारवाईत 5 जणांना अटकही करण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करायचा राज्य सरकारचा निर्णय. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. या गाड्या आणि मेट्रो स्थानकही पूर्ण बंद करू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. यंदाच्या विष्णुदास भावे गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक सई परांजपे यांची निवड. आणि भारतीय वंशाच्या नवेनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे.

प्रणव हरदास आणि सहकारी यांच्या आवाजात स्वच्छ भारत गीत आपण ऐकलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेनुसार संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेला दिशा देणाऱ्या गेल्या काही वर्षातल्या वाटचालीचं विश्लेषण आज आपण करणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत या संकल्पनांच्या माध्यमातून संरक्षण साहित्याचं देशातच उत्पादन, स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास, संशोधन आणि विकासाला चालना आणि खासगी उद्योगांचा वाढता सहभाग यावर भर देण्यात आलाय. त्याचा भारताच्या संरक्षण सज्जतेबरोबरच उद्योग, रोजगार, तंत्रज्ञान आणि निर्यातीवर काय परिणाम झालाय याचा आढावा घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पत्रकार आणि संरक्षण आणि राष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अनय जोगळेकर. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: सर, देशसेवा जनसेवा किंवा जनसेवा ते देशसेवा या संकल्पनेतून संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेकडे पाहिलं जात आहे. मेक इन इंडियामुळे भारताच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये नेमका कोणता बदल घडलाय आणि परदेशातून संरक्षण साहित्य घेणाऱ्या देशापासून ते स्वतःची संरक्षण साधनं विकसित आणि तयार करणाऱ्या देशाकडे भारताची वाटचाल कशी झाली आहे?
2: 2014 साली जेव्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा भारताची जगभरातली ओळख संरक्षण साहित्याचा जगातला सगळ्यात मोठा आयातदार अशी होती. आपल्याला अभिमान असायचं की ही शस्त्रास्त्र आपण फ्रान्सकडनं घेतली, ही रशियातनं घेतली, ही इस्रायलमधनं घेतली, पण त्यातल्या अनेक साध्या गोष्टी आपण बनवू शकायचो नाही. आणि त्यामुळे सरकारने तेव्हा मेक इन इंडिया किंवा आत्मनिर्भर भारत याला संरक्षण क्षेत्रातही प्राधान्य दिलं. त्याच्यामध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. 2014-15 मध्ये भारताचं एकूण संरक्षण क्षेत्रातलं उत्पादन साधारणतः 46,000 कोटी रुपये इतकं होतं. आज 10 वर्ष उलटून गेल्यानंतर ते 1,78,000 कोटींपर्यंत पोहोचलं आहे. जवळपास 4 पट वाढ त्याच्यामध्ये झालेली आहे.

0: देशाच्या संरक्षण क्षेत्राची निर्यात 2014-15 साली जवळपास शून्य होती, ती आता 38,000 कोटींच्या वरती गेलेली आहे. आज देशातली अनेक संरक्षण क्षेत्रातली उत्पादनं भारतात तयार होतात. असं नाही की ती सगळी 100% भारतात बनतात, पण त्यातली अनेक उत्पादनं भारतात त्यांची जोडणी केली जाते, भारतात त्याचा विकास केला जातो आणि त्यामुळे भारत संरक्षण क्षेत्रातील जागतिक स्तरावर एक महत्वाचा देश झालेला आहे. अजून आपल्याला बराच टप्पा गाठायचा आहे, पण ही जी प्रगती आपण 10 वर्षात साधलेली आहे ती विशेष उल्लेख करण्यासारखी.
1: सर, स्वदेशी संरक्षण उत्पादन म्हटलं की लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर, युद्धनौका, क्षेपणास्त्र, तोफा, ड्रोन, विविध इलेक्ट्रॉनिक प्रणाली अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा मोठी श्रेणी डोळ्यासमोर येते. या क्षेत्रात भारतानं कोणती महत्वाची स्वदेशी उत्पादन क्षमता आणि तंत्रज्ञान विकसित केलंय?
0: निश्चितच, जेव्हा आपण संरक्षण क्षेत्र म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये एक प्लॅटफॉर्म, ज्याच्यामध्ये मोठी विमानं, युद्धनौका, क्षेपणास्त्र अशा गोष्टी येतात आणि मग दैनंदिन वापरात खर्च होणारी हत्यारं, याच्यामध्ये बंदुकांच्या गोळ्या आणि बॉम्ब्स आणि या सगळ्या गोष्टी येतात. ज्याला आपण मोठे प्लॅटफॉर्म्स म्हणतो त्याच्यामध्ये आपण सगळ्यात मोठी जर गोष्ट कुठली केली असेल तर LCA तेजस हे आपण पूर्णपणे विकसित केलेलं आहे आणि त्याचा आता आपल्या हवाई दलामध्ये सहभागही झालेला आहे. त्याचप्रमाणे ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर ध्रुव, लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर प्रचंड, ही जी 2 हेलिकॉप्टर आणि ती खास करून भारतामध्ये लेह लडाख सारख्या भागात जिथे समुद्र सपाटीपासून 5,000 मीटर उंचावर तुम्हाला उडावं लागतं तिथेही चांगल्या प्रकारे काम करतात. अर्जुन रणगाडा आता भारतामध्ये पूर्णत्व विकसित करण्यात आलेला आहे. धनुष जी आर्टिलरी गन असेल ती आपण नुसती विकसितच केलेली नाही, त्याची आपण निर्यातही करतोय, पण आता त्याच्या जोडीला जे त्याचे जे वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांच्या अंतर्गत गोष्टी आहेत त्याच्यामध्ये रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम, सीकर्स, या सगळ्यातही भारत आता मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे. नौदलाच्या क्षेत्रात बोलायचं झालं तर INS विक्रांत ही संपूर्णपणे भारतात डिझाईन केलेली आणि तयार केलेली विमानवाहू युद्ध नौका आहेत. याच्याशिवाय वेगवेगळ्या पाणबुड्या असतील, फ्रिजेट्स असतील, डिस्ट्रॉयर असतील, अशा अनेक युद्धनौका आपण भारतात बनवत आहोत. आरिहंत, आरिघात या सगळ्या न्युक्लिअर सबमरीन आता भारतात बनायला लागलेल्या आहेत. अनेक क्षेपणास्त्र याच्यामध्ये ब्रह्मोसचा उल्लेख विशेष करावा लागेल. आकाश अस्त्र, MRSAM ही जी सगळी क्षेपणास्त्र आहेत त्याच्यापैकी अनेक क्षेपणास्त्र आता भारतात बनत आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन आता, कारण युद्धाचं एकूण पोत बदलतं, युद्धाचं स्वरूप बदलतंय, त्याची संपूर्ण इकोसिस्टीम आपल्याला भारतात बनवावी लागेल. ड्रोन, काउंटर ड्रोन, सायबर या सगळ्याचा वापर करावा लागेल, त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत.
1: सर, आत्मनिर्भरतेचा एक महत्वाचा भाग सरकारी संरक्षण कंपन्यांच्या जोडीने खासगी उद्योग किंवा MSME आणि स्टार्टअपचा सहभाग असतो. या क्षेत्रामध्ये खासगी उद्योगांना आणि नव्या कंपन्यांना संधी कशा वाढल्यात आणि त्यातून रोजगार आणि देशातल्या तंत्रज्ञान परिसंस्थेला, इकोसिस्टीम ज्याला आपण म्हणतो, कसा फायदा होऊ शकतो?
0: हा एक मुद्दा आहे. हा संरक्षण क्षेत्रातल्या सगळ्यात मोठ्या क्रांतिकारी बदलांपैकी एक आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर दुर्दैवाने आपण संरक्षण क्षेत्रातला सहभाग हा मुख्यतः सरकारी कंपन्यांपुरता मर्यादित ठेवला होता. खासगी उद्योग सरकारची पिळवणूक करतील, सरकारला योग्य त्या वेळेला शस्त्रास्त्र देणार नाही असा अविश्वास त्याच्यामध्ये होता. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण खासगी क्षेत्राला संरक्षण क्षेत्राच्या उत्पादन क्षेत्रात भागीदार बनवलेलं आहे. पूर्वी ज्या मोठ्या सरकारी कंपन्या आहेत त्याच्यामध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स होती, भारत इलेक्ट्रॉनिक्स असेल, भारत डायनामाइट लिमिटेड असेल, BEML असेल, वेगवेगळे शिपयार्ड, माझगाव शिपयार्ड, कोचीन शिपयार्ड, अशा काही सरकारी कंपन्या होत्या. पण आज खासगी क्षेत्राचा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग झालेला आहे. खासगी क्षेत्राचा संरक्षण उत्पादनातला वाटा 42,000 कोटी रुपयांचा, म्हणजे जवळपास 24% हा वाटा आहे. पूर्वी सरकारी कंपन्यांच्यातही वेगवेगळे डिफेन्स ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड होते आणि त्याची रचना कॉर्पोरेट पद्धतीची नव्हती आणि त्याच्यामुळे त्याला काही शिस्त नव्हती, त्याला काही कार्यशीलता नव्हती. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा केलेल्या आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन खास करून आपल्या तरुणांमधले जे टॅलेंट आहे त्यांच्यामध्ये जे संरक्षण क्षेत्रात योगदान देण्याची क्षमता आहे त्यांना आकृष्ट करण्यासाठी IDEX सारखे उपक्रम सुरू केलेले आहेत. त्याच्यातनं तरुणांचे नवीन कल्पना कृतीत येतील आणि नवीन शस्त्रास्त्र असतील किंवा इतर त्यातलं संपूर्ण इकोसिस्टीमच्या विकासासाठी नाविन्यपूर्णतेवर आधारित संरक्षण क्षेत्रात त्याच्यामध्ये सहभाग घेता येईल. हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्याच्यातनं जवळपास 676 स्टार्टअप्स त्याच्यातून तयार झालेले आहेत. अनेक लघु आणि मध्यम कंपन्यांनी, त्यांच्याकडे क्षमता होती, त्यांनी ही क्षमता आपली दाखवून आपल्या मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे. त्याच्या पलीकडे जाऊन शस्त्रास्त्रांचं डिझाईन करणं आणि त्या डिझाईनवर आधारित त्याचं उत्पादन करणं, कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग करणं, DRDOचा रोल हा मुख्यतः संशोधनाचा असावा आणि उत्पादनाचं काम खासगी क्षेत्राने करावं, अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत. याच्यासाठी संरक्षण क्षेत्र

0: क्षेत्रामध्ये जी खरेदी होती त्यातला बराच मोठा हिस्सा स्थानिक कंपन्यांकडनं किंवा भारतात असलेल्या कंपन्यांकडनं घेण्याचा निर्णय झालेला आहे. त्याचा परिणाम दिसून येत आहे आणि त्याच्यामध्ये खासगी क्षेत्राला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संधी मिळत आहे.
1: अच्छा, संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होणं म्हणजे केवळ फक्त देशासाठी शस्त्रास्त्र तयार करणं नाही, तर भारताला जागतिक संरक्षण बाजारपेठेत निर्यातदार बनवणंही तितकंच महत्वाचं आहे. गेल्या काही वर्षात भारताच्या संरक्षण निर्यातीमध्ये झालेली वाढ आणि मेड इन इंडिया संरक्षण उत्पादनांना मिळणारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ याकडे आपण कसं पाहता?
0: हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, कारण ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतातल्या शस्त्रास्त्रांनी आपली चुणूक दाखवल्यामुळे जगभरात भारताचं नाव अधिक चांगल्या पद्धतीने घेतलं तर त्या खास करून ब्राह्मोसचं संपूर्ण जगात कौतुक होत आहे आणि त्याचा एक टप्पा म्हणून आर्मेनिया सारखे देश असतील किंवा आग्नेय आशियातले फिलिपिन्स, इंडोनेशिया, व्हिएतनाम सारखे देश असतील ज्यांनी मोठ्या प्रमाणावर भारताकडनं संरक्षण क्षेत्रातली खरेदी करायला सुरुवात केलेली आहे. संरक्षण क्षेत्रातली निर्यात जी 686 कोटी रुपये होती मोदी सरकार आलं तेव्हा, ती आता 38,000 कोटीच्या वरती गेलेली आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काही वर्षातच हा आकडा 50,000 कोटी रुपयाच्या वरती कदाचित 1-2 वर्षामध्ये जाईल. आज जगातल्या 80+ देशांना भारत शस्त्रास्त्र आणि संरक्षण सामुग्रीची निर्यात करत आहे. हा खूप मोठा टप्पा आपण गाठलेला आहे.
1: सर, संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचा संबंध संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी पण आहे, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI असेल, ड्रोन मगाशी तुम्ही म्हणालात, सायबर टेक्नॉलॉजी असेल, स्पेस बेस्ड सिस्टीम्स, अवकाश आधारित सिस्टीम्स असतील, ऍडव्हान्स्ड इलेक्ट्रॉनिक्स असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये भारतासमोर कोणत्या संधी आणि त्या जोडीने कोणती आव्हानं आहेत?
0: निश्चितच युद्धाचं स्वरूप खूप मोठ्या प्रमाणावर बदललेलं आहे. पहिलं महायुद्ध बघितलं तर ते खंदकात बसून केलेलं युद्ध होतं आणि म्हणजे त्याच्यात युद्धाची ज्या सुरुवातीला खूप कमी प्रमाणावर शस्त्रास्त्र त्याच्यामध्ये लागायची. आजचं जे युद्ध आहे ते त्याच्या पहिल्या 2-3 दिवसातच अनेक देशांची 25-30% शस्त्रास्त्र संपू शकतात त्याची तीव्रता एवढी वाढलेली आहे. दुसरी गोष्ट झालेली आहे म्हणजे आजचं जे युद्ध आहे ते बियॉन्ड व्हिज्युअल रेंज अशा प्रकारचं युद्ध आहे, म्हणजे 2 विमानांनी एकमेकांना बघायची गरज नाहीये. हे सगळं युद्ध आहे ते सॅटेलाइट, रडार, ड्रोन्स याच्याद्वारे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम कम्युनिकेशन, सेन्सर्स याचा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. आपल्याकडे या सगळ्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कौशल्य किंवा टॅलेंट उपलब्ध आहे, कारण भारत आयटीच्या क्षेत्रात जगभरात भारताचं नाव घेतलं होतं. प्रश्न असा आहे की हे आपल्याकडचं कौशल्य किंवा टॅलेंट संरक्षण क्षेत्रामध्ये कशा प्रकारे वापरता येईल. नुसती शस्त्रास्त्र आयात न करता किंवा विकसित न करता त्या शस्त्रास्त्रांचं सॉफ्टवेअर, वेगवेगळी शस्त्रास्त्र वेगवेगळ्या देशांकडनं घेतलेली, त्यांच्यासोबत बनवलेली ती शस्त्रास्त्र एकमेकांशी संवाद कसे साधू शकतील. इराणचं युद्ध आणि युक्रेनचं युद्ध याच्यामध्ये आपल्याला दाखवून दिलेलं आहे की युक्रेन आणि इराण सारख्या देशांनी त्यांच्याकडे आधुनिक हवाई दल नसताना कशा प्रकारे ड्रोन्स आणि काउंटर ड्रोनचा वापर करून महासत्तांना देखील जेरीस आणलेलं आहे. आपल्यालाही त्याच्यातनं धडा शिकायची गरज आहे आणि मला असं वाटतं की भारत सरकारच्या ते रडारवर आहे आणि या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत.
1: खूपच छान सर. शेवटी आत्मनिर्भर संरक्षण क्षेत्र केवळ संरक्षण मंत्रालय किंवा सैन्याची जबाबदारी नाहीये. सरकार, DRDO सारख्या संस्था, सार्वजनिक उद्योग, खासगी कंपन्या, लघु मध्यम उद्योग आणि स्टार्टअप आणि या जोडीने शैक्षणिक संस्था यांच्यातलं सहकार्य पुढच्या काळामध्ये किती महत्वाचं ठरेल आणि एकूणच भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेकडे आपण कसं पाहता अगदी थोडक्यात?
0: हा अतिशय चांगला प्रश्न आहे, कारण पूर्वी काय व्हायचं, पूर्वी सगळे नवीन शोध लष्करी क्षेत्रामध्ये किंवा संरक्षण दलामध्ये लागायचे आणि मग त्याचा नागरी जीवनात वापर व्हायचा. इंटरनेट हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. आज असं झालंय की जगातल्या मोठ्या आघाडीच्या कंपन्या त्यांचं संरक्षण, त्यांचं जे R&D बजेट आहे, त्यांचं जे नवीन संशोधन आहे ते नागरी जीवनात पहिले येतं आणि मग त्याचा लष्करात वापर होतो. आणि ते करायचं तर भारताची जी लष्करी संशोधन संस्था असतील जसं की DRDO आहे, त्याच्यामध्ये खाजगी मोठ्या कंपन्या अदानी, L&T, टाटा सारख्या जे उत्पादन करणारे आहेत, त्याच्यामध्ये अनेक शेकडो छोट्या कंपन्या आहेत की ज्या त्याचे स्पेअर पार्ट बनवणार आहेत, स्टार्टअप कंपन्या आहेत, यांचं एकमेकांशी असलेलं सहकार्य, यांच्यामध्ये अधिकाधिक कार्यक्षमता आणणं आणि यांच्यामध्ये एक चांगला समन्वय असणं अतिशय महत्वाचं आहे. ते जर असेल तर ते त्याचा देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी खऱ्या अर्थाने उपयोग होतो. सरकारच्या सृजन योजनेमार्फत 15,700 असे कॉम्पोनंट्स आहेत की जे सरकारने ठरवलं की याची खरेदी फक्त भारतीय कंपन्यांकडनंच होतील. लाखो कोटींचे करार हे फक्त भारतीय कंपन्यांसाठी त्याचं बजेट राखून ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की देशामध्ये अंतर्गत ज्या छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्या आहेत त्यांना त्याच्या ऑर्डर मिळतात, जे स्टार्टअप्स आहेत त्यांना ऑर्डर मिळतात आणि याच्यातनं खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होण्यात देशाचा मदत होणार आहे.
1: खूप खूप मोठी गोष्ट आहे सर. तर संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भर भारताच्या विविध पैलूंवर बारीक आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते हो, संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरता ही केवळ

0: पेक्षा मजबूत करण्याची प्रक्रिया नसून देशातील तंत्रज्ञान उद्योग कौशल्य आणि रोजगाराच्या नव्या संधींनाही दिशा देणारी एक मोठी वाटचाल आहे.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन समन्वय आणि मुलाखत राजेंद्र लेले आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय कृषी प्रसारण. आजच्या माझं आवार माझं शिवारमध्ये आपण ऐकाल शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग मुकन यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये मी वैशाली वांगीकर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमात ऐकूयात शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकन, कीटकशास्त्रज्ञ, रेशीम संशोधन योजना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, शेतीमध्ये सातत्याने वाढणारा उत्पादन खर्च, हवामानातील बदल आणि बाजारपेठेतील चढ उतार यामुळे शेतकऱ्यांसमोर उत्पन्नाचे शाश्वत स्रोत निर्माण करण्याचे आव्हान आहे. अशा परिस्थितीमध्ये पारंपरिक शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपले शेतकरी बांधव रेशीम उद्योगाकडे वळलेले आपण पाहतोय. तर रेशीम उद्योग करत असताना आपल्याला कोणकोणती काळजी घ्यायला हवी आणि कोणकोणते आवाहन हे उद्योग करताना आपल्या समोर आहेत याविषयीची सविस्तर माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तर त्यासाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर संजोग बोकन, कीटकशास्त्रज्ञ, रेशीम संशोधन योजना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. आणि सरांकडनं आज आपण शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयीची माहिती घेऊयात. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर, आपण पाहतोय की शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपला शेतकरी बांधव हे तुती रेशीम उद्योगाकडे वळालेले आहेत आणि ह्या उद्योगातून शाश्वत उत्पादन कशा पद्धतीनं मिळतं याविषयी आपण काय सांगाल?
2: आता आपण पाहतोय की बरेच आपले जे पारंपरिक पिकं आहेत, कापूस आहे, सोयाबीन आहे, यासारखी जी पिकं आपले शेतकरी बांधव लावत असतात, तर यापेक्षा या तुती रेशीम उद्योगातून आपल्याला निश्चितच शाश्वत उत्पादन मिळतं आणि लागणारा खर्च जो आहे तो कमी असतो आणि मिळणारा नफा जो आहे आणि उत्पादन आहे ते जास्त आहे. तर शेतकरी बांधवांनी जर एक एकर लागवड केली तर त्यातनं वर्षातून त्यांच्या 3 ते 4 जे आहेत ते त्यांना पिकं घेता येतात. आणि त्यामुळे काय होतं की साधारणतः 1-4 पिकं जरी घेतली तर त्यांचे 3 ते 4 लाख रुपये त्यांना वार्षिक उत्पादन मिळतं आणि 2 एकर जर केली तर 6 ते 7 लाख रुपयाचं त्यांना उत्पादन होतं. असं ह्या पारंपरिक पिकापेक्षा यामध्ये आपल्याला निश्चितच हे शाश्वततेचं उत्पादन होत.
1: अच्छा सर, शाश्वत उत्पादन म्हणजे काय बरं?
2: शाश्वत म्हणजे काय की आपण पाहतो की पारंपरिक पिकांमध्ये काय की कापूस सोयाबीन पाहिलं तर त्याच्यामध्ये उत्पादन जे होतं तर ते कमी प्रमाणात होतं.
1: अच्छा.
2: किंवा कीड रोग असेल, वेगवेगळ्या पिकांमध्ये काय होतं की कीडेचा प्रादुर्भाव झाला, रोगांचा प्रादुर्भाव झाला तर पूर्णपणे त्याच्यातून उत्पादन हाती लागत नाही. पाऊस कमी झाला, कमी पाऊस झाला जरी तर त्यावेळेस देखील आपण आता पाहतो

0: की सोयाबीन मध्ये काय परिस्थिती आहे, तर
1: हे
0: असे जे आहे की त्याच्यात उत्पादनाची निश्चिती राहत नाही, पण यामध्ये असं नाहीये. निश्चितच पूर्ण आपण त्याचं कमी पाण्यामध्ये तुतीचं वाढ होते आणि आपल्याला निश्चितच त्याचं शाश्वत जे येणार कोष उत्पादन आहे ते आपल्याला भेटत असतं.
1: अच्छा सर, आता पारंपरिक पिकापेक्षा तुती रेशीम उद्योग हे कशा पद्धतीने फायदेशीर ठरत आहे बरं, काय सांगाल?
0: आता पारंपरिक पिकामध्ये मी आता सांगितलं की कापूस सोयाबीन सारखी जी काही पिकं आहेत तर त्याच्यामध्ये होणारा खर्च जो असतो, म्हणजे लागवडी असेल, त्याच्यानंतर त्याच्यातलं पीक संरक्षण असेल, असे बरेचसे जे काही खर्च आहेत तो जास्त आहे आणि त्याचं उत्पादन देखील जर पाहिलं तर कमी झालेलं दिसून येतं आणि भाव पाहिलं तर भाव देखील आपल्याला त्याचा कमी अधिक प्रमाणात दिसून येतो. तर रेशीम उद्योगात काय की जो लागणारा खर्च आहे लागवडीपासून तर पूर्ण त्याचं तुतीपालाची फांद्यांची छाटणी करून जे टाकतो, तर त्याच्यासाठी लागणारा जो खर्च आहे किंवा त्याचा बागेचं व्यवस्थापन जे करतो आपण, तर ते पूर्ण त्याचा खर्च कमी आहे आणि जो रेशीम कोशाला जो भाव भेटतो तो चांगल्या प्रकारे, म्हणजे जास्त भाव आहे आणि चांगल्या आहे. तुतीत एक जर पाहिलं तर एकदा लागवड केली तर 15 वर्षापर्यंत आपल्याला म्हणजे सातत्यानं लागवड करायची गरज नाही, 15 ते 20 वर्षापर्यंत ती बाग राहते. आणि यामध्ये जे काही जे कीड रोग येतात पारंपरिक पिकांमध्ये, कीड असेल रोग असेल तर ह्याच्यावर खर्च होतो, पण रेशीम उद्योगात पाहिलं तर कीड रोग आहे पण कमी प्रमाणात आहे. निर्जंतुकीकरण करणं गरजेचं असतं, ते पण तेवढंच आहे, बाकी असं काही खर्च करण्याची गरज नाही, त्याच्यामुळे हा उद्योग असा फायदेशीरच आहे.
1: अच्छा सर, आताच तुम्ही पारंपरिक पिकापेक्षा आपले तुती रेशीम उद्योग कशा पद्धतीने फायदेशीर आहे याविषयीचं तर महत्व सांगितलेलंच आहे, पण जेव्हा आता आपल्याला तुती रेशीम उद्योग करायचा आहे तर त्यामध्ये जे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे तर ते अन्नद्रव्य व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे?
0: हा, आता काय की तुतीचं जे लागवड करून आपण जे पिकं घेत असतो, म्हणजे जी रेशीम कोशाची बॅच घेतात, तर आपल्याला 22 दिवसात उत्पादन देणारा हा उद्योग आहे. तर म्हणजे 22 दिवसामध्ये आपल्याला साधारणतः 1 लाख रुपये उत्पादन देणारा हा उद्योग आहे. तर मग सातत्यानं आपण त्या तुतीपाल्याची छाटणी करत असतो प्रत्येक महिन्याला. मग छाटणी करत असतो म्हणजे काय, जमिनीतलं जे अन्नद्रव्य आहे ते तुती झाडं शोषून घेत असतात, त्यामुळे त्या जमिनीमध्ये आपण अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आपण काय की गांडूळ खत असेल, शेण खत असेल, हे अतिशय महत्वाचं आहे की हे टाकलंच पाहिजे. गांडूळ खत साधारणतः 1-4 टन प्रति एकरी आपण टाकणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर शेणखत आहे ते 8 टन प्रति एकरी टाकायचंय, म्हणजे 4 टन जूनमध्ये आणि 4 टन नोव्हेंबर महिन्यामध्ये असं आपल्याला दोन त्याला विभागून शेणखत आपल्या शेतामध्ये द्यायचं आहे. आणि रासायनिक खतं जर टाकायची झाली तर त्याच्यामध्ये जे रेडी रेकनर म्हणजे आहेत, जे आपले अमोनियम सल्फेट आहे ते 140 किलो, त्याच्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट आहे 70 किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश 19 किलो, असं प्रत्येक पिकानंतर आपण द्यायचं. पण त्याचबरोबर शेणखत हे आपल्याला टाकणं खूप आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर जे काही ग्रीन मॅन्युअरिंग जे म्हणतो आपण, जे ढेंचे आहे, बोरू आहे, ते देखील आपल्याला जमिनीत त्याची वाढ करणं, जरा 1-20 किलो साधारणतः आंतरपीक म्हणून त्याचं टाकायचं बियाणं आणि त्याची एक साधारणतः 1 ते 1.5 महिन्यानंतर तो फुलोरा येण्याच्या अगोदर तो जमिनीत गाळून टाकायचा, म्हणजे जमिनीचा पोत सुधारतो. अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे.
1: अच्छा, अशा पद्धतीने आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या तुती रेशीम उद्योगात करू शकतो किंवा तुतीवर करू शकतो.
0: हो
1: सर, तुतीवरील आणि रेशीम कीटकावर कोणकोणत्या किडींचा प्रादुर्भाव होतो आणि त्याचा व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करायला हवं?
0: तुती पिकावर जर पाहिलं तर जसं आपण बाकीच्या पिकांवर पाहतो त्याच्यामध्ये किडींचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसतो किंवा खूप वेगवेगळ्या किडीं दिसून येतात, पण यामध्ये काय की अतिशय कमी प्रमाणात कीड आहे.
1: अच्छा,
0: निसर्गात कीड असतेच.
1: हो,
0: तर काही शत्रू कीड असतात, काही मित्र कीटक असतात. तर यामध्ये जे काही शत्रू कीटक म्हणजे नुकसान करणारी कीड आहे, तर त्यामध्ये प्रामुख्याने येणार जर पाहिलं तर जे काही फुलकिडे आहेत, फुलकिडे आणि कोळी नावाचं ही जी काही कीड आहे, तर हे काय करतात की पानातील रस शोषण करतात. आणि जी काही रेशीम कीटकावर नुकसान करणारी कीड येतं, ती एक उजी माशी नावाची कीड आहे, ती नुकसान करत असते. तर जी काही फुलकिडे आहेत पानाच्या मागील बाजूस राहून ते रस शोषण करतात, त्यामुळे तिथं पांढरट असे चट्टे पडलेले दिसतात. आणि कोळी जर पाहिलं तर कोळी देखील अतिशय सूक्ष्म असतं, आपल्याला डोळ्यानं सहसा दिसणार नाही, आणि ते पानातून रस शोषून घेतात आणि पानं जर पाहिलं तर जळायल्यासारखी झालेली दिसून येतात. त्याच्यावरून आपण समजू शकतो की या किडींचा प्रादुर्भाव आहे. बाकीच्या काही अशा कोणत्या किडींचा प्रामुख्याने याच्यावर काही प्रादुर्भाव दिसून येत नाही, पिट्या ढेकून आहे पण तो थोड्याफार प्रमाणात येतो. आणि त्यामध्ये त्याचं जर व्यवस्थापन आपण जर पाहिलं तर सुरुवातीला आपण नीम ऑइल जे आहे जे नीम तेल म्हणतो आपण, तर ते 3 मिली प्रति लिटर पाण्यातून आपण त्याची फवारणी करायची आहे. पण ही फवारणी केल्यानंतर 10 दिवसापर्यंत तो तुतीपाला आपण रेशीम कीटकांना खायला घालायचा नाहीये. त्यानंतर जर फुलकिड्यांचा जर प्रादुर्भाव

0: दिसत असेल जास्त प्रमाणात, तर त्यावेळेस डायमिथुएट आहे त्याची 2 मिली प्रति लिटर पाण्यातून आपण फवारणी करू शकतो. पण हे डायमिथुएट जर फवारलं तर 20 दिवसापर्यंत तो पाला रेशीम कीटकांना खाऊ घालायचा नाहीये. बऱ्याचशा वेळेस कोळी दिसतं, कोळींचा प्रादुर्भाव, पानं जळायल्यासारखी दिसतात, शेंड्या कडची असतील ते असं पूर्ण, तर त्यावेळेस तुम्ही जे काही गंधक आहे 80% जे काही जे पावडर आहे ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून आपण त्यावेळेस फवारणी करायचं. किंवा कोळीसाठी दुसरं जर पाहिलं तर एक क्लोरफिनॅपायर 10% SC आहे, तर ते साधारणतः 1.5 मिली प्रति लिटर पाण्यातून आपण फवारणी करायची. आपण ही फवारणी केल्यानंतर 20 दिवसापर्यंत तो पाला आपल्या रेशीम कीटकांना खायला घालायचा नाहीये. अशा प्रकारे आपण ह्या तुती पिकावरील जे काही येणाऱ्या किडे आहेत तर त्यांचं आपण हे व्यवस्थापन अगदी सहजरित्या करू शकतो.
1: तुती रेशीम कीटकावर कोणकोणत्या किडींचा प्रादुर्भाव होतो आणि त्याचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीनं करायला हवं याविषयी मार्गदर्शन केलं. पण त्याचबरोबर रेशीम कीटकावर काही रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो आणि हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने त्यांचं व्यवस्थापन करायला हवं याविषयी काय मार्गदर्शन कराल?
0: तर जे संगोपन ग्रहात जे रेशीम

0: हे व्यवस्थापन अगदी सहजरित्या करू शकतो.
1: तुती रेशीम कीटकावर कोणकोणत्या किडींचा प्रादुर्भाव होतो आणि त्याचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करायला हवं याविषयी मार्गदर्शन केलं. पण त्याचबरोबर रेशीम कीटकावर काही रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो आणि हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने त्यांचं व्यवस्थापन करायला हवं याविषयी काय मार्गदर्शन कराल?
0: तर जे संगोपन ग्रहात जे रेशीम कीटक असतात तर त्याच्यामध्ये काय की फ्लॅचरी आहे जो की जीवाणूजन्य रोग आहे, त्याच्यानंतर मस्कार्डिन आहे जो बुरशीजन्य रोग आहे, तर ग्रासरी आहे विषाणूयुक्त रोग आहे, अशा प्रकारची रोग येतात. पावसाळ्यात जर पाहिलं तर मस्कार्डिन नावाचा रोग आपल्याला दिसून येतो, त्याच्यानंतर ग्रासरी आहे, चांगल्या प्रतीचा पाला नाही खाऊ घातला त्याला, कवळा पाला खाऊ घातला किंवा रोगीट पाला खाऊ घातला तर त्यावेळेस ग्रासरी येतो. त्याला जर आपण स्पेसिंग म्हणजे अंतर व्यवस्थित नाही सोडलं त्या अळ्यांची, जास्त दाटी गर्दी झाली त्यावेळेस देखील हा ग्रासरी झालेला दिसतो. त्याच्यानंतर बुरशी जी असतं म्हणजे जर तिथं आर्द्रता वाढली तर बुरशीची वाढ होत असते, त्यामुळं जे काही हिरवा जो खडू असेल किंवा पांढरा खडू असेल असे खडू रोग त्याच्यात आपल्याला झालेला दिसून येतो. पण त्याचं एकदा का रोग झाला तर त्याचं आपण व्यवस्थापन करणं त्याचं शक्य होत नाही, त्यामुळं हा रोग येऊ नये यासाठी आपण काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे निर्जंतुकीकरण करणं, तुमची जी संगोपन ग्रहाची जी काही बॅच आहे तर ती घेण्याच्या अगोदर ते संगोपन ग्रहातील सगळे साहित्य असेल, संगोपन ग्रह असेल, पूर्ण निर्जंतुकीकरण करणारे जे काही घटक आहेत, ब्लिचिंग पावडर आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे सॅनिटिक सुपर आहे, सेरी स्वच्छ आहे, त्याच्यानंतर असे अस्त्र आहे, अशा जे काही निर्जंतुकीकरणाचा वापर करून आपण तिथलं निर्जंतुकीकरण करायचं. म्हणजे काय बुरशी जे असतील, काही जीवाणूजन्य रोग असतील त्यांना तिथून नष्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या रोगाची लागण झाली नाही पाहिजे. एकदा का रोगाची लागण झाली तर त्याला नियंत्रण करणं शक्य होत नाही. आणि बॅच झाल्यानंतर देखील पूर्ण संगोपन ग्रहातली स्वच्छता म्हणजे त्या निर्जंतुकीकरणाच्या द्रावणानं पूर्ण संगोपन ग्रह स्वच्छ करणं हे फार गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण रोग होऊ नये आणि त्या रोग जर झाला तर आपल्या रेशीम कोशाचं जे नुकसान होणार आहे आपल्याला ते थांबवता येतं.
1: अच्छा, तर अशा पद्धतीने आपण रेशीम कीटकावर येणारा जो रोग आहे त्याचं आपण नियंत्रण किंवा व्यवस्थापन
0: करता येतं.
1: अच्छा सर, आपण असं पाहतोय की रेशीम कीटकावर उजी माशीचा सुद्धा प्रादुर्भाव होतो आणि ती आपला रेशीम कीटकाचं नुकसान खूप करते, तर ते किती प्रमाणात आणि कशा पद्धतीनं करते याविषयी आपण काय सांगाल?
0: आपण पाहिलं की रेशीम कीटकावर प्रामुख्यानं येणारी जी आहे कीड ती आहे उजी माशी. तिचा प्रादुर्भाव वर्षभर असतो, पण प्रामुख्यानं ज्यावेळेस आता हे आपण पाहतोय की सप्टेंबर ऑक्टोबर आणि ज्या ठिकाणी रेशीम उद्योग वाढतोय त्या ठिकाणी आपल्याला उजी माशीचं प्रमाण जास्त दिसून येणार. पण काय होतं की ती काय करते की जेव्हा रेशीम कीटकाची शेवटची अवस्था असते, पाचवी अवस्था, तर त्या अळीच्या शेवटच्या अवस्थेवर काय करते प्रामुख्यानं ती अंडी घालण्याचं काम करते आणि अंडी घालून त्यातनं साधारणतः 2 ते 3 दिवसानंतर अंडी फुटून एक पांढरट पिवळसर रंगाची एक मॅगट बाहेर निघते, म्हणजे अळी असते ती आणि ती त्या रेशीम कीटकाच्या शरीराला छिद्र करून आतमध्ये जाते आणि आतमधलं जे काही रेशीम कीटक आहे त्याला खाण्याचं काम करते. आणि तसं केल्यामुळे ती आपल्याला ते नुकसान ओळखून येतं, काळे डाग दिसून येतात. त्याच्यानंतर कोश तयार होत असताना, कोश आपण जेव्हा वेचणी करतो त्यावेळेस त्या कोशाला छोटे असे टोकाला असे छिद्र दिसतात गोलाकार, त्यावेळेस आपल्याला एक समजून जातं की या उजी माशीनं आपलं नुकसान केलेलं आहे. पण नुकसान किती केलं, तर नुकसान आपण जर पाहिलं तर साधारणतः 10 ते 15% नुकसान करते, पण जास्त प्रादुर्भाव तिथे असेल उजी माशीचा तर 40 ते 50% देखील आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान होताना दिसून येतं.
1: अच्छा,
0: अशा प्रकारे नुकसान करत असते ती.
1: अच्छा, रेशीम कीटकाचं उजी माशी नुकसान करते तर त्या माशीचं व्यवस्थापन करणं किती गरजेचं आहे आणि कशा पद्धतीने आपण तिचं व्यवस्थापन करायला हवं?
0: उजी माशीचं व्यवस्थापन करत असताना आम्ही सांगत असतो की त्याचं एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करायचंय. म्हणजे आपलं जे काही बॅच आपली झाली रेशीम कीटकाची तर त्या ठिकाणचं जे काही पूर्ण जे विष्ठा असते त्याची उरलेली, ती विष्ठा बरेच शेतकरी बांधव उघड्यावर फेकतात शेतामध्ये, तर ते अतिशय चुकीचं आहे. कारण उघड्यावर फेकल्यामुळे काय होतं की जे उजी माशीचे कोश आहेत तर ते अतिशय म्हणजे विष्ठ्यासारखे दिसतात. तर ते कोश आपण शेतात फेकले तर त्या कोशामधनं साधारणतः 10 ते 12 दिवसानंतर माशी निघत असते. तर मग आपण ते शेतात फेकल्यानंतर ते तिथनं माशी निघणार आणि ती माशी पुन्हा इकडे तिकडे प्रसार होणार त्याचा. तर त्याच्यामुळं ते फेकून न देता एका मोठ्या पोत्यामध्ये त्याला एक साधारणतः पॅक करून ठेवायचं आहे 25 दिवसापर्यंत. त्याच्यानंतर तुम्ही ते शेतात वापरू शकता. त्याच्यानंतर नायलॉन जाळी वापरायची आहे. पूर्ण तुमच्या रॅकला जे शेड आहे, रॅक आहे, त्याला डबल तुम्ही नायलॉन जाळी लावणं गरजेचं आहे जेणेकरून माशी थेट प्रवेश करणार नाही. त्याच्यानंतर कामगन सापळे लावायचे आहेत जे की चिकट सापळे असतात. नर माशी आकर्षित झाली की त्याला चिकट द्राव असतो तो चिटकून बसते. अशा प्रकारे एक आपण त्यांच्या जे काही मिलन होतं त्याच्यामध्ये अडथळा आणून पुढील उत्पत्तीला आळा देऊ शकतो. त्याच्यानंतर आहे मित्र कीटक जे की निसोलेनक्स थायमस नावाचा

0: मित्र कीटक आहे, तर तो मित्र कीटक जो आहे तर त्याचं आपल्या रेशीम संशोधन योजनेमध्ये आपण त्याचं उत्पादन घेतो आहोत. पूर्ण महाराष्ट्रभर आपण त्याचं पुरवठा करत आहोत त्या अँटी पाऊचच्या स्वरूपामध्ये. तर ते आपल्याला वापरायचे आहेत. साधारणतः 100 अंडीपुंजासाठी 3 अँटी पाऊच आपल्याला त्या रॅकला टांगून ठेवायचे आहेत. म्हणजे चौथा जी काही कात अवस्था झाली की त्याच्या 2 दिवसांत साधारणतः ते 3 पाऊच 100 अंडीपुंजासाठी ते टांगून ठेवायचे आहेत. ते टांगून ठेवले तर त्याच्यातून ते मित्र कीटक बाहेर निघणार आणि त्या उजी माशीचे जे काही कोश आहेत त्यामध्ये अंडी घालून त्या उजी माशीचा जो काही मधला आहे त्याला नष्ट करणार. म्हणजे त्याच्यातून उजी माशी बाहेर निघणार नाही. अशा प्रकारचं आपण मित्र कीटक तिथं व्यवस्थापन करून त्याचं आपण व्यवस्थापन करता येतं.
1: अच्छा, म्हणजे आपल्याला एंटी पाऊचचा वापर करून उजी माशीचं व्यवस्थापन आपल्याला करता येऊ शकते. सर, तुम्ही आता बोलता बोलता म्हटलात की उजी माशीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एंटी पाऊचचा वापर होऊ शकतो हे तुम्ही सांगितलं. पण जर आता शेतकरी बांधवांना हे एंटी पाऊच हिचं कार्य कसं चालतं ह्याच्याविषयी सविस्तर सांगा, आणि हे एंटी पाऊच जर आपल्या शेतकरी बांधवांना हवं असेल तर त्यांनी कुठून मागवायला हवं बरं?
0: हा, आता जे काही हे एंटी आहे म्हणजे एक मित्र कीटक आहे निसोलेनेक्स थायमस नावाचा, जो की परोपजीवीकरण करत असतो. तर काय करतो की 100 अंडीपुंजासाठी 3 पाऊच लावायचे आहेत. ते पण चौथीकात जेव्हा रेशीम कीटकाची उठली त्यानंतर आपल्याला रॅकला टांगून ठेवायचे आहे. ते काय होतं की त्याच्यातनं मित्र कीटक बाहेर निघतो आणि ते मित्र कीटक निघाल्यानंतर जी त्याची मादी असते तर ती काय करते की अंडी देण्यासाठी त्यांना कोश लागतो, म्हणजे उजी माशीचा कोश. मग ते काय करणार, त्या कोशाला शोधून काढण्याचं काम करणार. आपल्या जर रॅक आपण शेडमध्ये पाहिलं, संगोपनग्रहामध्ये पाहिलं, तर संगोपनग्रहामध्ये आपण बरेचसे वेळ बघतो कच्चे संगोपनग्रह आहेत आपल्या शेतकरी बांधवांचे. तर ते उजी माशीची जी काही मॅगट आहे तर ती कानाकोपऱ्यात जे काही कोरडा सरफेस आहे, लपण्याची जी जागा आहे, तिथं जाऊन लपून बसण्याचं हे करतात प्रयत्न, आणि तिथं कोशात रूपांतर होतं त्यांचं. मग ते बरेचसे वेळेस आपल्याला दिसत नाही डोळ्यानं. मग तिथंच काय होते कालांतरानं, बरेच शेतकरी साफसफाई करत नाहीत, म्हणजे स्वच्छता करत नाहीत. एकदा बॅच झाली, कोश विक्री केला की ती बॅच तिथलं जे काही साहित्य आहे म्हणजे जे उरलेली विष्ठा आहे सगळं जे काही आहे, तुतीचे काड्या असतील सगळं, तर ते तसंच ठेवून देतात 15-20 दिवस. म्हणजे काय होतं की तिथं ऑलरेडी म्हणजे जे उजी माशीचे कोश आहेत पडलेले, तर त्याच्यातून काय होणार की पुन्हा माशी तिथे निघणार. म्हणजे एक मादी माशी साधारणतः 200-300 अंडे घालते, म्हणजे असे कितीतरी म्हणजे त्याच्यातून माशा बाहेर निघतील तिथं. तर मग असा पुढच्या जे काही बॅच घेणारी आहे तर त्याच्यात खूप सारं मोठं नुकसान आपल्या शेतकरी बांधवांचं होऊ शकतं, आणि होतं पण. बरेचसे शेतकरी बांधव म्हणतात की आम्ही हे करत नाही, नंतर स्वच्छता लवकर करत नाही, उघड्यावर फेकून देतो डायरेक्ट हे विष्ठा वगैरे. तर ते न करता तशी हे जे काही मी सांगितलं त्या पद्धतीनं काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आपल्याला जर हे पाऊच पाहिजे असतील तर आपल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये रेशीम संशोधन योजना इथं आपलं याचं उत्पादन चालू आहे, आणि आम्ही महाराष्ट्रातील बऱ्याचशा जे काही रेशीम उद्योजक आहेत आपले बऱ्याचशा जिल्ह्यांमधले तिथं आम्ही त्यांना पुरवठा देखील करत आहोत. तर आपल्याला कोणाला जर बॅच चालू असेल रेशीम उद्योजकांची तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. विद्यापीठाचे आमचे माहिती केंद्र आहे, तिथून देखील नंबर भेटू शकतो. शेतकरी बांधवांना जर त्यांनी एक जे बॅच सुरू व्हायच्या 15 दिवस अगोदर आम्हाला बुकिंग केली तर आम्ही त्यांना निश्चितच त्यांच्या ठिकाणी आम्ही त्यांना कुरिअरच्या सहाय्यानं पाठवू शकतो. तुम्ही संपर्क करून आपले एंटी पाऊचसाठी बुकिंग करू शकता, आणि निश्चितच तुम्हाला कुठं देखील असू महाराष्ट्रात तुम्हाला आम्ही ह्या एंटी पाऊचचा पुरवठा करण्याचं काम करू.
1: अच्छा सर, आता आपण पाहतो की रेशीम उद्योग करणारे जे आपले शेतकरी बांधव असतात ते नेहमी म्हणतात की नॉन स्पिनिंग ची समस्या दिसून येत आहे. नॉन स्पिनिंग म्हणजे नेमकं काय, आणि ते होऊ नये म्हणून नेमकी काय काळजी आपण घ्यायला हवी?
0: की बऱ्याचशा वेळेस ही समस्या आपल्याला दिसून येते की नॉन स्पिनिंग म्हणजे कोश नवीन. जेव्हा रेशीम कीटक तुती पाला खातो त्यांची पाचवी अवस्था पण येते, सुरुवात होते, खूप सारा पाला खातात, आणि जेव्हा कोश करण्याची वेळ येते त्यावेळेस ते कोश न करता त्या रॅकमध्ये फिरताना दिसून येतात, पण ते कोश काही करत नाहीत. मग अशा वेळेस काय होतं की त्याची बरीचशी कारणं आहेत. बरेचसे आता कीटकनाशकांची फवारणी आहे, तर कीटकनाशकांची फवारणी करत असताना जे आजूबाजूला पीक आहेत तर त्यांचं बरेचशा वेळेस काय होतं, हवेतून त्याचे जे काही कीटकनाशकाचे अंश आहेत ते तुती पाल्यावर पडलेले असतात. मग त्यावेळेस ते जर पाल्यावर पडलेले असतील आणि तो पाला आपण थेट जर खाऊ घातला रेशीम कीटकांना तर काय होणार, कीटकनाशक त्यांच्या पोटात गेल्यामुळे ते कोश विणणार नाहीत. आणि बरेचशा वेळेस काय होतं की शेतकरी बांधव तणनाशक फवारतात शेतामध्ये, कीटकनाशक फवारतात, आणि तशा वेळेस काही जर त्यांचा संपर्क रेशीम कीटकांसोबत तर त्यांच्या मज्जा संस्थेवर परिणाम होत असतो. त्यामुळं काय होतं की त्यांची जी काही ग्रंथी असते रेशीम ग्रंथी तर ती कोश विणत नाही, ती कुठंतरी बंद होते, आणि त्यावेळेस ते एक अडचण दिसून येते. त्यानंतर रासायनिक खतांचा वापर जास्त प्रमाणात होतोय. आता बरेचसे जण युरिया वापरतात, तर युरिया हे शिफारस नाहीये तुती बागेमध्ये. तो फक्त तुम्ही जे काही रोपवाटिका असते

0: तिची त्या रोपवाटिकेमध्येच वापरू शकता. पण तुमची जी तुतीची बाग आहे त्यामध्ये युरियाची शिफारस नाहीये, त्यामुळे बऱ्याचशा वेळेस पोचट कोष होणं अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्या सामोरं जावं लागतं. त्याच्यामुळं ते एक आपल्याला टाळायचं आहे. रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करायचा आहे. जास्तीत जास्त शेणखत गांडूळ खत वापरायचं आहे. जे काही आपण तापमान सांगत असतो त्यांचं 22 ते 28 अंश सेल्सिअस तापमान आहे, आर्द्रता आहे त्यांची 60 ते 70% आर्द्रता असावी तिथं. तर हे आपल्याला तिथं तापमान आर्द्रतेचा समतोल तिथं राखणं गरजेचं आहे त्या अवस्थेनुसार. तर हे आपण जर केलं तर ह्या बऱ्याचशा जे काही नॉन स्पिनिंगच्या समस्या आहे कमी प्रमाणात होतील किंवा होणार नाहीत. आणि एकदा जर नॉन स्पिनिंग झाली म्हणजे कोश न विणण्याचं हे जर असेल तर त्यानंतर आपल्याला काही करता येत नाही. त्याच्यासाठी हे कोश न विणणं जी काही नॉन स्पिनिंगची समस्या आहे हे जर होऊ नये ह्याच्यासाठी आपण जे काही गोष्टी आता मी सांगितल्या त्याप्रमाणे ही जर काळजी घेतली तरच आपण समस्येचं म्हणजे निराकरण करता येईल आपल्याला.
1: सर आता अजून एक महत्वाचा प्रश्न असा विचारावा असा वाटतो की रेशीम किड्यांचे जेव्हा आपण संगोपन करत असतो तेव्हा उत्पादन आणि त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी काय करायला हवं?
0: उत्पादन आणि गुणवत्ता मी तर अगोदरच सांगितलं की ह्याच्यामध्ये जास्त तुम्हाला फारसा खर्च करायची गरज नाहीये. तुम्ही फक्त शेणखत गांडूळ खत याचा जास्तीत जास्त वापर करा म्हणजे सेंद्रिय पद्धतीने आणि रासायनिक ज्या गोष्टी आहेत त्याचा अति कमी वापर म्हणजे न वापरलं तरी चालेल पण कमी आणि जास्तीत जास्त शेणखत गांडूळ खताचा वापर करा. त्याच्यामुळे काय होईल त्याचा जो पाला आहे तो पूर्ण रेशीम कीटक जे कोश तयार करतात तर ते प्रथिनांपासून तयार झालेलं असतं आणि हे जे पाला आहे तर या पाल्यांमध्ये जवळपास 38% प्रथिने असतात. म्हणजे ते जे सातत्यानं पाला खातात दररोज पाला जे खातात त्या पाल्याचंच रूपांतर नंतर प्रथिनांमध्ये होत असतं आणि तोच त्याच्यापासून कोश तयार होत असतो. म्हणजे जेवढा चांगल्या प्रतीचा पाला तुम्ही देताल तर तेवढ्याच प्रतीचा तुम्हाला चांगला कोश तयार होईल. त्याच्यासाठी तुम्ही शेणखत गांडूळ खत जास्तीत जास्त वापरणं, त्याच्यानंतर जे काही पोषण सेरी बूस्ट म्हणून भेटतं तर ते 1 लिटर 140 लिटर पाण्यामध्ये टाकून तुम्ही त्या तुती बागेवर फवारणी करायची. म्हणजे त्यांना देखील पाल्याची जी प्रत आहे तर ते चांगल्या प्रकारे सुधारते आणि तो तशा प्रकारचा जर पाला आपण जर दिला रेशीम कीटकांना तर त्यांचं कोश जे आहे कोशाचा जो दर्जा आहे तो चांगल्या प्रतीचा कोश तयार होईल आणि शेतकऱ्यांना निश्चितच कोशाचा जो बाजार भाव जे आहे ते चांगला भेटेल. साधारणतः 8 बरेच शेतकरी बांधव 700, 800, 900 रुपये किलो कोशांना भाव भेटत आहे. अशा प्रकारे त्यांचा चांगलाच म्हणजे नफा आपल्या शेतकरी बांधवांना किंवा रेशीम उद्योजकांना भेटेल.
1: अच्छा सर आता आपले बरेच जे शेतकरी बांधव आहेत तर जे रेशीम उद्योगाकडे वळालेले आहेत तर त्यांना नेहमी असा प्रश्न पडतो की हे जे रेशीम कोश आहे त्याची बाजारपेठ नेमकी कुठे आहे काय आहे आणि आपण कशा पद्धतीने बाजारपेठेपर्यंत पोहोचवायला हवं याविषयी आपण काय सांगाल बरं?
0: हा आता आपण पाहतोय की पहिल्यांदा रेशीम कोश जे उत्पादन व्हायचं तर त्याची जी विक्री व्हायची ती कर्नाटकमध्ये रामनगरमला व्हायची. पण आता काय की आपल्या महाराष्ट्रात रेशीम कोश बाजारपेठ आता उपलब्ध आहे. आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यामध्ये देखील आहे, पुर्णेला आहे, त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये आहे, बीड जिल्ह्यात देखील कोश बाजारपेठ आहे, त्याच्यानंतर बारामतीला आहे, त्यानंतर आता सोलापूरला देखील चालू झालेली आहे. सोलापूरमध्ये देखील रेशीम कोश जी काही बाजारपेठ आहे ती उपलब्ध आहे. त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना आता काही कुठं बाहेर जाण्याची आवश्यकता नाही, त्यांना इथल्या इथं बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे. ते ज्या दिवशी कोश वेचणी झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी जाऊन तिथं जे काही बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये नेऊन विक्री करू शकतात आणि भाव देखील चांगला भेटत आहे. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त आपले शेतकरी बांधव असतील, युवक आहेत, शिक्षण घेऊन बाहेर निघालेले आहेत, त्यांनी देखील या उद्योगाकडे वळालं तर यांना एक महिन्याची जी पगार असते तसा देणारा हा उद्योग आहे.
1: अच्छा.
0: आणि अतिशय आपल्या जे बदलतं हवामान आहे, कमी पाणी आहे, कमी खर्चामध्ये कमी खर्च जास्त उत्पादन असा हा उद्योग आहे.
1: अच्छा. सर आता आपण पाहतोय की हवामानाचा बदल आणि ह्या बदल हवामानामुळे आपल्या पिकाचं नुकसान असेल तसं नुकसान आपल्या रेशीम कीटकांचं किंवा तुती बागेचं होऊ शकतं का बरं?
0: आपण पाहतो की हवामान बदलामुळे काय होतं की कमी पाऊस पडणं, त्याच्यानंतर कीड रोग असेल, कीड रोगांचा आपण बाकीच्या पिकांमध्ये बघतो की खूप मोठ्या प्रमाणात किडींचा वेगवेगळ्या किडी असतील काही किंवा जास्त प्रमाणात किडी येते, मग जास्त रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीवर अति खर्च होतो. पण त्याच्यानंतर निव्वळ जर पाहिलं उत्पादन किंवा ते नफा असेल तर तो आपल्या हातात उरलेला दिसत नाही, दिसला जरी तर कमी प्रमाणात दिसतो. तर यामध्ये तसं नाहीये. ह्यामध्ये काय की येणारी कीड जी आहे तर ह्या तुती पिकावर आपल्याला कीड देखील कमी प्रमाणात दिसते. आणि म्हणजे हे पीकच तसं आहे तुती पीक, ह्या जे काही आपलं वातावरण आहे तर ह्या वातावरणामध्ये त्याच्यावर कीड अतिशय कमी प्रमाणात आहे. आली तरी फुलकिडे आणि कोळीचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि तो लवकरच आपण त्याचं जर योग्य व्यवस्थापन केलं तर तो देखील आपल्याला लगेच त्याचं आटोक्यात आणता येतं, त्याचं

0: प्रादुर्भाव आहे तो. त्याच्यामुळे त्यात काही असं जास्त खर्च न होता जास्त नफा आपल्याला ह्याच्यामध्ये भेटतो.
1: अच्छा सर, आता ही मुलाखत ऐकणारे जे आपले शेतकरी बांधव असतील किंवा जे नवयुवक आहे की ज्यांना रेशीम उद्योगाकडे वळायचं आहे, तर त्यांना काय संदेश द्याल बर?
0: आता जे आहेत की पारंपरिक शेती करत आहेत आणि त्यांना जास्त भाव भेटत नाहीये किंवा उत्पादन कमी होतंय, असे काही आणि काही रेशीम उद्योग करू इच्छित आहेत की बा आपण रेशीम उद्योग करावा, ह्याच्यातून आपल्याला निश्चितच उत्पादन भेटल, तर खरंच ह्या तुती रेशीम उद्योगातून साधारणतः प्रति महिन्याला लाख रुपये उत्पादन देणारा हा उद्योग आहे.
1: अच्छा,
0: कमीत कमी तर तुम्ही जास्तीत जास्त जर लागवड केली, तुती लागवड 3 एकर 4 एकर जर लागवड केली तर तुम्ही 2-2 लाख रुपये प्रति महिना ह्याच्यातून उत्पादन घेऊ शकता. असा हा उत्पादन देणारा आणि निव्वळ नफा जास्त मिळणारा, खर्च कमी आणि जास्त नफा असा देणारा हा उद्योग आहे. हा असा एकमेव उद्योग आहे असं वाटतं मला की निश्चितच आपल्या युवकांना कुठं नोकरी मागण्यासाठी जाण्याची आवश्यकता पडणार नाही. त्यांच्या आपल्या गावामध्ये राहून ते आपला एक उद्योग उभारू शकतात आणि कमी पाण्यामध्ये आणि अतिशय चांगल्या प्रकारे दर महिन्याला प्रति पगारीसारखं त्यांना उत्पादन देणारा हा उद्योग आहे. त्यांना कुठं न जाता त्यांनी गावात राहून अतिशय चांगल्या प्रकारे हा रेशीम उद्योग ते करू शकतात.
1: नक्कीच सर, तुम्ही इथं आलात आणि आमच्या समस्त शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी रेशीम उद्योगाचं काय महत्व आहे, त्यामध्ये तुती लागवड असेल, रेशीम किड्याचं संगोपन, उत्पादनाची गुणवत्ता, बाजारपेठ आणि उत्पन्न वाढीची विविध संधी कशा पद्धतीने उपलब्ध आहे, त्यातल्या त्यात त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जर जोड दिली तर आपण रेशीम उद्योग हे चांगल्या पद्धतीनं शाश्वत करून दाखवू आणि शाश्वत उत्पादन त्यापासून मिळू ती खात्री वाटेल सर. सर, दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी आकाशवाणी परभणी केंद्राच्या वतीनं आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: नमस्कार.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण, कीटकशास्त्रज्ञ, रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: माझं आवार माझ्याशिवार हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला.
1: श्रोते हो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
2: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
1: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ.
3: काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताच्या संरक्षण निर्यातीत तब्बल 60% वाढ झाल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन। सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली। नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्याही रद्द। या गाड्या आणि मेट्रो स्थानकं पूर्णपणे बंद करू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 879 अंकांची वाढ। आणि भारतीय वंशाच्या नवीनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर। भारताच्या संरक्षण साधनांच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 60% वाढ झाल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज दिली। नवी दिल्ली इथं झालेल्या सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सच्या चॅम्पियन्स अवॉर्ड्स सोहळ्यात ते बोलत होते। 2025-26 या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण निर्यात विक्रमी 38,424 कोटी रुपयांवर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं। या विक्रमी निर्यातीत सार्वजनिक उपक्रमांचा वाटा 55% तर खाजगी क्षेत्रांचा वाटा 45% होता। भारत अत्याधुनिक लष्करी उपकरणांचा विश्वासार्ह निर्यातदार म्हणून उदयास येत असल्याचं राजनाथ सिंह यांनी नमूद केलं। सध्याच्या काळात राष्ट्रीय सुरक्षेची व्याख्या बदलली आहे। राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ सशस्त्र दलांच्या आकारावर अवलंबून नसते तर ती संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेवरही अवलंबून असते असं त्यांनी स्पष्ट केलं। दिल्लीत जंतर मंतर इथं उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नोएडा आणि दिल्लीला जोडणाऱ्या सीमांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। उद्या पहाटे 4 ते 2 या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव 57 मेट्रो स्थानकही आज रात्री 9 वाजल्यापासून बंद राहतील असं दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशननं कळवलं आहे। मात्र दिल्लीला जाणाऱ्या ट्रेन पूर्णपणे थांबवू नयेत आणि मेट्रो स्थानकही पूर्णपणे बंद करू नयेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत। लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी या सेवा नियंत्रित पद्धतीनं सुरू ठेवाव्यात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमूल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं सांगितलं। यावर हे संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचू असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं। याबाबत योग्य त्या आगाऊ सूचना नागरिकांना द्याव्यात जेणेकरून त्यांना कोणताही त्रास होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं। जंतरमंतरच्या 4 किलोमीटर परिसरात आज रात्री 10 ते उद्या रात्री 10 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतला आहे। या निर्णयाला केंद्रीय गृह मंत्रालयाची मंजुरी मिळाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली। उर्वरित दिल्लीत मात्र इंटरनेट सेवा सुरळीत सुरू राहील। महाराष्ट्रात विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी काही ठिकाणांहून प्रमुख उमेदवारांनी माघार घेतली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीतलं बंड पूर्णपणे शमलेलं नाही। पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी माघार घेतली त्यामुळे भाजपाचे कौस्तुभ गावडे या मतदारसंघात महायुती

0: युतीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालं. या मतदारसंघातून माजी आमदार दत्तात्रय सावंत, सचिन सानप यांच्यासह अनेक उमेदवारांचं आव्हान महायुतीसमोर आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे उमेदवार असल्यानं तिहेरी लढत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात 30 तर पुणे पदवीधर मतदारसंघात 47 उमेदवार रिंगणात आहेत. बड्या नेत्यांनी प्रयत्न करून सुद्धा नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे नेते अनिल सोले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही, त्यामुळे भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्यासमोर त्यांचं आव्हान कायम आहे. या मतदारसंघातून इतर 16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं 38 जण निवडणूक लढवतील, तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून 4 जणांनी अर्ज मागे घेतल्यानं 26 जण रिंगणात आहेत. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात एकूण 13 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं आता 41 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. विधान परिषदेसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. पर्म अर्थात परमनंट लेबर सर्टिफिकेशन कार्यक्रमाबाबत अमेरिकेनं जाहीर केलेलं धोरण दोन्ही देशांची सामायिक उद्दिष्ट साध्य करायला पूरक नाही असं आज भारतानं स्पष्ट केलं. नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की सरकारनं काही कंपन्यांना पर्म कार्यक्रमातून निलंबित केल्यामुळे विद्यमान H-1B व्हिसाची वैधता आणि विसाधारक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींचा दर्जा यावर कोणताही परिणाम होत नाही.
1: यह ध्यान दिया जाना चाहिए कि पर्म H-1B वीजा कार्यक्रम से अलग है. पर्म आवेदनों का निलंबन अपने आप में मौजूदा H-1B वीजा की वैधता या H-1B वीजा धारकों और उनके आश्रितों डिपेंडेंट्स यानी की स्थिति को प्रभावित नहीं करता है. हालांकि प्रभावित कंपनियां के योग्य कर्मचारियों की स्थायी निवास अथवा ग्रीन कार्ड प्रक्रिया पर कुछ प्रभाव पड़ सकता है.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दोन दिवस झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज देशातले शेअर बाजार तेजीत राहिले. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची आशा, अमेरिकेकडून इराणवर हल्ल्याची कमी झालेली शक्यता, कच्च्या तेलाच्या दरात झालेली घट यासारख्या कारणांनी गुंतवणूकदारांनी खरेदीवर जोर दिला. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 879 अंकांची वाढ झाली आणि तो 72,472 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 289 अंकांची वाढ नोंदवत 22,520 अंकांवर बंद झाला. यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नवे नेथम नवी पिल्लई यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचं नॉर्वेच्या नोबेल समितीनं म्हटलं आहे. 2008 ते 2014 या कालावधीत त्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून कार्यरत होत्या. गुलामगिरीच्या विरोधात उभे ठाकलेले नेल्सन मंडेला यांच्यासह इतरांचा न्यायालयात बचाव करणाऱ्या वकील ते आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रकरणांमध्ये न्यायाधीश म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. 12 लाख अमेरिकी डॉलर इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरीच्या काळात भारतीय तमिळ कुटुंबात 1941 साली जन्मलेल्या नवी पिल्लई यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि व्यवस्थेत खोलवर गेलेल्या भेदभावावर त्यांनी प्रहार केला. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी कायद्याच्या शिक्षणात PhD केली आहे. यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, लेखक, दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक सई परांजपे यांना जाहीर झालाय. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीकडून हा पुरस्कार दिला जातो. गौरव पदक 30,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज 103 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य, असामान्य सेवा आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी पोलीस पदकांनी सन्मानित केलं. लोकभवन इथं झालेल्या या कार्यक्रमात 2 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस शौर्य पदकं, 18 जणांना शौर्य पदकं, तीन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती उल्लेखनीय सेवेचं पोलीस पदक, चार अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवेचं पदक, 40 अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस पदक आणि 36 जणांना

0: गुणवत्तापूर्ण सेवेचं पदक प्रदान करण्यात आलं. महाराष्ट्रातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखीन 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यापैकी 18 तालुक्यांमध्ये 20% ग्राउंड ट्रुथिंग अर्थात प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करायचा शासन आदेश सरकारनं आज जारी केला आहे. या पाहणीनंतर त्यांचाही दुष्काळ यादीत समावेश करण्याबाबत विचार केला जाणार आहे. पीक कर्जमाफीच्या लाभापासून EKYC अभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहेत. अभिनेता नाना पाटेकर यांच्या मृत्यू प्रकरणी गोव्यात पणजी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. नाना पाटेकर यांच्या जवळच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या संरक्षण निर्यातीत तब्बल 60% वाढ झाल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. CJP दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. या गाड्या आणि मेट्रो स्थानकं पूर्ण बंद करू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 879 अंकांची वाढ. आणि भारतीय वंशाच्या नवीनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. कार्यक्रमात आज ऐकूया संत ज्ञानेश्वरांवर पोवाडा. सादरकर्ते आहेत ईश्वर मनोहर चिंचूरकर आणि सहकारी.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात ईश्वर मनोहर चिंचूरकर आणि सहकारी यांच्या आवाजात संत ज्ञानेश्वरांवर पोवाड आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला.

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शोभा जोशी यांच्या आवाजात सुरेश भट यांची रचना.

श्रुते हो, याबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. यानंतर आता 9:30 वाजता समाचार संध्या, 9 वाजता News@9, 9:15 वाजता स्पॉटलाईट आणि 9:30 वाजता करंट अफेअर्स हे सर्व कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आज ऐकूया श्रीराम काणे यांचं सतारवादन राग आहे रागेश्री. विलंबित आणि नृत्यगत तीन तालामध्ये निबद्ध आहे. तबला साथ केली आहे संदेश पोपटकर यांनी. ऐकूया श्रीराम काणे यांचं सतारवादन राग रागेश्री.

सुदैवानं आज ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात श्रीराम काणे यांचं सतारवादन. त्यांनी सतारवर वाजवलेला राग रागेश्वरी आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती संदेश पोपटकर यांनी. विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

9 दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता राज्यस्तरीय वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण ऐकू शकाल कला अध्यापिका आणि यशस्वी उद्योजिका मिताली पियुष जिंतूरकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आणि साहित्यिका शैलजा वसेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

श्रोत्यांनो नमस्कार, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अनिल नाईक यांचं गायन. त्यांनी गायलेला राग अभोगी. त्यांना तबल्यावर साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी. विलंबित गत तिलवाडा तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूयात अनिल नाईक यांचं गायन राग अभोगी.

श्रुतनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलात अनिल नाईक यांचं गायन. त्यांनी गायलेला राग अभोगी आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती मिलिंद जोशी यांनी. विलंबित गत तिलवाडा तालात निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोतो, यानंतर दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.